आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 MHz वर. श्रोते हो, आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 18 वैशाख शके 1948 अर्थात 8 मे 2026. मी अजय घरडे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय आजच्या या प्रसारणामध्ये. शुभ सकाळ श्रोते हो. आणि आता प्रसारणास सुरुवात करूया या मंगल ध्वनीने.

आकाशवाणी से हे अमरावती केंद्र है एफएम 1.5 मेगाहर्ट्ज वर्षदे हो सकाळचे 6 वाजतात आणि आता काही क्षणातच हिंदी समाचार आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा करावी.

रसिकहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 6:05 झालेली आहेत आणि आता भक्ती संगीत हा कार्यक्रम आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय. भक्ती संगीत या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनःपूर्वक स्वागत.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटातील हे गीत होतं. रूपकुमार राठोड आणि जयश्री शिवराम यांचा आवाज होता. पारंपरिक बुद्ध वंदना श्रोतो आपण ऐकत होतात आणि संगीत होतं अमर हल्दीपूर यांचं.

भक्ती संगीत या कार्यक्रमात श्रोतो अमोल देशमुख यांचा आवाज आपण ऐकत होता. रमाकांत देशपांडे यांची गीतरचना होती आणि शांतीभूषण यांचं संगीत होतं. भक्ती संगीत या कार्यक्रमात अंतिम गीत आम्ही आता देशभक्तीपर गीत ऐकवीत आहोत. आवाज मोहम्मद रफी यांचा आहे. साहिर लुधियानवी यांच्या शब्दात, संगीतकार यन दत्ता आणि फिल्म धूल का फूल.

संगीत हा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. रसिक हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर. आता एका कार्यक्रमाची रूपरेषा, यानंतर लगेच 6:40 आणि विचार पुष्प आपण ऐकणार आहात. शोधो आज या अंतर्गत कवी अनिल यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंतन आणि लेखन केलं आहे वसुंधरा कुलकर्णी यांनी. वाचक स्वर आहे बाबासाहेब खराड यांचा. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी अमरावती केंद्रावरून प्रसारित करू. आरोग्यम धनसंपदाची 6:45, त्यानंतर लगेचच 6:50 परिसर, हे दोन्ही कार्यक्रम आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू.

7025 मिनिटांनी प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही अस्मिता वाहिनीवरून शोधतो हो सक्षेपित करू. त्यानंतर आकाशवाणी अमरावती केंद्राचं कार्यक्रम नाट्यसंगीत 7040 मिनिटांनी आपण ऐकू शकाल. त्यानंतर 8:40 मिनिटांनी हिंदी फिल्म संगीत आम्ही प्रसारित करू आकाशवाणी अमरावती केंद्रावरून. सकाळी ठीक 10 वाजता आरोग्य संवाद या कार्यक्रमांतर्गत त्वचा रोगांची सर्वसमावेशक काळजी, दैनंदिन जीवन ते उन्हाळ्यातील विशेष समस्या यावरील डॉक्टर श्वेता मोहन पाटील यांच्याशी अजय घरडे यांनी केलेली बातचीत आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. 10:30 मिनिटांनी गीत गंगा हा कार्यक्रम आम्ही घेऊन येणार आहोत. मराठी गीतांचा कार्यक्रम शोधतो आपण ऐकणार आहात. आणि सर्वांचा आवडीचा कार्यक्रम ठीक 11 वाजता फोन इन फरमाइश स्वर संवाद हा कार्यक्रम ठीक 11 वाजता श्रोता आपण ऐकणार आहात. संवादक आहेत अवंती मोरे आणि सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. आज दुपारी ठीक 12 वाजता वनिता मंडळ अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकू शकाल. श्रोते हे होते आज प्रसारित आणि सहक्षेपित होणारे आमचे काही ठळक कार्यक्रम.

मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये प्रादेशिक तसेच राष्ट्रीय समाचार श्रोतो आपण ऐकू शकाल नियमित आणि निर्धारित वेळेत. रसिको, आता जाणून घ्या, शनिवार दिनांक 9 मे 2026 रोजी प्रसारित आणि सहक्षेपित होणारे आमचे काही ठळक कार्यक्रम. सगळ्यांनी 6 वाजून 5 मिनिटांनी भक्ती संगीत या कार्यक्रमाचा आपण आनंद घेऊ शकता. उद्या सकाळी ठीक 6 वाजून 40 मिनिटांनी विचार पुष्प अंतर्गत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त चिंतन आणि लेखन आहे प्राध्यापक डॉक्टर शिवाजी काळे, वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा. आरोग्यम धनसंपदा आणि परिसर दोन्ही कार्यक्रम आम्ही उद्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 6 वाजून 45 मिनिटांनी आणि 6 वाजून 50 मिनिटांनी क्रमशः या कार्यक्रमाचा आपण आनंद घेऊ शकता.

उद्या सकाळी ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलासा मी अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. उद्या सकाळी ठीक 7:40 मिश्र संगीत या कार्यक्रमाचा आनंद आपण घेऊ शकता आकाशवाणी अमरावती केंद्रावरून. स्मृती गाता आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने वृषाली देवकर यांचे मनोगत आपण श्रोते उद्या ऐकू शकाल ठीक 8:40. उद्या सकाळी ठीक 10 ज्ञानामृत हा कार्यक्रम श्रोते आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचं संकलन अवंती मोरे यांचं आहे, सादर करते भैयालाल टेकाम. गीत गंगा हा कार्यक्रम शोधू आम्ही प्रसारित करू आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून.

उद्या सकाळी ठीक 11 वाजता स्मृती गंध या अंतर्गत अभिनेता अभिनेत्री संगीतकार निर्माता दिग्दर्शक यांच्यावर आधारित माहिती आणि गीतांवर आधारित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. आपण ऐकत होतात कार्यक्रमाची रूपरेषा आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर.

0: शोधून सकाळचे ठीक 6:40 झालेले आहेत. आता विचार पुष्प. आता विचार पुष्प अंतर्गत कवी आणि लिहिण्याच्या स्मृतिदिनानिमित्त चिंतन आणि लेखन आहे वसुंधरा कुलकर्णी यांचा वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा. यानंतर लगेचच 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि परिसर 6:50 आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला विचार पुष्प.
1: आत्माराम रावजी देशपांडे म्हणजेच कवी अनिल एक शांत सौम्य प्रगल्भ पण अष्टपैलू व्यक्तिमत्व. मूर्तिजापूर जिल्हा अकोला इथं शालेय शिक्षण करून ते पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये दाखल झाले. त्यांच्या जीवनाचा आलेख उंचावतच गेला. कलाशाखेची पदवी घेऊन त्यांनी सरळ कोलकात्याला प्रयाण केलं. शांतिनिकेतनात नंदलाल बसूंकडून चित्रकलेचं विधिवत शिक्षण घेतलं. वकिली व्यवसाय करत असतानाच 1948 मध्य प्रदेश सरकारतर्फे सामाजिक शिक्षण संस्थेचे उपमुख्याधिकारी म्हणून नेमणूक झाली. 1956 दिल्लीला राष्ट्रीय मूलभूत शिक्षण संस्थेचे मुख्याधिकारी 1961 भारत सरकारच्या समाज शिक्षण मंडळाच्या सल्लागार पदावर नेमणूक झाली. एवढंच नव्हे तर त्यांनी युनेस्कोच्या साक्षरता प्रसार तज्ज्ञ समितीवर भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्यांची प्रगल्भता पाहून याच समितीच्या पॅरिसच्या बैठकीचं अध्यक्षपद त्यांना दिलं गेलं. त्यांचे विशेष आवडीचे विषय म्हणजे पुरातत्व, शिल्प, संगीत, तत्वज्ञान आणि काव्य. अपारंपरिक शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देत असतानाच चित्रकारिता आणि काव्यलेखन चालूच होतं. महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या काळात वेगवेगळ्या विभागातून जिल्ह्यांमधून सक्रिय झालेल्या मराठी माणसाला एकत्र आणण्याचं महत्त्वपूर्ण काम त्यांनी केलं. त्यांना भावनिक बळकटी देणं, त्यासाठी घटना तयार करणं, संख्यात्मक कार्य करणं अशी कामं त्यांनी केली. त्याची वाच्यताही कुठं नाही. या सगळ्या कामांबरोबर साहित्य क्षेत्रातली काव्यलेखनाची त्यांची घोडदौड 1930 चालूच होती. 1932 हृदयी लावियली फुलवात अशा हळुवार ओळी घेऊन पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आणि मराठी साहित्य विश्वाचं सगळं लक्ष तिकडं वेधलं गेलं. रविकिरण मंडळींच्या मक्तेदारीला थोडा लगामच बसला. साधी, सरळ, भावस्पर्शी आणि उत्कट गीतात्मा हे त्यांच्या रचनांचं वैशिष्ट्य. त्यानंतर 3 प्रेम आणि जीवन ही रचना रसिकांसमोर आली. त्यांच्या सगळ्या कविता मुक्तछंदातल्या. मुक्तछंद काव्य प्रकाराचे ते प्रवर्तक. मुक्तछंद वापरला तरी कवितेचं व्याकरण आणि तालाचं भान सोडलं नाही. दशपदी 10 कविता हा नवा प्रकार त्यांनी अंमलात आणला आणि त्याच दशपदीला 1977 साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. 1958 मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद, 1979 साहित्य अकादमीची मिळालेली फेलोशिप हेही शिरपेचातले त्यांचे मानाचेतुरे. भग्नमूर्ती, निर्वासित चिनी मुलास ही दीर्घकाव्ये, फुलवात, पेरतेव्हा, सांगाती, दशपदी हे विशेष प्रसिद्ध पावलेले काव्यसंग्रह. यात फुलवात ते पेरतेव्हा आणि सांगाती ते दशपदी असे ठळक 2 दिसतात. संपादक श्याम धोंडांनी संपूर्ण काव्याचं संपादन केलंय, तर प्राचार्य पंडितराव पवारांनी अनिलांची साहित्य दृष्टी म्हणून पुस्तक लिहिलंय. त्यांच्या काही कविता ध्वनिमुद्रित होऊन अजरामर झाल्या. आज अचानक गाठ पडे, गगनी उगवला सायंतारा, केळीचे सुकले बाग, तर पत्नीच्या चिरनिद्रेतल्या कलेवराकडे पाहून उद्विग्तेने लिहिलेली अजूनी रुसुनी आहे खुलता कळी खुलेना, आईच्या विरहानं रात्रभर आळवणाऱ्या कुमार गंधर्वांच्या छोट्या मुकुलसाठी लिहिलेली

कुणी झालं का सांगालं का सुचवालं त्या कोकिळा 82 वर्षांच्या आयुष्यात शेवटी लिहिलेली विराणी अवगुंठनाची जाणीव करून देते.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात उन्हाळ्यातील योग्य आहार आणि पोषण याविषयी वैद्य राजलक्ष्मी इंगळे यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण जाणून घेऊया ग्रीष्म ऋतुचर्येमध्ये पचन शक्ती म्हणजेच अग्नी जपण्याचे रहस्य. सध्या बाहेर सूर्यदेव चांगलेच तळपतायत. चैत्र वैशाखाचे हे कडक ऊन केवळ जमिनीलाच नाही तर आपल्या शरीरालाही शोषून घेते. आपण म्हणतो बाहेर एवढी उष्णता आहे मग भूक का लागत नाही, किंवा काहीही खाल्लं तरी पोट का जड वाटतं. श्रोते हो, याच प्रश्नाचं उत्तर आपल्या आयुर्वेदात लपलेलं आहे आणि ते म्हणजे आपली पचन शक्ती किंवा अग्नी. हिवाळ्यात आपला अग्नी प्रदीप्त असतो पण उन्हाळ्यात म्हणजेच ग्रीष्म ऋतूत तो मंद होतो. याचं कारण असं की बाहेर प्रखर उष्णतेमुळे शरीरातील द्रव अंश आणि स्निग्धता कमी होते आणि शरीरातील उष्णता बाहेर फेकली गेल्यामुळे आतली पचन शक्ती कमकुवत होते. सोप्या भाषेत सांगायचं तर आपला जठराग्नी या ऋतूत सर्वात कमी असतो, म्हणूनच या दिवसात काय खातो यापेक्षा ते कसं पचतं हे अधिक महत्वाचं. आता आपला अग्नी जपण्यासाठी काय करायचं याकडे लक्ष देऊया. आहार कसा असावा? तर सगळ्यात महत्वाचे म्हणजे या ऋतूमध्ये आहार लघु म्हणजेच पचायला हलका असावा. जुना तांदूळ, मूग, दूध आणि विशेषतः तूप याचा आवर्जून वापर करावा. तूप हे अग्नीला प्रदीप्त करतं पण शरीरातील उष्णता वाढवत नाही, त्यामुळे त्याचा आहारामध्ये अवश्य वापर करावा. सुंठ ही उष्णवीर्य असली तरी पित्तशामक आहे, अग्निवर्धक आहे, त्यामुळे सुंठेचाही अल्प प्रमाणामध्ये आहारामध्ये वापर करावा. म्हणूनच या ऋतूमध्ये येणारे रामनवमी, हनुमान जयंती या सर्व सणांना देखील सुंठवडा वाटण्याची आपल्याकडे पद्धत आहे. उन्हाळ्यात पोट गच्च भरेपर्यंत कधीही जेवू नये. आयुर्वेदाचा एक नियम लक्षात ठेवा, पोटाचे तीन भाग करा. एक भाग घन पदार्थांसाठी, एक भाग द्रव पदार्थांसाठी आणि एक भाग रिकामा ठेवा, जेणेकरून वायूची हालचाल नीट होईल आणि पचन नीट होईल. अति तिखट, अति आंबट, अति खारट पदार्थ पचन संस्थेवर ताण आणतात. मसालेदार अन्नांमुळे पित्त उसळतं आणि अग्नी अधिकच बिघडतो, म्हणून या गोष्टी टाळाव्यात. अग्नी सुधारण्यासाठी आपल्या आयुर्वेदाने काही खास पानके किंवा पेये सांगितले आहेत. ती पचायला अत्यंत हलकी असतात, शरीरामध्ये द्रव निर्माण करतात, त्यामुळे यांचाही आहारामध्ये समावेश करायला हवा. आता विहाराबद्दल काही गोष्टी जाणूया. लक्षात ठेवा, उन्हाळ्यात अतिव्यायाम करणं टाळा, कारण अतिव्यायामामुळे अग्नी अधिकच मंदावतो आणि शरीरातील बल कमी होतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दिवास्वाप, म्हणजेच दुपारी थोडी विश्रांती. ग्रीष्म ऋतू हा एकमेव असा ऋतू आहे ज्यात आयुर्वेदाने दुपारी झोपण्याची मुभा दिली आहे, कारण यामुळे शरीरातील ओलावा टिकून राहतो आणि अग्नी संतुलित राहण्यास मदत होते. सर्वात महत्वाची आणि ठाम सूचना, फ्रीज मधील बर्फासारखं थंड पाणी पिणं टाळा. फ्रीजचं पाणी अग्नीला पूर्णपणे विझवून टाकतं, ज्यामुळे पचन बिघडतं. त्याऐवजी माठातील पाणी प्या. माठाचं पाणी हे नैसर्गिकरित्या

0: पाणी पिणं टाळा. फ्रीजचं पाणी अग्नीला पूर्णपणे विझवून टाकतं, ज्यामुळे पचन बिघडतं. त्याऐवजी माठातील पाणी प्या. माठाचं पाणी हे नैसर्गिकरित्या शीतल असतं आणि ते अग्नीचं संरक्षण करतं. तर श्रोते हो, ग्रीष्म ऋतूचा हा काळ आपल्या पचनशक्तीचा परीक्षा घेणारा आहे. परंतु आहार हलका ठेवा, तुपाचा वापर करा, आयुर्वेदिक सरबते प्या आणि निसर्गाच्या नियमांचं पालन करा. अग्नी नीट राहिला तरच आरोग्य टिकेल. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात उन्हाळ्यातील योग्य आहार आणि पोषण याविषयी वैद्य राजलक्ष्मी इंगळे यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:05. सकाळचे 6:50 होत आहेत. ऐकूयात परिसर.
3: परिसर.
4: श्रोते हो, परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोते हो, आपण ऐकणार आहोत ऋतू बदलाचे संकेत आणि उन्हाळी बहर याविषयी डॉक्टर कांचन गंगा गंधे यांनी लिहिलेली माहिती. आज ऐकूया या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग. गेल्या काही वर्षात, विशेषतः या वर्षी, जगात सर्वच ठिकाणी तापमान वाढतंय. भारतात यंदा उन्हाळा सर्व राज्यात लवकर सुरू झालाय. तापमानही दरवर्षीपेक्षा जास्त आणि बराच काळ टिकलंय. सर्वच सजीवांमध्ये याचे परिणाम दिसून येत आहेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच प्रचंड तापमान वाढल्यामुळे एरवी उन्हाळ्याच्या शेवटी फुलणारा बहावा आणि गुलमोहर भरभरून फुललेले, यासाठी वनस्पतींच्या अंतर्गत बरेच बदल घडलेले असतील. खर तर हे हिवाळ्याच्या ऋतूतच घडायला सुरुवात झाली असेल. बहावा, गुलमोहर यांचं परागीभवन काही विशिष्ट किडे आणि कीटकांमार्फत होतं, परंतु ही झाडं लवकर फुलल्यामुळे कदाचित यावर्षी परागीभवन फार कमी प्रमाणात किंबहुना होणार नाही. कारण परागीभवन ज्या सुतार मधमाशांमार्फत होतं, त्यांची उत्पत्ती उन्हाळ्याच्या सुरुवातीला होत नाही. बहाव्याच्या फुलांना वास नसतो, त्यामुळे इतर कोणतेच कीटक त्या फुलांकडे आकर्षित होत नाहीत. फक्त सुतारमाशी आणि तिच्या जातीतल्या माशांमुळेच परागीभवन होतं. या फुलात ठराविक पुकेसरांमध्येच परागकण असतात, जे या माशांचं अन्न असतात. 3 प्रकारच्या पुकेसरांपैकी एकाच पुकेसरात परागकण असतात. या पुकेसराला वरच्या टोकाच्या बाजूला बारीक भोक असतं. सुतारमाशी जेव्हा फुलात शिरते, तेव्हा ती इतर पुकेसरांवर जोरात तिचं डोकं आपटते, तेव्हा वारा घुमल्यासारखा आवाज येतो. या प्रक्रियेत पुकेसराच्या भोकातून परागकण तिच्या पाठीवर चिकटतात. ती जेव्हा डोकं आपटते, तेव्हा ट्युनिंग फोर्क सारखा आवाज येतो. ती फुलात शिरल्यावर तिचं शरीर पुकेसरात लपेटून घेते, शरीरातले स्नायू आखडून घेते, त्यामुळे माशा घोंगावल्याचा आवाज येतो. इतर कीटकांपेक्षा याच झायलोकार्पा माशीमुळे बहाव्याच्या फुलांमध्ये परागीभवन यशस्वीरित्या होतं. ठराविक दिवसांनी शेंगा बियाही तयार होतात. परंतु हवामान बदलामुळे लहान लहान किडे कीटकांना बदलत्या परिस्थितीशी मिळतं जुळतं घेता येत नाही. त्यांचा जीवनक्रम जेव्हा आणि जसा असतो तसा सुरू राहतो. त्यामुळे अंड्यांमधून माशा बाहेर येऊन त्या वाढेपर्यंत आवेळी फुललेल्या बहाव्याचा बहर संपलेला असतो. त्यांना अन्न न मिळाल्यामुळे झायलोकार्पा माशांच्या जातीलाच धोका निर्माण होतो. परिणामी त्यांची संख्या कमी होत आहे. असाच परिणाम इतर फुलं आणि परागीभवनाला योग्य असलेल्या कीटकांमध्ये दिसायला लागलाय. पश्चिम घाटात नुकत्याच झालेल्या संशोधनात असं आढळून आलंय की कीटकांच्या प्रजातीत 35% घट झालीय. यात चतुर, टाचणी या पर्यावरण दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या कीटकांमध्ये आणि त्यांच्यातल्या विविधतेत बरीच घट झालीय. ही घट जर अशीच चालू राहिली तर वनस्पतींमध्ये परागीभवन न झाल्यामुळे फलधारणाही होणार नाही. परिणामी कीटकांबरोबर वनस्पतींचीही जात नष्ट होईल. निसर्गातल्या अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या पारिस्थितिकी म्हणजे इकोसिस्टीम्स आणि त्यातल्या अन्न साखळ्या, अन्न जाळ्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान वाढीचा परिणाम फक्त उन्हाळ्यात फुलं येणाऱ्या झाडांवर नाही, तर तो इतर ऋतूत वाढणाऱ्या वनस्पतींमध्येही दिसून येतो. एवढंच नाही तर पाणी आणि त्यात वाढणाऱ्या, पाण्याजवळ वाढणाऱ्या वनस्पतींमध्ये आणि त्यांच्यावर जगणाऱ्या कीटकांवर, पक्ष्यांवरही होत असल्याचं दिसून येते. शास्त्रीय आधारावर शास्त्रज्ञांनी काही झाडांना फुलं त्याच ऋतूत पण लवकर काय येतात याबद्दल

0: बद्दलचं मत संशोधन करून मांडलेलं आहे. निसर्गातल्या एखाद्या गोष्टीचा परिस्थितीचा शास्त्रीय निष्कर्ष हा सततच्या आणि कमीत कमी 8 ते 10 वर्षांच्या किंबहुना जास्त वर्षांच्या निरीक्षणावरून काढणं योग्य ठरेल. ऋतुबदल नैसर्गिक तर आहेच, पण त्याच्या कालावधीत आणि गुणवत्तेमध्ये गेल्या काही वर्षात इतके बदल घडतायत की एक दिवस निसर्गातल्या इतर सजीवांबरोबर माणूस जातीवरही त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. श्रुतीहो परिसर कार्यक्रमात आज आपण ऋतुबदलांचे संकेत आणि उन्हाळी बहर याविषयी डॉक्टर कांचनगंगा गंधे यांनी लिहिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग ऐकला. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: परिसर या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलत. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:10.
2: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 MHz. सकाळचे 6:55 झालेले आहेत श्रोते हो. आता दिनविशेष आहे का? कर्मवीर भाऊराव पाटील म्हणतात, एक वेळ जन्मदात्या बापाचे नाव बदलेन, एक वेळ जन्मदात्या बापाचे नाव बदलेन, परंतु सातारा येथील कॉलेजला दिलेले शिवरायांचे नाव कधीही बदलणार नाही.

मंडळी, आता पाहूया इतिहासात काय काय घडलं आजच्या दिवशी. इसवी सन 1899 या साली इंग्रजांना फितूर झालेल्या द्रविड बंधूची हत्या केल्याबद्दल चाफेकर बंधू, यामधील सर्वात लहान असलेले वासुदेव चाफेकर यांना फाशी देण्यात आली होती आजच्याच दिवशी.

1933 या साली महात्मा गांधी यांनी ब्रिटिश राजवटी विरोधात आपले 21 दिवसाचे उपोषण सुरू केले आजच्याच दिवशी. तो दिवस 8 मे 1933 होता शोध. 1945 या साली दुसरे महायुद्ध युरोप विजय दिवस जर्मनी दोस्तानी राष्ट्रांबरोबर बिनशर्त शरणागती युरोपमधील युद्ध समाप्त. 1962 या साली पश्चिम बंगाल इथे या राज्यातील कोलकाता इथे रवींद्र भारती विद्यापीठाची सुरुवात करण्यात आली.

भारतीय सिनेमॅटोग्राफर रामानंद सेनगुप्ता यांची आज जयंती. पाली भाषा आणि बौद्ध साहित्य या विषयाचे अभ्यासक चिंतामन राजवाडे यांचा आज स्मृती दिवस. त्यांचं निधन 1920 या साली झालं होतं. भारतरत्न पांडुरंग काने यांचा सुद्धा आज स्मृती दिवस. त्यांचं निधन 1972 या साली झालं होतं. आणि 40व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी अनिल यांचा आज स्मृती दिवस. श्रोते आपण ऐकत होतात दिनविशेष आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून FM 101.5 MHz.

0: पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ.
1: आपला इतिहास अतिशय उज्ज्वल आहे. आपल्या देशात वैदिक काळापासूनच गार्गी मैत्रेयी यांच्यासारख्या विदुषी होऊन गेल्या. आपल्या भारतातच राणी लक्ष्मीबाई, चान बीबी यासारख्या वीरांगणा झाल्या. या महाराष्ट्रात जिजाऊ मासाहेबांसारख्या कर्तृत्व संपन्न माता झाल्या. आणि आज आज जर आपण कन्याभ्रूण हत्या करायला लागलो तर अशा स्त्रीरत्न आपल्याला कुठून मिळणार? जरा विचार करा. आपलं भविष्य अंधकारमय करू नका. माता, मुलगी, बहीण, पत्नी या आपल्या संस्कृतीच्या गौरव आहेत. त्यांचा सन्मान, त्यांची सुरक्षा हे आपलं आद्य कर्तव्य आहे.

0: दरवर्षी कित्येक जण रस्ते अपघातात बळी पडतात. कित्येकांना कायमचं अपंगत्व येतं. आपला अनमोल असा जीव गमावून बसतात.
1: जीवन इतकं मातीमोल आहे का आपलं? आपल्या कुटुंबाला पोरकं करून निघून जाण्याचे चूक करू नका.
0: वाहने हळू चालवा. वाहनांचा वेग नियंत्रित ठेवा.
1: वाहतूक नियमांचे पालन करा.
0: अल्पवयीन मुलामुलींच्या हातात वाहने देऊ नका. जीवन अनमोल आहे. स्वतःसाठी

0: आणि इतरांसाठीही ते जगायला शिका, गमवायला नाही. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
1: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं. अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया. चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया. हीच आपली भारतीय संस्कृती. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.

0: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जास रे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली। झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत।
1: काय म्हणतो? अरे बाबा काय म्हणतोयस तू?
2: अरे तो असाच बोलतो, गुटका सुपारी खूप खायचा तो, त्यामुळे असं झालं, त्याचे घशाचं ऑपरेशन झालं त्यामुळे तो असाच बोलतो।
1: असं का? तुम्हाला या भाषेत बोलायचं नसेल तर गुटखा तंबाखू धूम्रपान यापासून दूर राहा। पान बिडी सुपारी गुटखा यासारख्या तंबाखूजन्य पदार्थांपासून कॅन्सर होतो। कॅन्सर हा मानव जातीसाठी धोकादायक आहे। व्यसनांपासून दूर राहा। आकाशवाणी अमरावतीतर्फे

मेक्सिको आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर. प्रादेशिक मराठी बातमीपत्र श्रोते हो, अस्मिता वाहिनीवर आम्ही सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा करावी.

सात वाजून 7 मिनिटं आणि 13 सेकंद झाली आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7 वाजून 10 मिनिटांनी प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करू.

0: देवा दाल दाल तुझा पाऊस पाच
1: आमच्या बाबांचा रोज पगार होते म्हणजे रोज खाऊ मिळेल
2: त्या पगारातून आम्हाला खूप खूप रंगीत भोरे गोट्या पतंग आणि भरपूर बॅट बॉल मिळू दे
3: टॉफ्यांचा पाऊस रंगीबेरंगी पतंग गोट्या ही मुलं नेमकं काय करतायत कुठे आली आहेत हे तुम्हालाही सगळ्यांना जाणून घ्यायचंय ना डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ऐकायलाच हवा येत्या रविवारी अर्थात 10 मेला संध्याकाळी 6:30 वाजता गंमत जम्मत जरूर ऐका गंमत जम्मत हा कार्यक्रम पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून सूत्रसंचालन प्राची परांजपे सादरकर्त्या निलिमा पटवर्धन
4: वॉचमॅन वॉचमॅन अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे टाकी बंद कर
5: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल

0: शासनाच्या महसूल विभागाच्या मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजनेची कमाल, शेतकरी राहील आता कायम खुशहाल।
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या।
2: आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक। मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी सामंजस्य करार। विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश। इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार। आकाशवाणीच्या 90वीनिमित्त पुणे केंद्रातर्फे पदफेरीचं आयोजन। आणि राज्यात काही भागांना पावसाचा तडाखा, आजही जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा। आता सविस्तर बातम्या। ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं काल देशभरातून भारतीय सैन्य दलांच्या पराक्रमाचा गौरव करण्यात आला। पहलगाम मधल्या दुर्दैवी हल्ल्याला भारतीय सैन्यानं योग्य प्रत्युत्तर दिलं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे। भारताची शांतता, एकता आणि सार्वभौमत्वतेला विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलांनी जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर दिल्याचं उपराष्ट्रपती C.P. राधाकृष्णन यांनी सांगितलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अतुलनीय कामगिरीबद्दल संपूर्ण देश भारतीय सैन्याला अभिवादन करत असल्याचं सांगून या कामगिरीतून भारतीय सैन्याची व्यवसाय कुशलता, तयारी आणि समन्वय दिसून येतो असं समाज माध्यमांवरील आपल्या संदेशात सांगितलं। पाकिस्तानात देखील दहशतवाद्यांचे अड्डे सुरक्षित नाहीत हे ऑपरेशन सिंदूरमधून स्पष्ट झालं आणि ही फक्त सुरुवात होती अशी प्रतिक्रिया भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं दिली आहे। व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी मुंबईत काल नॅशनल स्टॉक एक्सचेंज मुख्यालयाला शिष्टमंडळासह भेट देत प्रतिकात्मक घंटावादन देखील केलं। यावेळी त्यांनी NSE च्या कामकाजाची तसंच भारतीय वित्तीय व्यवस्थेची माहिती घेतली। भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याच्या उद्देशानं काल मुंबईत एका गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। या परिषदेत बोलताना अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्या व्हिएतनामच्या कंपन्यांसाठी समर्पित पायाभूत सुविधा, विशेष IT पार्क्स आणि प्रगत डेटा सेंटर परिसंस्था विकसित करण्यास महाराष्ट्र राज्य उत्सुक असल्याचं सांगितलं। मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ आणि नॉर्वे स्थित HYKE AS या सागरी तंत्रज्ञान कंपनी दरम्यान सामंजस्य करार मुंबईत काल करण्यात आला। या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की गेल्या 10 वर्षांपासून शाश्वत जलवाहतुकीच्या संकल्पनेवर राज्य शासनाचं सातत्यानं काम सुरू आहे। मुंबईत जलवाहतुकीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचा संपूर्ण आराखडा आता तयार झाला असून त्यासाठी आधुनिक आणि शाश्वत नौकांची आवश्यकता होती। मुंबईत सुरू होत असलेली ही संकल्पना देशातील इतर शहरांसाठी देखील मार्गदर्शक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। देशातील पहिले ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टर दिंडोरी तालुक्यातील जांबुटके इथं आकाराला येणार असून त्यासाठी आवश्यक जमिनीचं हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे करण्यात आलं। कुंभ उद्योग संगम आणि नाशिक जिल्हा गुंतवणूक समितीमध्ये काल हे जमीन हस्तांतरण करण्यात आलं। यावेळी विविध सामंजस्य करार करण्यात आले। विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत। मुंबईतल्या वांद्रे इथल्या डॉक्टर बळीराम हिरे महाविद्यालयातील 132 हून अधिक विद्यार्थ्यांना बोगस अभ्यासक्रम आणि पदव्या दिल्याच्या पार्श्वभूमीवर ते

होत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचं संरक्षण करणं ही सर्वोच्च प्राथमिकता असून विद्यार्थ्यांची फसवणूक आणि त्यांचं शैक्षणिक नुकसान खपवून घेतलं जाणार नाही असं पाटील यांनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: अतिमूल्य भरा।
1: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात दहावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे। फेब्रुवारी मार्च महिन्यात झालेल्या या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना विषयानुसार मिळालेल्या गुणांसह मंडळाच्या संकेतस्थळावर पाहता येणार असून शाळांना देखील एकत्रित स्वरूपात मिळणार आहे। आंतरराष्ट्रीय थॅलेसेमिया दिवस म्हणून 8 मे हा दिवस ओळखला जातो। थॅलेसेमिया या अनुवंशिक रक्तविकाराबद्दल जागरूकता वाढवणे, रुग्णांना आधार देणे यासाठी काम करणे हे या दिवसाचं मुख्य उद्दिष्ट आहे। जनकल्याण रक्तपेढीच्या जिल्हा समन्वयक मानसी ठाकूर यांनी या दिनानिमित्त आकाशवाणीला माहिती देताना सांगितलं,
2: थॅलेसेमियाचे निदान न झालेल्यांचा शोध दुर्लक्षितांना आधार ही यावर्षीची थीम आहे आणि या थीम अंतर्गत थॅलेसेमिया आजाराचे जे वाहक आहेत त्यांचा शोध घेणे, त्यांना मार्गदर्शन करणे हे काम जनकल्याण रक्तपेढीने हाती घेतलेलं आहे। महाराष्ट्रातल्या 14 जिल्ह्यांमध्ये जनजागृती आणि तपासणी कार्यक्रम जनकल्याण आणि सहयोगी संस्था यांच्या मार्फत होत आहेत। जे लग्नाला इच्छुक आहेत आणि ज्यांचं लग्न झालं आहे त्यांनी गर्भधारणेपूर्वी थॅलेसेमियाची तपासणी करून घ्यावी आणि पुढची पिढी सुरक्षित करावी। लक्षात घ्या, हा आजार अनुवंशिक आहे, माहिती हीच त्याच्यावरची उपाययोजना आहे आणि लग्न आधी छोटी तपासणी उद्याची सुरक्षित पिढी तयार होण्याचा मार्ग आहे।
1: आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आता सकाळी केंद्र कार्यालयापासून शनिवार वाड्यापर्यंत पदफेरीचं आयोजन करण्यात आलं आहे। चला वारसा आणि आरोग्य यांचा मेळ घालूया अशी यामागील संकल्पना आहे। यामध्ये केंद्रातील विविध विभागांचे स्थायी आणि अस्थायी कर्मचारी सहभागी झाले आहेत। पदफेरी पुन्हा कार्यालयात येऊन समाप्त होणार आहे। बीड जिल्ह्यात दाखल असलेल्या कथित भूसंपादन मावेजा घोटाळ्याच्या तपासात बीड पोलिसांनी लातूरमधून तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक केली आहे। 2023 मधील या प्रकरणात विविध कलमांसह भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतर प्रयत्न प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर मधून काल संध्याकाळी अटक करण्यात आली। सक्तीने धर्मांतर केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ती फरार झाली होती। अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर देखील ती सापडत नव्हती, महिनाभर पोलिसांना तिनं हुलकावणी दिली। रायगड जिल्ह्यात माणगाव इथं झालेल्या भीषण रस्ते अपघातात 3 जण जागीच ठार झाले। बाजारपेठेत भरधाव टेम्पोच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे त्यानं पादचाऱ्यांना धडक दिली। मृतांमध्ये रस्त्यावर चालत असलेल्या पती पत्नीचा समावेश आहे। टेम्पो चालक फरार झाला आहे। अपघातात काही दुकानदारांचंही नुकसान झालं आहे। धाराशिव जिल्हा प्रशासनानं जलसंधारणासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे। यासाठी जिल्हाभरात 1 लाख जलतारा काम पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे। जिल्हाधिकारी कीर्ती पुजार यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट आणि सामाजिक संस्थांची काल झालेल्या बैठकीत या मोहिमेवर चर्चा करण्यात आली। राज्याच्या विविध भागांमध्ये काल जोराचे वारे आणि विजांसह पावसानं तडाखा दिला। यवतमाळ इथं कडक उन्हामुळे वातावरण तापलेलं असताना अचानक बदल होऊन सोसाट्याचा वारा आणि विजांसह मुसळधार पाऊस पडला। अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ झाली। वादळी वाऱ्यामुळे उन्हाळी मूग, तीळ आणि ज्वारी पिकाचं मोठं नुकसान झालं असून झाडांना लगडलेले आंबे देखील मोठ्या प्रमाणात खाली पडले। अचानक आलेल्या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला। रत्नागिरीच्या संगमेश्वर आणि लांजा तालुक्यात काल संध्याकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला। संगमेश्वर तालुक्यातल्या देवरुख परिसरात विजा आणि वादळी वाऱ्यांसह तासभर झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। आंबा पिकाचं या पावसामुळे मोठं नुकसान झालं। खंडित झालेला वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरू झालेला नव्हता। सांगली जिल्ह्यातील मिरज, वाळवा आणि शिराळा तालुक्यात काल पाऊस पडला। सांगलीत सायंकाळी आलेल्या पावसामुळे भाजीपाला विक्रेते आणि नागरिकांची तारांबळ उडाली। सातारा जिल्ह्यातील कोरेगाव आणि पाटण तालुक्यात देखील काही भागात काल दुपारनंतर पावसानं हजेरी लावली। सोलापूर शहर आणि जिल्ह्यामधील तापमानामध्ये कमालीची घट झाली। काल दिवस

0: शहरात 40 अंश सेल्सिअसच्या वर तापमानाची नोंद झाली होती, मात्र सायंकाळी 5:30 नंतर शहरातील अनेक भागात हलक्या आणि तुरळक पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे उन्हाने त्रस्त झालेल्या सोलापूरकरांना काही अंशी दिलासा मिळाला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये आज जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक. मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी सामंजस्य करार. विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश. इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार. आकाशवाणीच्या 90वीनिमित्त पुणे केंद्रातर्फे पदफेरीचं आयोजन. आणि राज्यात काही भागांना पावसाचा तडाखा, आजही जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ.
1: श्रोतेहो, आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमासाठी रेकॉर्डिंग केलं जातं दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत. त्यासाठी आमचा नवीन फोन नंबर आहे 0721 299 1038. क्रमांक पुन्हा एकदा 0721 299 1038. श्रोते हो, मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत आपण फोन करून आपली आवड कळवा. आणि शुक्रवारी 11:30 ते 12 या वेळेत स्वरसंवाद या कार्यक्रमात आपल्या प्रियजनांसमवेत ऐका आपलं फरमायशी गीत. तेव्हा श्रोते हो, या नवीन फोन नंबरवर स्वरसंवाद कार्यक्रमासाठी आठवणीनं फोन करा.

आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्ज वर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।

0: काय म्हणतो? अरे बाबा काय म्हणतो आहेस तू?
1: अरे तो असाच बोलतो, गुटखा सुपारी खूप खायचा तो, त्यामुळे असं झालं, त्याचे घशाचं ऑपरेशन झालं त्यामुळे तो असाच बोलतो.
0: असं का? तुम्हाला या भाषेत बोलायचं नसेल तर गुटखा तंबाखू धूम्रपान यापासून दूर राहा. पान बिडी सुपारी गुटखा यासारख्या तंबाखूजन्य पदार्थांपासून

तो कॅन्सर होतो. कॅन्सर हा मानव जातीसाठी धोकादायक आहे. व्यसनांपासून दूर रहा. आकाशवाणी अमरावतीतर्फे

0: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो? या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.
1: श्रोतो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 मेगाहर्ट्झ वर. सकाळचे 7:25 होत आहेत आणि आता दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत अस्मिता वाहिनीवरून. प्रतीक्षा करावी.

0: श्रोते हो, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी राजेंद्र हुंजे आपलं स्वागत करतो. श्रोते हो, गेल्या तीन भागांमध्ये आपण जनगणना 2027 याची तयारी, त्याचा प्रारूप आराखडा आणि याबद्दलची माहिती कशी संकलित केली जाते याबद्दल सविस्तर जाणून घेत आहोत आणि त्याकरता आपण दिलखुलास कार्यक्रमात आमंत्रित केलंय जनगणना संचालनालयाचे संचालक संतोष पायस यांना. पायस सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं स्वागत. सर, जेव्हा आपण घरगणना करतो त्यावेळेला घराची स्थिती, बांधकामाचं साहित्य काय वापरलंय, खोल्यांची संख्या, या माहितीची आवश्यकता कशासाठी असते?
1: आता जसं आपण बघितलं की जनगणनेची माहिती दोन प्रमुख कारणांसाठी आपण त्याचा उपयोग कसा होतो हा थोडासा विचार केला तर आपल्या लक्षात येईल. तर नवीन योजना आखण्यासाठी किंवा ज्या योजना आखल्या आहेत त्यांचं एक मूल्यमापन टाइम सिरीज डेटा अनालिसिस वरनं करण्यासाठी.
0: बरोबर.
1: जनगणने अंतर्गत संकलित केलेली वैयक्तिक माहिती ही पूर्णतः गोपनीय असते, त्यामुळे ही घराची जमीन, भिंत किंवा छप्पर ह्यासाठी वापरलं जाणारं प्रमुख साहित्य हे प्रत्येक कुटुंबांनी काय वापरलं हे आपण कधीच प्रकाशित करत नाही. पण त्याची जी सांख्यिकीय आकडेवारी आपण नंतर प्रकाशित करतो त्या आकडेवारीतून आपल्याला एक निदर्शन असं येतं की कच्ची घरं किती, पक्की घरं किती. मग शासनाला जर काही योजना राबवायच्या असतील तर त्या क्षेत्रामध्ये कच्ची घरं किती आहेत, पक्की घरं किती आहेत आणि त्यांना काय आवश्यक सुखसुविधा असतील किंवा त्यांच्यासाठी जे नियोजन करायचं आहे त्यासाठी या आकडेवारीचा प्रामुख्याने उपयोग होतो.
0: बिलकुल. पण सर, याच्यात जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो तर कुटुंब प्रमुखाची माहिती असते, सदस्यांची संख्या असते, सामाजिक घटकांची माहिती असते, तर ही माहिती कशासाठी वापरली जाते?
1: आता कुटुंब प्रमुखाचं नाव जे आम्ही जनगणनेमध्ये घेतो ते आम्ही त्याचं संस्करण करत नाही, म्हणजे त्याचं प्रोसेसिंग करत नाही. ती एक आयडेंटिटी की ह्या कुटुंबाचा प्रमुख कोण. आणि पहिला टप्पा जो घर यादी व घर गणना आहे त्याच्यातून आपण एक जवळ 6-8 महिन्यांनी मुख्य टप्पा जनगणनेचा, जी लोकसंख्या गणना होते, मुख्य जनगणना होते, ती होत असते. ह्या दोन्हीला एक जोडणारा एक दुवा म्हणूया आपण, त्याला आम्ही म्हणतो एब्रिज हाऊस लिस्ट.
0: ओके.
1: तर त्यामध्ये आम्ही ही माहिती प्रकाशित करतो की इमारत क्रमांक काय आहे, गणना घर क्रमांक काय आहे, कुटुंबाचा क्रमांक काय आहे आणि कुटुंब प्रमुखाचं नाव काय. त्यांनी काय होतं की पहिल्या टप्प्यामध्ये जो प्रगणक आहे तोच दुसऱ्या टप्प्यात असेल ह्याची काही शाश्वती नसते.
0: बरोबर.
1: दुसऱ्या टप्प्यात जो प्रगणक त्या घर यादी गटामध्ये मुख्य गणना करायला जाईल त्याला तेव्हा आम्ही प्रगणक गट म्हणतो दुसऱ्या टप्प्यासाठी, तेव्हा त्याला ही माहिती संदर्भासाठी म्हणून उपयोगी येते की मी ज्या

0: प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना करत आहे, त्याचं कुटुंब प्रमुख कोण आणि तिथं मला सर्वसाधारणपणे किती लोकांची माहिती संकलित करायची, हे एक सर्वसाधारण ठोक तळा किंवा अंदाज म्हणून आपण वापरतो. सामाजिक वर्गीकरणाचा जर आपण विचार केला तर जनगणनेअंतर्गत आम्ही सर्वसाधारण 4200 तक्ते दोन्ही टप्प्यांमध्ये मिळून आम्ही प्रकाशित करतो. हे टप्पे, हे तक्ते जे आहेत आमचे, हे स्त्री पुरुष ग्रामीण शहरी ह्या भागांसाठी जसे आम्ही एक परम्युटेशन कॉम्बिनेशनने आम्ही प्रकाशित करतो, तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती ह्यांच्यासाठी आणि एकूण लोकसंख्येसाठी अशा पद्धतीने आम्ही हे वर्गीकरण करत असतो. तर हे वर्गीकरण जे आहे ते संबंधित विभागाला खूप उपयोगी असतं आणि त्याच्यावरतूनच त्या संबंधित सामाजिक घटकांसाठी जे काही योजना आखायचे त्याचे नियोजन ठरत असतं.
1: सर, आपण जसं आता कुटुंबाबद्दलची माहिती जाणून घेतली तर त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा घटक येतो, तो म्हणजे की मगाशीपासून तुमच्या बोलण्यात उल्लेख येतो की पिण्याच्या पाण्याचा, तर पिण्याचं पाणी असेल, घराला दिलेली वीज जोडणी असेल किंवा त्याच्यासाठी घरामध्ये उपलब्ध असलेली स्वच्छतागृह असतील आणि स्वयंपाकासाठी वापरला जाणारं इंधन, हा एक त्यातला भाग महत्त्वाचा आहे. तर याची माहिती नेमकी कशासाठी संकलित केली जाते?
0: आता शासनामार्फत खरं तर लोककल्याणकारी योजना राबवल्या जातात. लोकांच्या उन्नतीसाठी, त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी अनेक योजना, अनेक क्षेत्रामध्ये त्याची आखणी केली जाते. तर हे जर तुम्ही बघाल तर पिण्याचं पाणी हे लोकांच्या दैनंदिन आरोग्याशी संबंधित असा एक भाग आहे, घटक आहे. तर जास्तीत जास्त कुटुंबांना एक सेफ ड्रिंकिंग वॉटर, म्हणजे ज्याला आपण संकल्पना करूया की पिण्याचं पाणी हे स्वच्छ असावं आणि ते त्यांना सार्वजनिक नळ असतील किंवा त्यांच्या वैयक्तिक घरात जे नळ असतील त्याच्या माध्यमातून उपलब्ध व्हावं, ज्याला आपण म्हणूया ट्रीटेड ड्रिंकिंग वॉटर फ्रॉम ट्रीटेड सोर्स, अशा पद्धतीच्या योजना आखण्यासाठी म्हणून पिण्याच्या पाण्याची आपण माहिती संकलित करतो. प्रकाशाचा स्रोत हा जर आपण विचार केला तर हा पण कुटुंबाच्या, म्हणजे ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल, दोन्ही कुटुंबाशी खूप निगडीत असा प्रश्न आहे. त्यामध्ये विजेची उपलब्धता, किती घरांना विजेची जोडणी उपलब्ध आहे, अशा पद्धतीने ही माहिती संकलित होते. मग ह्यामध्ये आम्ही कुटुंब प्रकाशाच्या स्त्रोतमध्ये वीज पासून अगदी पारंपरिक सोलर असेल, किंवा काही कुटुंबांना वीज जोडणी पण नाही, सोलर पण नाही, तर ते पारंपरिक तेल दिवे वापरत असतील, अशा पद्धतीची ही माहिती आम्ही संकलित करतो. तर ह्याचं एक निदर्शक असतं की कुठल्या भागासाठी आपल्याला काही नियोजन करायचं आहे ही माहिती येते. स्वच्छतागृह आणि स्नानगृहाची उपलब्धता ही आपल्याकडे खूप महत्त्वाची आहे आणि शासनाने ह्यासाठी अनेक योजना आखलेल्या आहेत. घरोघरी स्वच्छतागृह किंवा स्नानगृहाची उपलब्धता यासाठी योजनांची अंमलबजावणी झालेली आहे. तर त्या स्वच्छतागृहामध्ये ती कशी आहेत, की सेप्टिक टँक आहे का, त्याची जोडणी ड्रेनेज लाईनला झालेली आहे, अशा पद्धतीची माहिती संकलित होते. ती आपल्याला कुटुंबाच्या वापरासाठी आहेत का, सामायिक वापरासाठी आहेत किंवा सार्वजनिक वापरासाठी आहेत, अशा पद्धतीची ही माहिती संकलित केली जाते. आणि ह्या सगळ्या माहितीचा मुख्य उद्देश हाच असतो की आपलं गृहनिर्माण धोरण जे आपण आखतो त्यामध्ये आपल्याला सोयी किंवा सुविधा कशा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने देता येतील ह्याचा एक उद्देश असतो.
1: बरं,
0: इंधनाचा प्रश्न हा आपल्या इथे विचार केला तर स्वयंपाकघरात कार्यरत असणाऱ्या स्त्रियांच्या आरोग्याशी निगडीत असलेला असा एक प्रश्न आहे. जळाऊ लाकूड जिथे इंधन म्हणून वापरलं जातं तिथे काही ठिकाणी असं निदर्शनास आलेलं आहे की श्वसन मार्गाचे काही आजार असतील किंवा इतर काही आजार असतील हे स्त्रियांना होऊ शकतात. म्हणून स्वच्छ इंधनाचा प्रचार प्रसार आणि त्यासाठी असणारा अनुदान किंवा उज्ज्वला योजनेसारख्या योजना ह्या राबवण्यात आलेल्या आहेत. तर स्वयंपाकघरामध्ये म्हणजे कुटुंबाला स्वतंत्र स्वयंपाकघर उपलब्ध आहे का, आणि तुम्ही स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करता का, आणि करत असाल तर कुठलं इंधन तुम्ही वापरता, अशा पद्धतीची एक माहिती संकलित केली जाते जनगणनेमध्ये, जी स्त्रियांच्या आरोग्याशी खूप निगडीत आहे असं मला वाटतं.
1: सर, याच्यामध्ये जेव्हा आपण जनगणना सुरू करतो त्यावेळेला ग्रामीण भागातही ती जनगणना होते, जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला तसं शहरी भागात पण, या दोन घटकांमधली तफावत तुम्हाला कशी दिसते जनगणना करताना आणि काय काय अडचणी असू शकतात त्याच्यामध्ये?
0: मी तर म्हणेन की खर तर जनगणनेमध्ये सुविधांमधील तफावत किंवा आकडेवारीमध्ये तफावत अशी अपेक्षित नाहीये.
1: अच्छा.
0: कारण ग्रामीण आणि शहरी भागांसाठी ज्या उपलब्ध सुविधा आहेत

0: त्यांचं कंपॅरिझन टाइम सिरीज अनालिसिसमध्ये त्या त्या भागाशी करणं जास्त संयुक्तिक ठरेल किंवा त्याचे तुलनात्मक अभ्यास आपण तसं करू शकतो. तर जनगणने अंतर्गत आम्ही दोन संकल्पना वापरतो शहरांसाठी. एक संविधानिक शहर म्हणजे ज्याच्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, नगर परिषदा किंवा कटक मंडळ यांचा समावेश होतो. आणि दुसरे एक संकल्पना असते जनगणना शहरे, म्हणजे जे आता गावं आहेत, प्रत्यक्षात गावं आहेत पण ते काही निकष पूर्ण करतात. तर त्यात प्रामुख्याने तीन निकष आहेत की त्या गावाची लोकसंख्या 5000 पेक्षा जास्त असावी, तेथील लोकसंख्येची घनता ही प्रति स्क्वेअर चौरस किलोमीटर 400 पेक्षा जास्त असावी, आणि तेथील पुरुष लोकसंख्या जी आहे त्यातील 75% पुरुष हे कृषीयेतर क्षेत्रामध्ये कार्यरत असावे. तर अशा गावांना आम्ही जनगणना शहर मानतो. भविष्यामध्ये जेव्हा केव्हा संविधानिक शहरांची निर्मिती होते त्यावेळेला असं निदर्शनास आलंय की जनगणनेअंतर्गत जी ही जनगणना शहर स्वतंत्र आकडेवारी रिलीज झाली होती अशा शहरांचं संविधानिक शहरांमध्ये रूपांतर किंवा वर्गीकरण किंवा नोटिफिकेशन झालेलं आहे. तर तफावतीपेक्षा मी असं म्हणेन की ग्रामीण आणि शहरी भागासाठी परस्पर पूरक अशी आकडेवारी जनगणना खरं तर प्रकाशित आणि प्रसिद्ध करत असते.
1: बिलकुल, म्हणजे त्यात तफावत असण्याचं काही कारण नाही.
0: बिलकुल.
1: याच्यात आणखी एक घटक म्हणजे की डिजिटल नकाशांवरती घरांचं स्थान येणं, त्याला आपण जिओ टॅगिंग म्हणतो, तर त्याचे फायदे नेमके काय?
0: आता जेव्हा आपण स्वगणना करतो तेव्हा स्वगणना करताना प्रामुख्याने आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्ही ज्या इमारतीमध्ये किंवा ज्या ठिकाणी राहत आहात त्या क्षेत्राला, त्या गावाला म्हणा किंवा त्या वॉर्डला म्हणा, आम्ही छोट्या छोट्या घर यादी गटांमध्ये विभागलेला आहे. आणि असा एक छोटा घर यादी गट प्रगणकाला क्षेत्र कार्यासाठी दिला जातो. तर जी इमारत जिथं तुम्ही राहत आहात ह्याचं अचूक जिओ टॅगिंग किंवा त्याचं लोकेशन अचूकरित्या आपण त्या स्वगणना पोर्टलमध्ये उपलब्ध असलेल्या नकाशावर चिन्हांकित करणं आवश्यक आहे, जेणेकरून असे जे छोटे घर यादी गट प्रगणकाला दिलेले आहेत तो तुम्ही चिन्हांकित केलेला भाग त्या संबंधित प्रगणकाला जो घर यादी गट वाटप केलेला आहे त्याला तो तिथे त्यांच्या डेटाबेसमध्ये ऑटो पॉप्युलेट होईल किंवा तो तिथे दिसेल. मग ती इमारत जर त्या प्रगणकाच्या मोबाईलवरती दिसली तर तुम्ही जो दिलेला स्वगणना आयडी आहे तो मॅच होण्याची शक्यता जास्त असते. पण तुम्ही जर तुमचं स्थान चुकीच्या ठिकाणी चिन्हांकित केलं तर होऊ शकतं की तुमची इमारत दुसऱ्या प्रगणक गटात चुकीने दाखवली जाईल, नोंदवली जाईल तिथे. तुमच्याकडे स्वगणना आयडी आहे पण तुम्ही स्थान चुकीचं दिल्यामुळे ते दुसऱ्या प्रगणकाच्या मोबाईलमध्ये क्लासिफाय झालं आणि त्यामुळे प्रगणक जेव्हा तुमच्या घरी व्हिजिट करतील त्यावेळेला तुमचा स्थान निश्चिती न झाल्यामुळे सेल्फ एन्युमरेशन आयडी किंवा स्वगणना क्रमांक असून देखील तुम्हाला पुन्हा नव्याने संपूर्ण माहिती भरावी लागू शकते. तर त्यासाठी हे आपलं स्थान जे आहे जिथं आपण राहता हे अचूकरित्या चिन्हांकित करणं खूप आवश्यक आहे.
1: अगदी खरं की त्याची काळजी प्रत्येकानेच घेतली पाहिजे. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना 2027 विषयाची आणखी माहिती आपल्याला पायसरांकडनं जाणून घ्यायची आहे. त्यांच्यासोबतचा हा संवाद या पुढच्याही भागात आपल्याला असाच सुरू ठेवायचा आहे. तोपर्यंत मी आज या कार्यक्रमात आपला निरोप घेणार आहे. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या भागात सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात. मी राजेंद्र हुंजे आज आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाईन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381

शुद्ध सकाळचे ठीक 7:40 झालेले आहेत आणि आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. सादर आहे नाट्यसंगीत हा कार्यक्रम.

नटसंगीत या कार्यक्रमात सुरुवातीला अर्चना कान्हिरे यांच्या आवाजात आपण विवा शिरवाडकर यांचं हे गीत ऐकत होतो आणि संगीत जितेंद्र अभिषेकी यांचं.

निलक्षी जुवेकर यांचा आवाज श्रोतेहो आपण ऐकत होतात. नट्यसंगीत या कार्यक्रमात नावी कणे यांची ही रचना होती. वसंत देसाई यांचं संगीत होतं.

नटसंगीत या कार्यक्रमात श्रोते हो, आवाज आणि संगीत आपण ऐकत होतात कुमार गंधर्व यांचं, आणि हे गीत अप्पा चिटणीस यांचं होतं.

आवाज आणि संगीत वसंतराव देशपांडे यांचं होतं. विश्राम बेडेकर यांचं गीत आपण ऐकत होतात आणि या गीतासोबतच नाट्यसंगीत हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. रसिक हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर. सकाळचे 8 वाजतायत आणि आता थोड्याच वेळात समाचार प्रभात, त्यानंतर लगेचच 8:15 आणि मॉर्निंग न्यूज, हे दोन्ही समाचार आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर लगेचच 8:00

0: आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त देशभरात भारतीय सैन्याचा गौरव. पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा उद्या शपथविधी. आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त आज देशभरातील आकाशवाणी केंद्रांच्या वतीनं पदफेरी मॅरेथॉनसह विविध कार्यक्रमांचं आयोजन. बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारत आणि व्हिएतनामकडे जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावण्याची संधी. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचं प्रतिपादन. आणि देशात 604 लाख टनांहून अधिक अन्नधान्याचा साठा. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती. आता सविस्तर बातम्या. ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त काल देशभरात भारतीय सैन्य दलांच्या पराक्रमाचा गौरव करण्यात आला. पहलगाम मधल्या दुर्दैवी हल्ल्याला भारतीय सैन्यानं योग्य प्रत्युत्तर दिलं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. भारताची शांतता, एकता आणि सार्वभौमत्वाला विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलांनी जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर दिल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अतुलनीय कामगिरीबद्दल संपूर्ण देश भारतीय सैन्याला अभिवादन करत असल्याचं सांगून या कामगिरीतून भारतीय सैन्याची कुशलता, तयारी आणि समन्वय दिसून येतं असं समाज माध्यमावरील आपल्या संदेशात सांगितलं. पाकिस्तानातही दहशतवाद्यांचे अड्डे सुरक्षित नाहीत हे ऑपरेशन सिंदूरमधून स्पष्ट झालं आणि ही फक्त सुरुवात होती अशी प्रतिक्रिया भारतीय लष्करानं दिली आहे. पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीदिनी होणार आहे. राज्यपाल RN रवी यांनी काल पश्चिम बंगालची विधानसभा विसर्जित केली. कोलकाता इथल्या ब्रिगेड परेड ग्राउंडवर शपथविधी समारंभाची तयारी सुरू असून या सोहळ्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि इतर राज्यांचे मुख्यमंत्री या समारंभाला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोलकाता इथं नवनिर्वाचित भाजप आमदारांची बैठक घेणार असून यावेळी पक्षाच्या विधिमंडळ नेत्याची निवड केली जाणार आहे. तमिळनाडूमध्येही नवीन सरकार स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेला 118 आकडा गाठण्याबाबत विविध राजकीय पक्षांमध्ये चर्चा सुरू आहेत. काल द्रविड मुन्नेत्र कळघम अर्थात DMK आणि AIADMK या दोन्ही पक्षांनी आपल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठका घेतल्या. दरम्यान राज्यपाल विश्वनाथ आर्लेकर यांनी केलेल्या मागणीनुसार VCK, CPI आणि CPIM या पक्षांच्या नवनिर्वाचित आमदारांची एक महत्वपूर्ण बैठक आज होणार असून या बैठकीत सर्वात मोठा पक्ष असलेल्या TVKला पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेतला जाण्याचीही शक्यता आहे. आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त देशभरातील विविध आकाशवाणी केंद्रांच्या वतीनं पदफेरी मॅरेथॉनसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आज सकाळी केंद्र कार्यालयापासून शनिवारवाड्यापर्यंत पदफेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये मोठ्या संख्येनं कर्मचारी सहभागी झाले होते. दिल्ली आणि कोहिमामध्येही मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. आजच्या बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारत आणि व्हिएतनाम या दोन्ही देशांकडे एकत्रितपणे जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावण्याची एक मोठी संधी उपलब्ध आहे असं मत

व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तोलाम यांनी मुंबईत काल झालेल्या भारत व्हिएतनाम व्यापार मंचाच्या कार्यक्रमात व्यक्त केलं. त्यांनी भारतीय कंपन्यांना विशेषतः अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांना व्हिएतनाममध्ये गुंतवणूक करण्याचं निमंत्रण दिलं. भूतकाळात दोन्ही देशांनी परस्पर सहकार्याच्या बळावर अनेक आव्हानांचा सामना केला आहे. व्हिएतनामचे माजी राष्ट्राध्यक्ष हो ची मिन आणि भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांसारख्या दूरदृष्टी असलेल्या नेत्यांनी दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्न केले. या राजकीय विश्वासाच्या बळावर 2016 पासून द्विपक्षीय संबंधांनी नवी शिखरं गाठली आहेत असंही लाम यांनी नमूद केलं. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी काल अबुधाबी इथं भारत फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील त्रिपक्षीय बैठकीत सहभाग घेतला. यावेळी त्यांच्यासोबत संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्र राज्यमंत्री आणि भारतासाठीच्या विशेष दूत रिम अल हशिमी तसंच फ्रान्सच्या युरोप आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सरचिटणीस मार्टिन ब्रियन्स उपस्थित होते. परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या तिन्ही देशांनी आपली भागीदारी अधिक बळकट करण्यावर आणि स्पष्ट कालमर्यादा असलेली एक कृती योजना तयार करण्यावर सहमती दर्शवली. या भेटी दरम्यान मिस्री यांनी मुबादला इन्व्हेस्टमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक खालदून अल मुबारक यांचीही भेट घेतली आणि गुंतवणूक सहकार्याबाबत चर्चा केली. तत्पूर्वी मिस्री यांनी संयुक्त अरब अमिरातीच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य राज्यमंत्री रिम अल हशिमी यांच्याशीही चर्चा केली. भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात वाढत असलेल्या धोरणात्मक भागीदारीचा त्यांनी आढावा घेतला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशातील सरकारी अन्नधान्याचा साठा 604 लाख टनांहून अधिक झाला आहे. हा साठा अनिवार्य सुरक्षित साठ्याच्या गरजेपेक्षा जवळपास तिप्पट आहे अशी माहिती अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे दिली आहे. गहू आणि तांदळाच्या या भक्कम साठ्यामुळे देशभरातील कल्याणकारी योजना आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी अन्नधान्याचा अखंड पुरवठा होईल. अन्नधान्याची प्रभावी खरेदी, पिकांचं उत्तम उत्पादन आणि शेतकऱ्यांना मिळणारा सातत्यपूर्ण पाठिंबा यामुळे देशाची अन्न सुरक्षा, शेतकरी कल्याण आणि एका सुदृढ भविष्याप्रती असलेली कटिबद्धता अधिकच बळकट होत आहे असंही जोशी यांनी म्हटलं आहे. दुसऱ्या महायुद्धात सोव्हिएत संघाच्या विजयाच्या 81व्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या सोहळ्या दरम्यान रशियानं युक्रेन सोबत सुरू असलेल्या युद्धात आजपासून 10 मे पर्यंत युद्धविरामाची घोषणा केली आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या निर्णयानंतर रशियन संरक्षण मंत्रालयानं ही घोषणा केली. यावेळी होणाऱ्या संचलनादरम्यान युक्रेननं मॉस्कोवर कोणताही हल्ला केल्यास मध्य किववर मोठा क्षेपणास्त्र हल्ला होऊ शकतो असं रशियानं म्हटलं आहे. दरम्यान जवळपास 2 दशकात प्रथमच या वर्षीचं संचलन रणगाडे, क्षेपणास्त्र आणि इतर अवजड उपकरणांशिवाय होणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेलं नवं 10% जागतिक आयात शुल्क बेकायदेशीर असल्याचा निर्णय न्यूयॉर्क इथल्या आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयाच्या 3 न्यायाधीशांच्या एका खंडपीठानं दिला आहे. ट्रम्प यांनी व्यापार कायद्याअंतर्गत राष्ट्राध्यक्षांना काँग्रेसनं दिलेल्या अधिकारांच्या पलीकडे जाऊन कृती केली आहे असं खंडपीठानं म्हटलं आहे. अनेक लहान उद्योगांनी या शुल्काला न्यायालयात आव्हान दिलं होतं. अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी ट्रम्प यांनी गेल्या वर्षी लागू केलेल्या जागतिक आयात शुल्काला स्थगिती दिल्यानंतर हे नवं शुल्क लागू करण्यात आलं होतं. त्यानंतर ट्रम्प प्रशासनानं 24 जुलै पर्यंत हे तात्पुरतं 10% शुल्क कायम ठेवण्यासाठी 1974 व्यापार कायद्याचं कलम 122 या दुसऱ्या एका कायद्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला. खंडपीठाचा हा निर्णय ट्रम्प प्रशासनासाठी आणखी एक कायदेशीर पराभव ठरला आहे. आरोग्य सेवेमध्ये जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा अर्थात एआयचा वेगवान वापर करण्यासाठी इंडिया एआय आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्था अर्थात आयसीएमआरनं काल नवी दिल्लीत एक सामंजस्य करार केला. ही भागीदारी एआयच्या जबाबदार आणि व्यापक वापराद्वारे आरोग्य सेवेचे परिणाम सुधारण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल आहे असं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलं आहे. या सहकार्य अंतर्गत दोन्ही संस्था त्यांच्या पूरक सामर्थ्याचा उपयोग करतील. यात इंडिया एआयच्या संगणकीय पायाभूत सुविधा, डेटा सेट प्लॅटफॉर्म आणि एआय कौशल्य विकास उपक्रमांसोबतच आयसीएमआरचं संशोधनातील कौशल्य आणि मेडिकल इन्फॉर्मेशन डेटा फॉर एआय सोल्युशन्स चौकट

0: यांचा समावेश आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री लखनौ इथं सुरू असलेल्या सामन्यात पावसामुळे अडथळा आल्यानं निकालासाठी डीएलएस पद्धतीचा वापर करण्यात आला. यानुसार लखनौ सुपर जायंट्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 9 धावांनी पराभूत केलं. विजयासाठी 213 धावांचं आव्हान समोर असताना रॉयल चॅलेंजर्सनं 203 धावा केल्या. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्सनं 19 षटकात 3 गड्यांच्या बदलात 209 धावा उभारल्या होत्या. पावसामुळे वारंवार व्यत्यय आल्यानं हा सामना प्रत्येकी 19 षटकांचा करण्यात आला आणि बंगळुरू संघासमोर डीएलएसनुसार 213 धावांचं सुधारित लक्ष ठेवण्यात आलं. लखनौ संघाकडून मिचेल मार्शनं 56 चेंडूत 111 धावांची खेळी केली तर बंगळुरूसाठी रजत पाटीदारनं 31 चेंडूत 61 धावांचं योगदान दिलं. मिचेल मार्शला सामनावीर गौरवण्यात आलं. आज दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात दिल्लीत सामना होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त देशभरात भारतीय सैन्याचा गौरव. पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा उद्या शपथविधी. आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त देशभरातील आकाशवाणी केंद्रांच्या वतीनं आज पदफेरी मॅरेथॉनसह विविध कार्यक्रमांचं आयोजन. बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारत आणि व्हिएतनामकडं जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावण्याची संधी. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचं प्रतिपादन. आणि देशात 604 लाख टनांहून अधिक अन्नधान्याचा साठा. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: रसिक हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 मेगाहर्ट्झ वर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: रसिक हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 मेगाहर्ट्झ वर. सादर आहे हिंदी फिल्म संगीत हा कार्यक्रम.

हिंदी फिल्म संगीत या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला शौर्य चित्रपटातील गीत, आवाज आणि संगीत आर डी बर्मन यांचा, गीतकार आनंद बक्षी.

0: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606 55381.
1: श्रोते हो, हे गीत आहे सर तुम या चित्रपटातील अलका याग्निक आणि सहकारी यांचा आवाज, गीतकार समीर.

भी नोरियाला नहीं पलक मुच्छ लेन जाए बजाता अपन ही गीत दोए काबिल या चित्रपटा तिल ना सिर्फ राजेंद्र संगीत नहीं संगीतकार राजेश रोशन अपने के तहत फिल्मी हिंदी फिल्मी संगीत है कार्यक्रम कार्यक्रमात अंतिम गीत हिरो या चित्रपटातील आहे. मनहर उदास आणि अनुराधा पौडवाल यांचा आवाज, गीतकार आनंद बक्षी, संगीतकार लक्ष्मीकांत पैरडाल.

0: ಶುದವಿಯಾಗಿದ್ದ ಸುಭದಸ್ ಹಿಂದಿ ಫಿಲ್ಮ್ ಸಂಗೀತ ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದೇ ಸಮಾಪ್ತಿಗರಿದವರು.
1: अमरावती करांसाठी खास बातमी गार्गी बाय पीएन गार्गी एंड सन्स सिल्वर आणि नॅचरल डायमंड ज्वेलरीचं एक्सक्लुसिव्ह स्टोर आता तापडिया सिटी सेंटर अमरावती येथे. ग्रँड इनॉग्रल ऑफर सिल्वर ज्वेलरीवर फ्लॅट 25% सूट आणि सर्टिफाइड नॅचरल डायमंड ज्वेलरीवर अप टू 100% सूट. गार्गी बाय पीएन गार्गी एंड सन्स ग्राउंड फ्लोर तापडिया सिटी सरला आजच भेट द्या.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 MHz वर.

0: سنسکرتی کے پاس ہے بے مثال ہستیوں کا انمول خزانہ. ذرا سنیے کیسے بنا یہ گانا.
1: کمال صاحب کہہ رہے تھے کہ خیام صاحب جو میرا ہیرو ہے وہ سنگر نہیں ہے, اس نے گانا سیکھا نہیں, مجھے ایسی آواز.
0: سنگیتکار خیام.
1: پورے ہندوستان بھر سے آوازیں اکٹھی کی گئیں, یہاں بلایا گیا. سجیشن آئی کہ صاحب ایک آواز ہے کبن مرزا صاحب, بلایا ان کو, سنا آواز تو یہی ہے جو چاہیے کمال صاحب کو, بے مثال گا گئے وہ. آئی زنجیر کی جھنکار, خدا خیر کرے. تو اس میں جو ریدم ہے زنجیروں کا,
0: ایسی انمول یادیں آپ کو ملیں گی صرف ویوت بھارتی پر.
2: रसिको आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम 101.5 मेगाहर्ट्ज वर.
3: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
5: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606 55381.
6: अमरावतीकरांसाठी खास बातमी, गार्गी बाय पीएन गार्गी अँड सन्स सिल्वर आणि नॅचरल डायमंड ज्वेलरीचं एक्सक्लुसिव्ह स्टोर आता तापडिया सिटी सेंटर अमरावती येथे. ग्रँड इनॉग्रल ऑफर, सिल्वर ज्वेलरी वर फ्लॅट 25% सूट आणि सर्टिफाइड नॅचरल डायमंड ज्वेलरी वर अप टू 100% सूट. गार्गी बाय पीएन गार्गी अँड सन्स ग्राउंड फ्लोर तापडिया सिटी सरला आजच भेट द्या.
2: रसिक हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम 101.5 मेगाहर्ट्झ वर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. सकाळचे 10 वाजलेत. सादर आहे विविध अंतर्गत आरोग्य संवाद हा कार्यक्रम.
7: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.

0: श्रोतेहो, आज विविध अंतर्गत आरोग्य संवाद या कार्यक्रमात त्वचा रोगांची सर्वसमावेशक काळजी, दैनंदिन जीवन ते उन्हाळ्यातील विशेष समस्या या विषयावर डॉक्टर श्वेता मोहोड पाटील यांची अजय घरडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे.
1: श्रोतेहो नमस्कार. आरोग्य संवाद या कार्यक्रमात मी अजय घरडे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, आपल्या शरीरावरचा सर्वात महत्वाचा भाग काय ओळख असते माणसाची, तर त्वचा असते. त्या त्वचेवर नाना प्रकारची पुस्तकं लिहिलेली आहेत, नाना प्रकारच्या कविता केलेल्या आहेत, त्या त्वचेवर नाना प्रकारचे चित्रपट काढलेले आहेत, गाणी काढलेली आहेत. आणि त्या त्वचेला काही जरी झालं तर आपण डॉक्टरकडे जातो, मग आपण त्या डॉक्टरांकडनं माहिती घेतो, मग आपण जनसामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी आरोग्य संवाद हा कार्यक्रम तुमच्यासाठी अर्थात श्रोत्यांसाठी घेऊन येत असतो. मग या कार्यक्रमामध्ये आम्ही वेगवेगळ्या डॉक्टरांना बोलवत असतो आणि माहिती घेत असतो त्यांच्याकडून, जेणेकरून ही माहिती सामान्य माणसाला सहजरित्या उपलब्ध होईल, सहजरित्या त्याच्या कानावर जाईल आणि त्याला दैनंदिन जीवनामध्ये याचा उपयोग होईल. म्हणून आम्ही आज आरोग्य संवाद या कार्यक्रमात डॉक्टर श्वेता मोहोड पाटील यांना आपण बोलावलेला आहे आणि आज त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत त्वचेचे विविध आजार आणि त्वचा संदर्भात अनेक प्रकारचे प्रश्न आपण त्यांना विचारणार आहे आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे त्वचा संदर्भात वेगवेगळे जे काही समस्या आहेत, आजार आहे, या संदर्भात आपण त्या त्वचारोग तज्ज्ञ म्हणून सध्या महानगरपालिका अमरावती इथे कार्यरत आहे, जी एम सी नागपूरला सुद्धा त्यांनी काही दिवस काही वर्ष तिथे आपली सेवा दिलेली आहे, पी डी एम एम सी अमरावती हे जे मोठं हॉस्पिटल आहे तिथे सुद्धा त्यांनी आपली सेवा दिलेली आहे. तर सर्वप्रथम आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार मॅडम, मी आपलं स्वागत करतो आकाशवाणीच्या या स्टुडिओमध्ये.
2: नमस्कार, मी डॉक्टर श्वेता मोहोड, चर्मरोग तज्ज्ञ. मी तुमचे खूप आभार मानते, मला इथे आरोग्याविषयी माहिती देण्यासाठी बोलवलंय आणि स्किन हा तर खूप सगळ्यांचा आवडता विषय आहे, तर मला याविषयी लोकांच्या समस्या काही कमी करण्यात मला आनंदच होईल.
1: मॅडम, आपण आजच्या या पहिल्या भागामध्ये, माझा पहिला प्रश्न असा आहे, त्वचा हा आपल्या शरीरावरचा अतिशय महत्वाचा अवयव आहे किंवा भाग आपण त्याला म्हणू शकतो, मग त्याची रचना आणि कार्य अतिशय साध्या सोप्या भाषेत आमच्या श्रोत्यांना सांगा.
2: तर स्किन हा सगळ्यात मोठा अवयव आहे, याला लार्जेस्ट ऑर्गन म्हणतात आणि स्किनचे तीन लेअर असतात, म्हणजे वरची लेअर असते एपिडर्मिस ज्याच्यामध्ये मेलेनोसाइट्स असतात आणि ते रंग देतात स्किनला, त्याच्या खाली असते डर्मिस, कोलॅजन ज्याच्यामध्ये असतात हेअर फॉलिकल्स असतात, तेल ग्रंथी असतात आणि त्याच्या खाली असते सबक्यूटस किंवा कनेक्टिव्ह टिश्यू. आता स्किनचं मेन उद्देश काय आहे, ते त्याचं काम काय आहे, स्किन आपल्याला काय इम्पॉर्टन्स काय आहे आपल्या बॉडीमध्ये, तर पहिले तर प्रोटेक्शन, कुठल्याही मेकॅनिकल फिजिकल ट्रॉमापासनं प्रोटेक्शन, देन प्रोटेक्शन फ्रॉम आपल्याला यूव्ही लाईटपासनं, यूव्ही रेडिएशनपासनं, अल्ट्राव्हायलेट रेडिएशनपासनं प्रोटेक्शन. हे एक सेन्सरी ऑर्गन पण आहे आणि टेम्परेचर कंट्रोलमध्ये याचा रोल आहे, प्लस विटॅमिन डी सिंथेसिसमध्ये स्किनचा रोल आहे आणि कॉस्मेटिक तर आहेच जे आहे अपिअरन्समध्ये.
1: मॅडम, आपण जे आता सगळ्यात महत्वाचं शरीरावरचा भाग म्हणजे स्किन या संदर्भात आमच्या श्रोत्यांना माहिती दिली, माझा पुढचा प्रश्न असा आहे की आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये त्वचा रोगांचे प्रमाण वाढत आहे आणि तर त्यामागचे काही मुख्य कारणं आहेत का आणि कोणती कारणे आहेत?
2: आता बदलत्या जीवनशैलीमध्ये डाएट खूप इम्पॉर्टंट आहे, डाएटमध्ये शुगर इनटेक खूप वाढलेला आहे आणि सिडेंटरी लाईफस्टाईल झालेली आहे, एक्सरसाइजचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे, त्यामुळे जे ओबेसिटीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे शुगर इनटेकमुळे आणि लॅक ऑफ एक्सरसाइजमुळे, प्लस पी सी ओ डीचे केसेस खूप वाढलेले आहेत, तर ते आता खूप इम्पॉर्टंट रिझन्स आहेत, कारण पी सी ओ डीमध्ये पेशंटला हेअर लॉस होतात, ॲक्ने होतात, खूप अकॅन्थोसिस नायग्रिकन्स असा प्रॉब्लेम होतो, तर हे जर की थोडं एक्सरसाइजचं प्रमाण वाढवलं आणि डाएट प्रोटीन रिच, फायबर रिच, मल्टीविटॅमिन्स हे सगळं जर की डाएटमध्ये असलं तर खूप सारे प्रॉब्लेम्सपासनं तुम्हाला बचाव करता येईल. प्लस आता सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे काय झालंय की बसल्या बसल्या कामं होतात आहेत, तर घाम आणि याच्यापासून होणारे आजार खूप वाढलेले आहेत. तर आपण मी आता या मुलाखतीत मी सांगेलच की कसं त्याच्यापासून थोडं प्रोटेक्शन आपण करू शकणार आहोत.
1: पुढचा प्रश्न माझा असा आहे, स्किन बॅरियर म्हणजे काय आणि कमजोर झाल्यास कोणत्या समस्या खास आपल्याला दिसते?

0: स्किन बॅरियर म्हणजे स्किनची जी बाहेरची लेअर आहे, सगळ्यात बाहेरची सगळ्यात वरची लेअर, त्याला स्ट्रेटम कॉर्नियम असं म्हणतात. तर त्या लेअरला स्किन बॅरियर असं म्हणतात. आणि ती जेव्हा डिसरप्ट होते किंवा ती जेव्हा डॅमेज होते तर अशी स्किन डिहायड्रेटेड होते, सेन्सिटिव्ह होते, ड्राय इची म्हणजे खाज होते त्या स्किनमध्ये, इन्फ्लेमेशन असं वगैरे होऊ शकतं. तर ज्या सेन्सिटिव्ह स्किन लोकांची पण आहे किंवा अशा ज्यांची होत असते ज्यांची स्किन, तर त्या लोकांनी मॉइश्चरायझर्सचं खूप प्रमाण म्हणजे चांगलं असावं, हायड्रेशन त्यांचं चांगलं असावं, म्हणजे त्यांनी भरपूर पाणी प्यावं, सिरामाइड कंटेनिंग मॉइश्चरायझर्स त्यांनी यूज करावे, हायलुरॉनिक ऍसिड वगैरे हे पण असावे त्यांच्या मॉइश्चरायझर्समध्ये. स्किन ओव्हर सेन्सिटिव्ह नाही होणार याची पण काही काळजी घ्यावी. जसं त्यांनी काही क्रीम्स लावताना, जसं स्टिरॉइड्स लावताना, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, म्हणजे स्वतःच्या मनाने किंवा म्हणजे OTC म्हणजे जे म्हणतो आपण की फार्मासिस्टकडे जाऊन स्वतःहून क्रीम घेणं असलं काही करू नये. सेन्सिटिव्ह स्किनवाल्यांनी फक्त डर्मॅटॉलॉजिस्टची ट्रीटमेंट घ्यावी आणि ओव्हर यूज ऑफ प्रोडक्ट्स थोडा टाळावा, कॉस्मेटिक्स केमिकल्स.
1: श्रोते एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल, स्वस्त तितकं महाग. आपल्याला वाटतं की नेहमीच असं वाटते की आपण चला आपण मेडिकलमध्ये जाऊया आणि स्वतः त्या व्यक्तीला विचारून आणि आपण ते प्रोडक्ट आपल्या स्किनला लावतो आणि नंतर मग त्याचे वेगवेगळे साईड इफेक्ट जे होतात ते आता मॅडमच्या बोलण्यात आपल्याला दिसतं. आणि हे आपण श्रोतेवर लक्षात ठेवा की स्वतः कुठलेही प्रोडक्ट वापरू नका. मॅडमने स्वतः सांगितलं की कुठल्याही जे काही त्वचारोग तज्ज्ञ असतात या त्वचारोग तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा, जेणेकरून तुमची जी त्वचा ही खराब होणार नाही किंवा त्याचं आरोग्य बिघडणार नाही. मॅडम, कार्यक्रमात फॉर्मॅट असा आहे की आमचे जे काही पाहुणे असतात आम्ही या ठिकाणी आरोग्य संवाद या कार्यक्रमात डॉक्टर्स बोलवतो, त्यांच्या आवडीचं एक गाणं
0: ओल्या सांजवेळी.

0: श्रोते आपण बातचीत करतो आहे डॉक्टर श्वेता मोहट पाटील यांच्याशी, ज्या सध्या महानगरपालिका अमरावती या ठिकाणी त्वचारोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे, आपली सेवा देत आहे. आणि आपण त्वचा आणि त्वचेच्या संदर्भातले जे काही वेगवेगळे आजार आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी माहिती घेतोय. त्यांच्याकडून आपण बोलताना असं आता सांगितलं की स्वतः जाऊन मेडिकलमधून कुठलेही स्किन प्रॉडक्ट घ्यायचे नाही. तर माझा प्रश्न असा आहे की एखाद्या सामान्य व्यक्तीकडे पैसे नाही आहे किंवा फार कमी पैसे आहे, तर अशा वेळेस इतक्या उन्हात किंवा कुठलंही हे असू द्या, उन्हाळा हिवाळा किंवा पावसाळा, तर अगदी माफक दरात साधारण माणूस स्वतःची स्वतःच्या स्किनची कशी काळजी घेऊ शकतो?
1: खूप चांगला प्रश्न आहे हा. आता खूप ऊन आहे, सगळ्यात महत्वाचं जे पेशंटनी स्कार्फ यूज करायचं आहे व्हाईट कलरचा, खूप जरुरी आहे स्कार्फ यूज करणं, सनकोट यूज करणं, हँड ग्लव्स यूज करणं. काही गोष्टी खूप माफक दरात असतात आणि त्या यूज करणं खूप जरुरी आहे. सनस्क्रीन्स हे इक्वली इम्पॉर्टंट आहे देन लाईक सन प्रोटेक्शन. म्हणजे जे आपण सन प्रोटेक्शन घेतो, स्कार्फ, सनस्क्रीन, स्कार्फ, गॉगल, सनकोट आणि ग्लव्सने, ते इक्वली इम्पॉर्टंट आहे लाईक सनस्क्रीन. तर सनस्क्रीन वापरणाऱ्यांनी पण स्कार्फ यूज करायचा आहे आणि जे नाही वापरत आहेत सनस्क्रीन त्यांनी पण स्कार्फ यूज करायचा.
0: म्हणजे आपल्याकडे पैसे असोत किंवा नसो,
1: स्कार्फ यूज करणं, हॅट्स यूज करणं, ग्लव्स यूज करणं, सनकोट यूज करणं हे खूप खूप खूप महत्वाचं आहे.
0: अगदी बरोबर.
1: आणि हायड्रेशन मेंटेन करणं, स्किनचं हायड्रेशन मेंटेन करणं खूप जरुरी आहे. तर त्यासाठी मॉइश्चरायझर्स खूप स्वस्तवाले पण असतात मार्केटला, तर ते पण युज केले तर चालतात. रात्रीला झोपताना एक मॉइश्चरायझर लावायचा आहे, सकाळी उठल्याबरोबर एक मॉइश्चरायझर लावायचा आहे, एवढं केलं पेशंटनी तर मोर देन इनफ. प्लस खूप कमी दरात कॅलामाईन लोशन पण अवेलेबल असतं. तर ज्या लोकांना सन बर्न होतात, असे असे खूप लोक असतात की ज्यांना उन्हाची रिॲक्शन होते, त्यांनी कॅलामाईन लोशन लावूनच जायचं आहे. कॅलामाईन लोशन एक जेनेरिक प्रोडक्ट पण आहे, तर ते तुम्हाला काही कुठल्या कंपनीचंच घ्यावं असं काही नाही. ते खूप स्वस्त दरात तुम्हाला कॅलामाईन लोशन मिळून जाते मार्केटला, ते तुम्ही केमिस्टकडे गेले तर. तर त्यामध्ये तुम्हाला इक्वली झिंक ऑक्साईड कंटेंट असतं, ते फिजिकल सनस्क्रीन आहे आणि सगळे लोक ते लावू शकतात. हातांना वगैरे, चेहरा कमी लावावं, हातांना वगैरे लावूनच जावं.
0: म्हणजे फार काही पैशाची गरज नाहीये, स्वतःच्या स्किनची काळजी घेण्यासाठी खूप पैसे पाहिजे असं जी एक भ्रामक कल्पना सध्या जी पसरलेली आहे, कारण की खूप प्रोडक्ट महाग आहेत. आता आम्ही पाहतोय, वाचतोय, एक सामान्य माणसाच्या मनात हा नेहमी प्रश्न असतो. मॅडम, माझा प्रश्न असा आहे, पिंपल्स ही सध्या समस्या नेमकी काय या संदर्भात आपण सांगावं, आणि याला जोडलेल्या दोन तीन गोष्टी आहेत, ताणतणाव, आहार आणि सध्याची जी काही दिनचर्या आहे, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकदम स्ट्रेसफुल लाईफ आहे, ह्या सगळ्या पिंपल्सशी याचं काय नातं आहे?
1: बरोबर. बघा, आता कसं आहे की पिंपल्स जे आहे ते जनरली प्युबर्टी नंतर सुरू होतात मुला मुलींमध्ये, राईट? आणि याचं मेन रिझन आहे हार्मोन्स आणि ऑइली स्किन. सिबॅशियस ग्लँड म्हणजे ते तेल ग्रंथी जे असतात त्यांचे पोर्स फॉर एनी रिझन ब्लॉक होतात आणि मग त्याच्यामधलं तेल तिथे जमा होतं आणि ती ग्लँड वाढत जाते, तेल ग्रंथी वाढत जाते आणि मग तिथे इन्फ्लेमेशन आणि ॲक्ने किंवा इन्फेक्शन असं होत. तर या सगळ्याला रिस्पॉन्सिबल आहे त्याचं वय आणि प्लस आताचं जे डाएट आहे, डायटरी हॅबिट्स आहे, यामध्ये तेल ऑइल सिक्रिशन वाढून जातं, है ना. प्लस स्ट्रेसमुळे पण ते वाढतं हार्मोनल इन्फ्लुएन्समध्ये. तर मेन आहे आताच्या याच्यामध्ये काय केलं गेलं पाहिजे, तर एक्सरसाइज हा भाग असला पाहिजे, बाहेरचे फूड्स थोडे कमी खाल्ले गेले पाहिजे असं असलं पाहिजे. प्लस हार्मोनल जे इम्बॅलन्स आहे ते वेट रिडक्शननी भरपूर बेटर होतं. हा, जसं पीसीओडीच्या केसेस आता खूप दिसत आहेत, तर त्या लोकांनी जर की एक्सरसाइज केली, सूर्यनमस्कार केला, मेडिटेशन केलं, तर याचं प्रमाण खूप कमी होऊ शकतं. प्लस आताच्या ज्या डाएटमध्ये ग्लुटनचं प्रमाण खूप वाढलेलं आहे,

0: हाँ पाम ऑइल ग्लूटेन, यानी काय होतंय की इन्फ्लेमेशन वाढतंय. हां आणि ते ऍक्नेला आणि प्रमोट करतंय. तर जसं मोमोज, बर्गर, ब्रेड, सगळे बेकरी जे प्रोडक्ट्स आहेत हे सगळ्यामध्ये मैदा आहे, है ना. तो मैदाचं सेवन वाढलेलं आहे, नूडल्स, मोमोज, तर हे कमी व्हावं, एक्सरसाइज वाढावी, आणि चिप्स अँड ऑल हे याचं प्रमाण कमी असावं, तर ॲक्ने कमी राहतात. प्लस शुगर इंटेक कमी असावी. शुगर इंटेक आता डेअरी प्रोडक्ट्स आणि शुगर इंटेक खूप वाढलेलं आहे लोकांचं, ते थोडं कमी झालं तर ॲक्नेचं प्रमाण कमी होऊन जाईल. प्लस जे ऑइली स्किनच्या लोकांनी फ्रिक्वेंटली फेस वॉश यूज केले तर त्यांचे ॲक्नेचं प्रमाण कमी राहतं. पण जर की ॲक्ने आले आहेत तर तुम्हाला डॉक्टरकडे जाणं आहे, डर्मॅटॉलॉजिस्टचीच ट्रीटमेंट घेणं आहे. पण त्याआधी काय करायचं, तर नाही यावेत आणि ऑइली स्किन पासून ॲक्ने नाही यावेत यासाठी तुम्ही फेस वॉशेस, सॅल्सिलिक ऍसिड, ग्लायकॉलिक ऍसिड फेस वॉशेस यूज केले तर भरपूर बेटर राहील. आणि आपल्या दिनचर्येमध्ये तुम्ही एक्सरसाइजचं प्रमाण वाढवलं आणि शुगर इंटेक कमी केली, मैद्याचं प्रमाण कमी केलं, तर तुम्हाला भरपूर हेल्प होईल.
1: म्हणजे बाहेरचं जेवण, बाहेरचं खाणं पिणं जे काही आहे आणि एक्सरसाइज, ह्या दोन गोष्टी जर याचा ताळमेळ व्यवस्थित घेतला तर तुमची स्किन चांगली होईल.
0: बिलकुल.
1: आणि तुमच्या चेहऱ्यावर जे काही पिंपल्स आपण म्हणतो ॲक्ने, हे सुद्धा याचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी होईल हे आपल्या बोलण्यातून मला दिसलं. डॉक्टर साहेब, पुन्हा मला या ठिकाणी असा स्किनच्या संदर्भातच प्रश्न आहे की सेन्सिटिव्ह स्किन म्हणजे काय आणि अशा त्वचेसाठी दररोज कशा प्रकारची काळजी घेतली पाहिजे.
0: खूप चांगला प्रश्न आहे हा. सेन्सिटिव्ह स्किन ती स्किन असते जी वेदर चेंज इन वेदर, पॉल्युशन, कॉस्मेटिक, केमिकल याला खूप ओव्हर रिॲक्ट करते.
1: अच्छा.
0: हां, तर अशी स्किन जी असते ती ड्राय असते, इची असते, किंवा तिला काही सहन होत नाही, रेड असते खूपदा, तर या स्किनवाल्या पेशंटनी खूप माइल्ड मॉइश्चरायझर्स वापरावे, खूप आणि माइल्ड क्लेन्झर्स वापरावे. हां, सेकंड, खूप सारे क्रीम्स पण असतात जे तुमची स्किन सेन्सिटिव्ह करतात. जसे खूप आता खूप प्रमाण आहे लोक यूज करतात कलर चेंज होण्याकरिता, पॅन्डम, स्किन लाईट, लोमिला, बेटनोवेट, क्लॉबजी, कॉड्रिडम, मेलाडम, मेलाकेअर, आता तर ती गोरी पण एक क्रीम निघालेली आहे. प्लस कोणी म्हणतात पाकिस्तानी क्रीम आहे, पार्लरवाल्या ताई काही क्रीम देतात त्याचे ते 200-300 रुपये चार्ज करतात. ह्या सगळ्या क्रीम्स मध्ये स्टिरॉइड्स आहेत.
1: अच्छा.
0: आणि हे जे स्टिरॉइड्स आहेत हे स्किनला डॅमेज करतात खूप जास्त प्रमाणात, आणि ते डॅमेज कमी करण्यासाठी मग तुम्हाला खूप सारे पैसे मोजावे लागतील. तर तुम्ही असं कधीच करू नये. सेन्सिटिव्ह स्किनवाल्यांनी पहिलेच डर्मॅटॉलॉजिस्टची ट्रीटमेंट घ्यावी आणि कुठल्याच क्रीम्स OTC म्हणजे केमिस्टकडून बाय करून यूज नाही करावी. स्किन सेन्सिटिव्ह नाही होणार. सेन्सिटिव्ह स्किनला परमनंटली ठीक पण नाही केलं जाऊ शकत. त्यामुळे असं करण्याच्या आधी, कुठलंही क्रीम आपल्या चेहऱ्यावर लावण्याच्या आधी तुम्ही डर्मॅटॉलॉजिस्टचं ओपिनियन जरूर घ्यावं.
1: बरोबर, अगदी बरोबर. श्रोते हो, दोन गोष्टी आपल्याला मॅडमच्या बोलण्यातून नक्की दिसल्या की स्वतःहून कुठलंही औषध स्वतःच्या चेहऱ्यावर लावू नका. सेन्सिटिव्ह स्किन हा अतिशय सध्या घातक आपण त्याला म्हणू शकतो, खूप घातक आणि खूप चर्चेत हा विषय सध्या तरी आहे. फॉर्मॅटनुसार पुन्हा कार्यक्रमात तुमच्या आवडीचं एक दुसरं गीत आमच्या श्रोत्यांसाठी.
0: चांदनी मूवीतलं सॉन्ग

0: सध्या आपण बातचीत करतोय डॉक्टर श्वेता मोहड पाटील यांच्याशी, ज्या सध्या महानगरपालिका अमरावती या ठिकाणी त्वचारोग तज्ज्ञ म्हणून काम करतायत, आपली सेवा देत आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत, आपण त्यांच्याशी बातचीत करतोय. त्या बातचिती अंतर्गत त्वचा आणि त्वचा संदर्भात ज्या काही सध्या ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करतोय. डॉक्टर साहेब, पुढचा माझा प्रश्न असा आहे, फंगल इन्फेक्शन आजकाल खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, तर त्याचे लक्षणे आणि उपचार काय सांगाल याबद्दल?
1: आजकाल फंगल इन्फेक्शन इतकं का वाढलेलं आहे, कारण की फंगल इन्फेक्शन मध्ये आता रेझिस्टन्स आलेला आहे. फंगलचा जो ऑर्गॅनिझम आहे, जेव्हा आम्ही शिकायचो म्हणजे 12-13 वर्षाआधी जेव्हा मी एज्युकेशन घेतलेलं, तर तेव्हा आम्ही हफ्त्याला एक अँटी फंगल ड्रग द्यायचो, तर तेव्हा आणि ते 7-8 हफ्त्यासाठी वन्स अ वीक असं द्यायचो, तर ते ठीक असायचं. पण आता आम्हाला दिवसाला एक किंवा दोन ड्रग्स द्यावे लागत आहे, आणि तरी पण पेशंट पूर्ण ठीक होईलच याची शाश्वती नाही राहत. ऑर्गॅनिझम मध्ये ड्रग रेझिस्टन्स आलेला आहे. लोक आपल्याच मनाने ओटीसी प्रोडक्ट्स बाय करतात, त्यामुळे पण ते केसेस वाढलेले आहेत. रिंग लाईक किंवा गोल असे पॅचेस घाम येणाऱ्या शरीराच्या भागामध्ये ते दिसतात, आणि मग तिथे हात लागून दुसरीकडे तो लागला तर तो तिथे पण होतो, आणि एका व्यक्तीचा स्पर्शाने दुसऱ्यांना पण होऊ शकतो. हे पण खूप महत्वाचं आहे. तर अशा व्यक्तींनी स्टिरॉइड कंटेनिंग कुठलीच क्रीम लावू नये. तर हे सगळे जे मी नाव दिले, फोरडर्म, डर्मीफाइव, या सगळ्यामध्ये स्टिरॉइड आहे, आणि लोकांना माहीत पण नसतं की याच्यामध्ये स्टिरॉइड आहे, आणि ते लावत जातात. हे कधीच लावू नये. त्यांनी डर्मॅटोलॉजिस्टचीच ट्रीटमेंट घ्यावी, आणि ती पण पूर्ण घ्यावी, तो जो रेझिस्टन्सवाला भाग आहे तो कमी होऊ शकेल. हा, हे खूप जरुरी आहे की ट्रीटमेंटचा कोर्स हा 2

0: 3 महिन्यांचा असतो तो पेशंटनी कंप्लीट करावा. तर ते ठीक होतं होऊ शकतं, पण पेशंटला डॉक्टरच्या संपर्कात राहणं जरुरी आहे. 15 दिवसांच्या ट्रीटमेंटनी पण त्यांना बेटर वाटतं आणि मग ते डॉक्टरकडे जाणं टाळतात. पण असं असं नसायला पाहिजे. त्यांनी पूर्ण ट्रीटमेंटचा कोर्स कंप्लीट करावा आणि काही काळजी पण घ्यावी. आपले कपडे वेगळे ठेवावे, वेगळे धुवावे. तिथे लागलेला हात दुसरीकडे लागू देऊ नये. ओले कपडे घालू नये, ओल्या अंगावर कपडे घालू नये. आजचे कपडे उद्या घालू नये. रोज धुतलेलेच कपडे घालावे आणि कपडे उन्हातच वाळवावे. सुतीच कपडे घालावे शक्यतोवर आणि एरी ॲटमॉस्फिअरमध्ये राहावं. कपडे शेअर करू नये, टॉवेल्स शेअर करू नये, कोम्स शेअर करू नये.
1: कुठल्या प्रकारचे उपचार घेतले पाहिजे, जे काही म्हणजे बुरशीजन्य संसर्ग ज्याला झाला त्या व्यक्तीने कसे उपचार घेतले पाहिजे, या संदर्भात आणखीन थोडस सविस्तर पद्धतीने आमच्या श्रोत्यांना सांगावं.
0: तर फंगल इन्फेक्शन मध्ये जनरली गोल चट्टे दिसतात, त्यालाच रिंगवर्म असं म्हणतात. तर गोल चट्टे घाम येणाऱ्या ठिकाणी येईल, जसं प्रायव्हेट पार्ट्स मध्ये, हा छातीवर, आर्मपिट्स मध्ये. हा, तर पेशंटला असं काही झाल्यास त्यांनी तुरंतच डर्मॅटॉलॉजिस्टला दाखवून द्यावं, ते बेटर आहे. आपल्या घरीच कुठलं क्रीम लावत बसू नये. आणि पहिले कुठल्या तरी कंडिशन साठी कुठलं तरी क्रीम दिलं होतं ते याला पण चालत असेल असा तर विचार बिलकुलच करू नये.
1: हा,
0: कारण असं पण लोक करतात की बो मॅडम तुम्ही हे कुठल्या तरी याच्यासाठी दिलं होतं. तर सगळे कंडिशन्स वेगळे वेगळे असतात आणि फंगल इन्फेक्शन मध्ये तर स्टिरॉइड्स बिलकुलच जमत नाही. तर ह्या गोष्टीची खूप काळजी घ्यावी, स्टिरॉइड्स लावू नये आणि डर्मॅटॉलॉजिस्टची पूर्ण ट्रीटमेंट घ्यावी, त्याचा कालावधी पूर्ण करावा. आणखी एक गोष्ट, फंगल इन्फेक्शन नखापासून पायापर्यंत कुठे पण होऊ शकते. केसांमध्ये होऊ शकते, नखांना होऊ शकते, चेहऱ्यावर, अंगाच्या कुठल्याही, शरीराच्या कुठल्याही भागाला होऊ शकते. त्यामुळे असं हे फंगल आहे का किंवा हे फंगल असू शकते का असा विचार करू नये. नखांमध्ये पण फंगल इन्फेक्शन होतं. हा, प्रायव्हेट पार्ट्स मध्ये पण
1: एक कालावधीमध्ये होणार किंवा पावसाळा, उन्हाळा, हिवाळा असं काही ऋतू नाही त्याला.
0: आता कुठलेच ऋतू नाही राहिलेले. पहिले असं व्हायचं की समरमध्ये जास्त दिसायचे याचे केसेस, पण आता तर पूर्ण वर्षभर फंगल इन्फेक्शनचे केसेस आहेत. आणि एका फॅमिलीमध्ये मोर दॅन वन पेशंट आहेत, कारण ते संसर्गजन्य आहे. त्यामुळे त्याची ट्रीटमेंट करणं खूप जरुरी आहे. आता नाही राहिलेलं. पहिले असं असायचं की समर मध्ये जास्त दिसायचं, पण आता तर ऑल वेदर्स मध्ये तुम्हाला फंगल इन्फेक्शन दिसतात. कारण ते पहिलेचे जे असतात ते ठीकच नसतात झालेले. हा, आणि त्यांनी ट्रीटमेंट कम्प्लीट नसते केलेली पेशंटनी, त्यामुळे ते वारंवार वारंवार होत जातात.
1: बरोबर. आपण आरोग्य संवाद या कार्यक्रमात डॉक्टर श्वेता मोहोड पाटील यांच्याशी आपण बातचीत करतोय. मॅडम, पहिल्या भागात आपण इथेच थांबूया, दुसऱ्या भागात आपण बातचीत करणार आहोत. तेव्हा पहिल्या भागात आकाशवाणीकडून आम्ही खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
0: थँक्यू सो मच. श्रोतेहो, आत्ताच आपण विविध अंतर्गत आरोग्य संवाद हा कार्यक्रम ऐकलात. आज या कार्यक्रमात आपण त्वचा रोगांची सर्वसमावेशक काळजी, दैनंदिन जीवन ते उन्हाळ्यातील विशेष समस्या या विषयावर डॉक्टर श्वेता मोहोड पाटील यांची अजय घरडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं नितीन भट यांनी, तांत्रिक सहाय्य नारायण पवार यांचं होतं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: रसगहू आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर. सकाळचे 10:30 झालेले आहेत आणि सादर करीत आहोत गीत गंगा हा कार्यक्रम.
0: गीत गंगा
4: गीत गंगा या कार्यक्रमात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत.

श्रोतो कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्लासमेट या चित्रपटातील हे गीत होतं. आवाज हर्षवर्धन वावरे आणि अमित राज, गीतकार मंदाल चोरकर आणि संगीतकार अमित राज.

भालू या चित्रपटातील हे गीत होतं शोते हो आशा भोसले आणि सुरेश वाडकरांचा आवाज होता. गीतकार पी सावळाराम आणि संगीतकार विश्वनाथ मोरे. आपण ऐकत आहात गीत गंगा हा कार्यक्रम.

0: रोहित राऊत आणि शिखा जैन यांचा आवाज आपण ऐकत होतात. मंगेश कांगणे यांचे शब्द आणि संगीतकार पंकज पडघान आणि चित्रपट दुनियादारी. आणि हे गीत आहे चंगू मंगू या चित्रपटातील. अर्पण आणि सुरेश वाडकर सोबत आहेत अनुपमा देशपांडे यांचा आवाज, एस नांदगावकर यांचं गीत आणि संगीत आहे अरुण पोडवाल.
1: राग नको धरो मेरी जान, तुझी माझी जोडी किती छान. राग नको

पद्मजा फेनाने यांचा आवाज श्रोतो आपण ऐकत होतात आरती प्रभू यांचं गीत आणि संगीतकार मृदुनाथ मंगेशकर चित्रपट निवडुंग

0: श्रोतेहो, गीत गंगा या कार्यक्रमात अंतिम गीत आपण ऐकत होता चीटर या चित्रपटातील सोनू निगम आणि आनंदी जोशी यांचा आवाज होता. अभिजित नार्वेकर यांची रचना आणि अखिल जोशी यांचं संगीत होतं. आणि या गीतासोबतच गीत गंगा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत.
1: गीत गंगा चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: ऐकू आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 मेगाहर्ट्सवर. सकाळची 11 वाजलेत आणि आता प्रसारित करीत आहोत फोन इन कार्यक्रम स्वर संवाद.
1: फोन इन कार्यक्रम स्वर संवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवा वजणू. स्वर हा संवादाचा व्हावा इंद्रधनु. स्वर संवाद फोन इन कार्यक्रम स्वर संवाद.
2: श्रोते हो, आजच्या स्वर संवाद या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधला आहे अवंती मोरे यांनी. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष कावंडे. नमस्कार रसिक श्रोते हो, आजच्या स्वर संवाद या फोन इन संवाद आणि फरमायशी गीतांच्या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण अवंती मोरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. रक्ताची नाती जन्माने मिळतात.

0: मानलेली नाती मनानं जुळतात, पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात. रसिकभाऊ, मैत्री ही मानवी जीवनातील एक अतिशय सुंदर, उबदार आणि आधार देणारी निरपेक्ष असं नातं आहे. रसिकभाऊ, आपल्यातल्या या मैत्रीपूर्ण नात्याला स्वर आणि संवादाच्या माध्यमातून अधिक खुलवूयात. स्वरसंवादाचा हा बहुरंगी इंद्रधनू अनुभवायला आपणही उत्सुक असाल, हो ना? चला तर मग रसिक हो, जाणून घेऊयात आजच्या कार्यक्रमात पहिला फोन कॉल कोणाचा आहे ते. हॅलो, स्वर संवाद कार्यक्रमात आपलं स्वागत. आपण कोण बोलत आहात?
1: मी शारदा शरद दुवे बोलते मॅडम, बेलोऱ्यावरून. मला गाणं ऐकायचं होतं भीमगीत.
0: अच्छा, आपण काय करता शारदाजी?
1: काही नाही मॅडम, मी हाऊसवाईफ आहे.
0: हाऊसवाईफ आहात, आपण गृहिणी आहात, उन्हाळा सुरू आहे तर आता तर बरीच कामं असतील आपल्याकडे.
1: हो मॅम.
0: काय काय केलं उन्हाळ्यात आपण वाळवणाचं?
1: शेवया केल्या, पापडकुट केलं, चिप्स केलं.
0: हा, शेवया मग हातावरच्या केल्यात की मशीन वरच्या?
1: हातावरच्या पण करते, मशीन वरच्या पण आणते कधी कधी.
0: गृहिणीकडे हे कसं असतं की त्यांना ह्या पण गोष्टी जमतात, सगळेच काही यंत्रावर अवलंबून नाहीये ना?
1: हो मॅडम.
0: तर शारदाजी, आपल्या कुटुंबात कोण कोण आहे?
1: मी आणि माझे दोन मुलं आहेत मॅडम, एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
0: अच्छा, काय करतात ते?
1: छोटे आहेत मॅडम, मुलगा 3rd आहे आणि मुलगी यंदा 1st गेली.
0: कुठलं गीत आज आपल्याला ऐकायचंय?
1: मला कुंभारा परी तू भीमा समाजाला घडविले.
0: आणि हे गीत ऐकण्यासाठी आपल्या सोबत कोण कोण आहे?
1: मी, माझे मिस्टर, माझी मुलं आणि माझे वडील आहे.
0: तर शारदा ते आज आपण फोन केलात आणि इतकं छान हे गीत सुचवलंय, आम्ही आपल्यासाठी प्ले करतोय. ऐका आपल्या प्रियजनांसमवेत हे आपलं आवडतं गीत.

0: हॅलो, स्वरसंवाद कार्यक्रमात खूप स्वागत. आमचे कोण श्रोते बोलत आहेत?
1: वाडोला खुर्दीतून किशन कुंबळे बोलत आहे.
0: किशनजी, आपण काय करता?
1: आम्ही शेती करतो.
0: हो, आणि वाढोणा खुर्द हे कुठल्या याच्यात येतं? गाव?
1: हे पांढरकवडा केळापूर तहसील मध्ये येते.
0: अच्छा, पांढरकवड्यामध्ये येतं. मग आपण आता शेती करता, तर आता कुठलं पीक आपण घेताय?
1: कपाश आणि तुवर हे पीक आता झाला, आता निघालं आणि आता शेतीचे कामाची तयारी चालू आहे. आता नांगरण वकरण करण्याची तयारी चालू आहे आता.
0: अच्छा, म्हणजे मशागतीचं काम आता सुरू झालंय?
1: हो, आता ते काम सुरू झालेलं आहे.
0: आणि आता आपल्या भागात तिकडे ऊन कसं आहे?
1: उन्हात आता ऊन खूपच आहे टेम्परेचर मध्ये, पण आता आम्हाला कष्टकऱ्याला आता ते सराव उन्हामध्ये काम करायचा. थोडं आम्ही सकाळी 6 जाऊन 11 वाजेपर्यंत काम आटकून घरी येतो, परत 11 वाजेपर्यंत आणि दुपारला 3:30 दरम्यान अजून पुन्हा कामाला जातो.
0: मग आता आपल्या तिथे जी जनावर आहेत, तर यांना पाणी पाचण्यासाठी म्हणून काही आपण आपल्या गावात असं काही केलेलं आहेत का? टाकी बांधलेली आहेत का? असं हौद
1: असत टाक वगैरे जनावरांना आहे आणि झाडं आहे मस्त त्या झाडाचे, आणि जनावरे आसरा घेतात आणि मग बरोबर आपल्या त्यांना तहान लागली की ते टाक्यात जातात आणि पाणी पितात आणि सावली बघतात.
0: मनुष्याला जर आपल्याला कुठे सावली पाहिजे असेल किंवा पाणी प्यायचं असेल तर तो सगळ्या प्रकारे प्रयत्न करू शकतो.
1: हो, तर ते टाक आहे तिथे पाणी भरूनच राहते, त्याचं पाण्याचं व्यवस्थापन तिथे असल्यामुळे तिथं टाक्यात गेले का ते जनावर पाणी पितात आणि मी झाडाच्या सावलीमध्ये थांबून जातात.
0: म्हणजे आता आपली जबाबदारी फक्त ही आहे की ते टाकं वरच्यावर आपण स्वच्छ करत राहायचं आहे, त्याच्यात माती गाळण नाही झाला पाहिजे, म्हणजे जी गुरुढोरं आहेत तिथे ती पाणी पिऊ शकतात. हो ना?
1: गावच्या शेजारी असलेले पक्षी आहेत, चिन्ह आहेत, तर मग आम्ही मग एका कटोऱ्यामध्ये मस्त त्यांना पाणी ठेवतो आणि ते चिन्ह सुद्धा येऊन पाणी पितात. त्यातही आम्ही थोडस पाणी ठेवणं येतात बिचारे ते पक्षी आणि त्यांना दाणे टाकणे, पाणी ठेवलं का ते पाणी पितात ना, बस झाडावर उडून जातात.
0: ही जाणीव असली पाहिजे, ही माणुसकीची वर्तणूक आहे की आपण त्यांच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे, आणि ते आपण करता हे खूप छान आहे. स्तुत्य आपण काम करता आहात. तर आज किशनजी आपण फोन लावलेला आहे, तर आज कुठलं गाणं ऐकायचं आहे आपल्याला?
1: सितारा हा चित्रपटातलं लता मंगेशकर आणि भूपेंद्र सिंग यांच्या आवाज मधलं गाणं ऐकायचं आहे.
0: गाण्याचे बोल सांगाल ना?
1: थोडीशी जमी थोडा आसमा हे गाणं आहे.
0: आपल्यासोबत हे गीत ऐकण्यासाठी अजून कोण कोण आहेत?
1: हे गीत ऐकण्यासाठी माझी पत्नी चंदा कुंबरे आहे, माझा मुलगा प्रिय आहे, माझी मुलगी परस्कुल वरून उज्ज्वला राजू नेता, जे मित्र आहे करंजीतून रामरी लोखंडे आणि शाहू नगर यवतमाळीतून रामरी लोखंडे, अमरावतीतून इथे शामकी जे आहेत हिरामन शिंदे आहेत सोबत. आणि तुमचा आवाज तर मला इतका छान आणि गोड वाटून राहिला, ते खरोखरच मी नेहमीच यापूर्ण ऐकतो आणि तुमचा जे आवाज फार छान आहे, परंतु ते तुमचं कार्यक्रमाचं सादरीकरण सुद्धा चांगल्या रीत्या आणि ते आम्हाला ऐकायला भेटतो.
0: धन्यवाद. आणि जेव्हा आमचे श्रोते सगळे कार्यक्रम ऐकतात आणि त्याची पोच अशी देतात, तेव्हा आम्हाला सगळ्यांना पण खूप छान वाटतं. असेच आपण अमरावती आकाशवाणीशी जुळले राहा, कार्यक्रम ऐकत राहा आणि छान छान गाणी सुचवत राहा, अभिप्राय पण देत राहा. तर आपल्या प्रियजनांसमवेत ऐका आपल्या आवडीचं हे छानसं गीत.

0: स्वरसंवाद कार्यक्रमात आपला फोन लागलाय. आमचे कोण श्रोते बोलत आहेत?
1: मेघराज ठाकरे, बेलोरा तालुका, चांदूरबा जिल्हा, अमरावती.
0: मेघराजी, कसे आहात आपण?
1: काही नाही, बसला आहे घरी.
0: आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकता का?
1: हो, भरपूर, पूर्ण सकाळपासून चालू असते आमचा मोबाईल.
0: बरं, मग आपल्याला आकाशवाणी अमरावतीचे कार्यक्रम कसे वाटतात?
1: एकदम भरपूर चांगले.
0: अच्छा, त्यातल्या त्यात कुठला जास्त आवडतो आपल्याला कार्यक्रम? गाण्यांचा आवडतो की माहितीचा आवडतो?
1: गाण्याचे आवडते, तसे बातम्या म्हणाल. आता मोबाईलवर चालू आहे की मोबाईल,
0: मोबाईलवर आता ही सुविधा आली आहे, त्यामुळे आपल्याला आणखीन सोयीचं झालंय ना. तर मेघराजी, आज आपण फोन केलेला आहे, तर आज आपल्याला कुठलं गाणं ऐकायचंय?
1: माय जब जब तुझे को पुकारे, माय जवळी या नदी किनारे.

0: हेत
1: मी मॅडम मोहन डोंगरे बडेनावरून बोलत आहे.
0: काय करता मोहनजी आपण?
1: मी मॅडम रिटायर झालो
0: अच्छा, कुठे काम करायचा आधी?
1: अमरावती VMB कॉलेजमध्ये.
0: हो, अच्छा. मग आपण आकाशवाणी अमरावतीच्या कार्यक्रमांना केव्हापासून ऐकायला सुरुवात केली आहे?
1: मी तर सुरुवातपासूनच अमरावती कार्यक्रम ऐकतो. प्रत्येक एक सकाळी फार छान वाटतात. सुरसंवाद फार आवडतात मला.
0: तर मोहनजी, आज आपण फोन केलेला आहे तर आज कुठलं गाणं ऐकायचं आपल्याला?
1: मला मॅडम कलाकार मधलं गाणं किशोर कुमारने गायलेलं नंबर पर चांद जब आए प्यार बरसाए हमको तरसाए ऐसा कोई साथी हो ऐसा कोई प्रेमी हो प्यास दिल की बुझा जाए. हे गाणं मॅडम ऐकायचं आहे. माझ्यासोबत माझी पत्नी आहे चित्रा डोंगरे, माझी मुलगी आहे प्रेरणा डोंगरे आणि माझा मुलगा आहे विवेक डोंगरे.
0: आणि आपण खूप चाहते दिसतंय किशोर कुमार यांच्या आवाजाचे, कारण आपण त्याच अंदाजात हे छान गीत गुणगुणले.
1: हो मॅडम, थँक्यू मॅडम.
0: आम्ही आपल्याला हे गीत ऐकू, निश्चित आपण या गीताचा आनंद घ्याल आपल्या सगळ्या प्रियजनांसमवेत.

0: स्वर संवाद कार्यक्रम.
1: हॅलो मॅडम, तो विनोद ठाकरे म्हणतो, सरस्वती अमृती.
0: विनोदजी आपण काय करता?
1: मी मॅडम ते प्रेस मध्ये काम करतो, म्हणजे बिल सबमिट करणं वसुली.
0: विनोदजी मला सांगा की आता उन्हाळा सुरू आहे, आपण प्रेस मध्ये काम करता असं आपण म्हणालात, तर आता आपण वृक्ष संवर्धनासाठी आणखीन काही वेगळं काम करताय आहात का?
1: वृक्षवर्धनासाठी सध्या तर नाही मॅडम, काही नाही.
0: वृक्षारोपण आपण केलेलं आहे का?
1: हा मॅडम, पावसाळा लागला सुरू झाला की वृक्षारोपण चालूच होतं. आपलं वृक्षही लावतो आणि झाडाला पाणी पण देतो,
0: त्याचं संवर्धन पण करता वृक्षारोपण केल्यानंतर.
1: वृक्षारोपण पावसाळा सुरू झाला की चालू होऊन जातो.
0: आतापर्यंत किती झाडं लावली आहेत आपण?
1: जवळपास 25-30 झाडं लावली, दरवर्षी 2-3 झाडं लावतो.
0: मग त्याच्यात कुठली झाडं आपण लावता? कारण आता असं म्हटलं जातं की आपण जी विदेशी झाडं आणलेली आहेत ती तेवढी उपयोगी नाही आहेत, ते कडू बदाम वगैरे फक्त हिरवं दिसतं, पण ज्याचा उपयोग होऊ शकतो आपल्या इथल्या पक्ष्यांनाही त्याचा उपयोग होऊ शकतो, अशी जर झाडं आपल्या मातीतली आपल्या इथे आपण लावली तर ती जास्त उपयोगी ठरते.

0: करू शकतात.
1: हां
0: तर अशा
1: आणि
0: झाडांची आपण निवड केली तर निश्चितच उपयोगी ठरू शकते, नाही का?
1: आता गाडी नाही आता मॅडम, ते लिंबाचं झाड आणि ते आपलं जांभळाचे म्हणजे फल फ्रूटचे झाड लावले असे,
0: अच्छा,
1: जांभळ सीताफळ खड गोड बदाम
0: अरे बाबा, म्हणजे जे पशु पक्षी आहेत त्यांना खाद्य पण मिळत आहे ना?
1: वानेर म्हणजे बंदर खूप येतात वानेर, त्याच्यामुळे तेही बसतात खाद्य.
0: हा, ते कुठे जाणार ना, त्यांना कुठे खायला मिळणार? तर आपण जे करत आहात तर आपल्या सोबत आपण आपल्या मित्रपरिवाराला पण सहभागी करून घ्यायला पाहिजे.
1: हा मॅडम,
0: तर आज कुठलं गाणं ऐकायचंय आपल्याला?
1: मॅडम मला अर्पण मधलं गाणं ऐकायचं,
0: कुठलं?
1: तेरी मेरी शादी होगी देगे लोग मुबारकबाद.
0: आणि हे गीत ऐकण्यासाठी आपल्या सोबत कोण कोण आहे?
1: तर मॅडम माझे वडील आहे माधवराव ठाकरे, आई आहे साऊ चंद्रकला माधवराव ठाकरे, माझी मिसेस सौ स्वाती ठाकरे आणि माझ्या दोन मुली आहे मॅडम दिव्यानी विनोद ठाकरे आणि लहान पूनम विनोद ठाकरे, आणि माझा भाऊ आहे मॅडम योगेश ठाकरे, त्यांचे भावेश ठाकरे जयेश ठाकरे आणि त्यांची मिसेस आहे सौ जयश्री ठाकरे, निकिता ठाकरे आणि रिंकिता ठाकरे.
0: आपल्या सगळ्या प्रियजनांसमवेत ऐका आपल्या आवडीचं हे छानसं गीत अर्पण या चित्रपटातलं.

0: न्याय स्कीम के टेलीलॉ न्याय बंधु कानूनी साक्षरता एवं जागरूकता कार्यक्रम से जुड़े कानूनी सहायता टेलीलॉ के टोल फ्री नंबर 1454 और वेबसाइट www.tele-law.in से प्राप्त की जा सकती है।
1: श्रोते हो, आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमासाठी रेकॉर्डिंग केलं जातं दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत। त्यासाठी आमचा नवीन फोन नंबर आहे 0721-299-1038। क्रमांक पुन्हा एकदा 0721-299-1038। श्रोते हो, मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत आपण फोन करून आपली आवड कळवा आणि शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत स्वरसंवाद या कार्यक्रमात आपल्या प्रियजनांसमवेत ऐका आपलं फरमायशी गीत। तेव्हा श्रोते हो, या नवीन फोन नंबरवर स्वरसंवाद कार्यक्रमासाठी आठवणीनं फोन करा। हॅलो, स्वरसंवाद कार्यक्रम।
2: स्वरसंवाद?
1: हा, आमचे कोण श्रोते फोन लाईन वर आहेत?
2: नमस्कार ताई।
1: नमस्कार।
2: मी मुरलीधर ढोरे, वडोदा पानाचे, तालुका मुक्ताई नगर, जिल्हा जळगाव, खानदेश।
1: कसे आहात मुरलीधर जी? आपण
2: एकदम मजेदार। आम्ही आपण कसे आहात?

0: हे पण खूप छान आहोत. आणि जेव्हा आमच्या श्रोत्यांचे फोन येतात, आठवणींनी फोन येतात, आम्हाला आणखीन आनंद होतो. कारण हा जो स्वरसंवाद कार्यक्रम आहे, हा आमच्या श्रोत्यांच्या फोनवर आणि त्यांच्या पसंतीच्या गीतांवरच खुलतो बहरतो. त्यामुळे जेव्हा श्रोत्यांचे फोन
1: हो
0: येतात
1: ना भाऊ,
0: तेव्हा आम्हाला फार
1: तुझे
0: आनंद
1: बोलणं
0: होतो.
1: मी आता बोलणं बोलून आम्हाला खूप छान वाटतं आणि संवाद तुझ्याही साधतो. आम्हाला असं वाटतं की आम्ही आमच्या घरचे सदस्य त्यांच्याशी बोलून घ्यावं असं वाटतं.
0: आकाशवाणी हा आपला एक परिवार आहे आणि परिवारात प्रत्येक घटक महत्वाचा आहे. जसे आम्ही आहोत तसे तुम्ही पण आहात.
1: बिलकुल बिलकुल, आपण जसे तुम्ही आहात तसे आम्ही आहोत, कारण आपला बोट भाव नाही तुटला.
0: हाँ, आपण काय करता मुरलीधरजी?
1: माझं हे गाड्या फोट्या आणि मुरमुरेचा व्यवसाय आहे आणि ती बाजारात आम्ही काही बाजार करतो आणि काही आपल्या मंडईमध्ये गाडीवर लावतो दुकान.
0: अच्छा, मग हे लाह्या फुटाणे आपण स्वतः फोडता की तयार आणूनच मग आपण ह्याचं दुकान लावतो?
1: तयार करतो आम्ही, कच्चा माल आणून आपले घरी भागायचे, समजाने कच्चे आणायचे, हरभरे आणायचे, म्हणजे घरी तयार करायचा.
0: अरे वा, हे कौशल्य आहे आपल्याकडे.
1: आमच्या आजोबापासून पंजोबापासून हा व्यवसाय आहे.
0: म्हणजे आपण लोकांची जी छोटी मोठी भूक असते ती आपण सांभाळता ना.
1: अशा गोष्टी आपल्या श्रोत्यापर्यंत या शेअर करायला पाहिजे ना.
0: हो मुरलीधरजी, आज आपण फोन केलेला आहे तर आज आपल्याला कुठलं गाणं ऐकायचं आहे?
1: चित्रपट आहे 70 के सनम, गीत आहे मजरी सिद्धांतपूर यांचं, संगीत लक्ष्मीकांत हरिहर, गायक मुकेश, आणि गाण्याची बोल आहे तोबा ये मतवारीचा झुक जाये फुलो की डाल.
0: आणि हे गीत ऐकण्यासाठी आपल्यासोबत कोण कोण आहे?
1: सर्व माझे मित्र आणि तुम्ही पण याच्या समाज तुमचा बी माझे मित्र आहे. सुरुवातीला अनंत भोते, गुणवंत कडू, गौतम रावळे, मारुती भोसले, सर्व अमरावती श्रोते ऐकणारे माझे सर्व मित्र.
0: हो, आकाशवाणी अमरावती जे केंद्र ऐकतात आहेत ते सगळे श्रोते आपली फरमाईश ऐकणार आहेत निश्चितच. ऐका आपल्या आवडीचं हे छान संगीत आपल्या रेडिओ सेटवर आपल्या सगळ्या प्रियजनांसमवेत, मित्रांसमवेत.

0: स्वर संवाद कार्यक्रम आमचे कोण श्रोते बोलत आहेत?
1: मी चांदूर बाजार जिल्हा अमरावतीवरून संजय कुमार गिडाम बोलत आहे ताई।
0: संजय जी कसे आहात? आपण
1: चांगला आहे ताई, एकदम चांगला आहे।
0: आणि आज कुठलं गीत आपण सुचवणार आहात?
1: मला गीत ऐकायचं आहे आशा भोसले यांच्या आवाजातलं बुद्ध गीत आहे। आज खरी गोळी मला लागली या धम्माची, बुद्ध नामाची भीम नामाची। डी शिरवाणे यांचं गीत आहे आणि विठ्ठल शिंदे यांचं संगीत आहे। बुद्ध धम्म या तिन्ही रत्नावर ते गीत गायला आहे आशा ताईने। आणि आशा ताई आपल्यातून निघून गेल्या त्यावेळेलाच मी ते गीत लावणार होतो, पण माझा काही फोन लागला नाही आकाशवाणीला।
0: संजय जी आपण जेव्हा पण गाणं सुचवता त्याचे आपण वेगळी माहिती आपण देता आणि ठेवता स्वतः तेही

0: छान आहे ही गोष्ट. तर संजय जी आपल्यासोबत हे गीत ऐकण्यासाठी आज कोण कोण आहे?
1: माझ्यासोबत गीत ऐकायला एक गुणवंत कडू, गौतम रागोले, सिद्धार्थ गुंडाने, सावंतर गंगाधर, हिरामन किराडे, प्रवीण नागोले आणि माझे आई वडील आहेत, माझा भाचा आहे संदरक्षण घरडे आणि माझी बहीण आहे प्रतिभाताई घरडे.
0: संजयजी आता उन्हाळा सुरू आहे तर आपण उन्हाळ्यात पशु पक्ष्यांसाठी आपण काय करता किंवा सावलीसाठी आपण काय करता?
1: पाणी मिळणं कठीण आहे, अन्न मिळणं कठीण आहे आणि वृक्षतोड झाली त्या कारणाने ते वानर वगैरे सारखे पशु पक्षी सैरावायला भटकत आहेत आणि ते गावात सुद्धा आलेले आहेत. काही गावात खूप धुमाकूळ घालतात ते जनावरांवर अन्याय करू नये आणि खेळ करू नये त्यांच्या जीवनात.
0: आपण पशु पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करू शकतो, आपल्याकडनं आपण काय करू शकतो? किंवा आपल्या घराबाहेर आपण पाण्याची बादली ठेवली किंवा छोटी टाकी किंवा माठ ठेवला तर तिथे आपण गाई म्हशी आपल्या पाणी पिऊ शकतात ना?
1: मातीचं जर मांडलं असेल त्यात पाणी ठेवलं तर ते चांगलं असतं. आणि घराचा स्वतःचा जे सावलीचा भाग आहे सज्जे वगैरे म्हणतो आपण त्या ठिकाणी जर ठेवलं तर चांगलं आहे.
0: अगदीच. तर आपण जे छान सुचवलेलं आहे ते आपण आपल्या घरी आपण कृतीत पण आणत असाल यात काही शंका नाही. तर ऐका आपल्या प्रियजनांसमवेत हे छान संगीत आशा भोसले यांच्या स्वरातलं.

0: बरं, संवाद कार्यक्रमात आपला फोन लागलाय. आमचे कोण श्रुती बोलत आहेत?
1: नमस्कार,
0: नमस्कार, आपलं काय नाव आहे सांगाल का?
1: माझं नाव ज्ञानेश्वर भीमराव बेलसडे. उत्तम सरा,
0: आपण काय करता ज्ञानेश्वर जी?
1: मी शेती करतो. उत्तम शेती आहे माझी, सेंद्रिय शेती करतो.
0: अरे वा, खूप छान.
1: तुम्ही अवंती मोरे काय?
0: हो, मी अवंती मोरे बोलते.
1: ताई, मला तुमचा आवाज खूप आवडतो.
0: धन्यवाद. तर आता आपण कुठलं पीक घेतलंय ज्ञानेश्वर जी?
1: सोयाबीन घेतो, तूर घेतो. यावर्षी टरबूज लावले, चांगले आले सेंद्रिय शेतीमुळे.
0: अच्छा, टरबुजाचं उत्पन्न कसं आलं आपल्याला?
1: उत्पन्न चांगलं झालं. एक एक कोटी होते, पण काय झालं भाव नाही येत आहे यावर्षी.
0: जोड व्यवसाय म्हणून आपण काही करता आहात का?
1: हो, तो त्याचे भाव नसल्यामुळे काही परवडते. कर्ज खूप आहे त्याचा.
0: अच्छा, आपल्या कुटुंबात कोण कोण आहेत ज्ञानेश्वर जी?
1: आमच्या कुटुंबात ज्ञानेश्वर बेलसदे, आराध्य बेलसदे, अच्युता बेलसदे, ऋषिका बेलसदे, आर्षिका बेलसदे, श्रीजित बेलसदे.
0: आपल्याला आज कुठलं गाणं ऐकायचंय?
1: आपले मोदी अबूजी पुंडलिक बाबा आहे ना,

0: त्याची आरती पाहिजे होती. जय जय सद्गुरु पुंडलिका देवी तव प्रेम प्रभो.
1: तर ज्ञानेश्वरजी, आज आपण हे जे गीत सुचवलेलं आहे किंबहुना आरती सुचवलेली आहे, ती आरती आम्ही आपल्याला निश्चित ऐकू.

0: कार्यक्रम स्वरसंवाद आपला फोन लागलेला आहे. आमचे कोण श्रोते फोन लाईन वर आहेत?
1: मी दीपक बोईपुडे, गोरेगाव तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला बोलतोय. आणि आपण कोण बोलत आहात?
0: मी अवंती मोरे बोलते.
1: छान,
0: कसे आहात दीपक जी? आपण
1: खूप छान आहे ताई.
0: तर आपण आकाशवाणी अमरावतीचे कार्यक्रम कधीपासून ऐकता आहात?
1: सकाळच्या भक्ती संगीत, नमस्कार अमरावती आणि स्वरसंवाद कार्यक्रम मला खूप खूप आवडतात. आणि जेव्हापासून अमरावती आकाशवाणी सुरू झालेला आहे तेव्हापासून मी आकाशवाणी अमरावतीशी जोडल्या गेलेलो.
0: अरे वा. आणि कुठल्या माध्यमातून आपण ऐकता आकाशवाणी अमरावतीचे कार्यक्रम?
1: मोबाईल ऍपच्या माध्यमातून ऐकत आहे.
0: आपल्याला कसं वाटतं?
1: छान कार्यक्रम असतात आणि तुमची बोलायची जी शैली आहे ती खूप छान मला आवडते.
0: धन्यवाद. आणि ही सुविधा झाली आहे ना, मोबाईल अप्लिकेशनच्या माध्यमातून जेव्हा आपण ऐकतो आहे तर आपण देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात आपली आवडती जी पण आकाशवाणी आहे ती आपण ऐकू शकतोय ना.
1: हो, खूप मोठी डिजिटल क्रांती झालेली आहे मोबाईलच्या या रेडिओच्या युगामध्ये.
0: हा,
1: जेव्हा आम्ही शेतात असतो तेव्हा आपण शेतीचे काम करत करीत आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकायला आम्हाला मिळतात आणि खूप खूप आनंद होतो.
0: म्हणजे आपल्याला एखादा आपला मित्र आपल्या कामात हातभार लावतोय असंच आपली आकाशवाणी आपल्याला मदत करते, हो ना?
1: हो, आणि आकाशवाणी जेव्हा आपला कार्यक्रम येतो आणि नाव ऐकतो तेव्हा खूप आनंद आम्हाला मिळतो.
0: आकाशवाणी हा आपला एक परिवार आहे आणि प्रत्येक परिवारातला सदस्य आपल्याशी जेव्हा जुळतो बोलतो तेव्हा आकाशवाणीचा कार्यक्रम आणखीनच बोलका होतो.
1: हो, आणि ही जी डिजिटल क्रांती आकाशवाणीच्या माध्यमातून झालेली आहे तर मला असं वाटतं की आपकी फरमाईश आणि आपली आवड हा कार्यक्रम पण व्हॉट्सअप फरमाईश म्हणून जर चालू करण्यात आला तर आम्हाला खूप सोयीचं होईल. आमचे सर आशिषभाऊ गावंडे आहेत त्यांना पण ही माझी विनंती त्यांना पण सांगत.
0: निश्चित आम्ही त्यांच्यापर्यंत ही सूचना नेऊ अगदीच. तर आज आपण फोन केलेला आहे, आज आपल्याला कुठलं गाणं ऐकायचं?

0: मामला पुरीचा 1992 साली चित्रपट प्रदर्शित झालेला होता. या चित्रपटातील एक अत्यंत लोकप्रिय आणि रोमॅन्टिक मराठी गीत मला ऐकायचं आहे.
1: कुठलं ते
0: गीताचे बोलत ते गीत
1: आपण छान गुणगुणलात. आणि हे गीत ऐकण्यासाठी आपल्यासोबत कोण कोण आहे?
0: माझी मिसेस आहे नम्रता डोईपुळे, मुलगी आहे शिवानी केडकर अमरावती येथून, मुलगा आहे प्रथमेश डोईपुळे.
1: तर दीपकजी ऐका आपल्या प्रियजनांसमवेत हे छान सगळी
0: सोबत बोलून खूप छान वाटलं. धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलेला आहे. आमचे कोण श्रोते फोन लाईन वर आहेत?
1: नमस्कार मॅडम, सुनील बुके बोलतो, मार्केट रोड परिसर.
0: नमस्कार सुनील जी.
1: अवंती मॅडम बोलता का?
0: हो,
1: खूप ऊन तापून आले मॅडम.
0: हो, खूप ऊन तापतंय. तर आता आपण उन्हापासून आपल्याला जपण्यासाठी आपण काय काळजी घेत आहात सुनील जी?
1: जपण्यासाठी म्हटलं म्हणजे आवश्यक असल्यासच बाहेर निघावे. आम्ही तर सकाळी 5 वाजता उठतो, वॉकिंग विकिंग करून येऊन जातो आणि बसतो. काही काम नसताना बाहेर निघत नाही बाबा. डोक्यावर कापड, पिंपळ, छत्री, पाण्याची बॉटल, मुलीपासून बचाव ज्यापासून होऊ शकते, रस बीस, आपलं ज्यूस बीस घेतला.
0: म्हणजे प्रशासन जे वारंवार सूचना करत आहेत की आपण 12 ते 3 वाजे त्या तीव्रतेच्या वेळात आपण काम थोडस त्या वेळेच्या अलीकडे करा किंवा पलीकडे करा असं म्हणताय प्रशासन. शासन पण म्हणतात
1: सकाळी करून घ्यायचं किंवा मग 4-5 मिनिटं फार अंतर करावं. भारतात अमरावती शहराचं तापमान टॉपर चालू होतं.
0: हो सुनीलजी, जेव्हा आपणच म्हणतो की आपल्याला प्रगती करायची आहे, आपल्याला या जगाचा वेग आहे, गती आहे, त्या गतीला आपल्याला अनुसरून चालायचं आहे, तर या गोष्टी जेव्हा आपल्याला पाहिजे आहेत, रस्ते पाहिजे आहेत, वीज पाहिजे आहे, या सगळ्या गोष्टी जेव्हा पाहिजे आहेत, तर त्याच्यासाठी आपल्याला पर्यायी पण व्यवस्था आपल्याला करायची. नुसतं शासन आणि प्रशासन करेल असं आपण नाही करू शकत ना. आपण आपल्या पातळीवर वृक्षारोपण करू शकतो, पशुपक्ष्यांसाठी पाणी ठेवू शकतो,
1: पाणी ठेवू शकतो, पक्ष्यांसाठी पाणी ठेवू शकतो, दाना पाणी ठेवू शकतो. प्रत्येकाने एक एक झाड जर लावलं, शेवपण केलं, पृथ्वी संतुलित होऊ शकते.
0: आणि चौका चौकांमध्ये की जी कुठली सामाजिक संस्था आहे किंवा आपण आपल्या परिसरातले 2-4 नागरिक मिळून जर आपण हिरवी नेट त्या चौकात जर लावली तर तिथे कोणीही जो सिग्नल वर थांबलेला आहे त्याला पण कुठेतरी ती मदत होईल ना.
1: ट्रॅफिक सिग्नल आहे त्या ठिकाणी जर नेट लावली तर बरेचशी जाणार वाहन चालकांना थोडीशी त्यापासून

0: बचाव शकते उन्हीपासून उन्हापासून. मी ड्युटीवर असताना ड्युटी ज्या ठिकाणी होती तिथं पाण्याची बिलकुल व्यवस्था नव्हती. दिवसभर इतकं पाण्याचा टंचाई होती त्यामुळे कर्मचाऱ्यांना इतका त्रास होत होता. रात्री 10 वाजता 11 वाजता पाणी लेडीज बिडीज जिकडे तिकडे पाण्यासाठी खर्च पिण्याच्या पाण्यासाठी. मी काय केलं जवळचे 3000 रुपये खर्च केले आणि मोठे 4000 आणले मोठे माठ त्याच्यावर झाकण आणि जे नळाच्या ठिकाणी ठेवून पाणी लावून दिले असं म्हणा.
1: अच्छा, पाणपोईची व्यवस्था आपण करून दिली ना?
0: जी पाणपोईची व्यवस्था करून दिली होती.
1: हे तर आपण आपल्या कार्यकाळात केलंच आहे, पण जी तरुण पिढी आहे त्यांना पण आपण

0: या विषयावर बोलून सुनीलजी, आज आपला फोन लागलेला आहे. आज आपल्याला कुठलं गाणं ऐकायचं आहे?
1: निकाह पिक्चर आहे, सलमा आगाची आवाज आहे, दिल के अरमान आंसू में बह गए.
0: हे गाणं ऐकण्यासाठी आपल्या सोबत कोण कोण आहे?
1: ठीक आहे, तुम्ही डॉक्टर राजकुमार, मोदी हॉस्पिटल बडनेरा मेडिकल ऑफिसर, मनोज कुमार अरमळ, जितेंद्र जाधव आणि माझी पत्नी आहे सुनीता, सुनील बुके, दीक्षा बुके मुलगी, पूजा बुके मुलगी, माधुरी बुके मुलगी आणि समस्त बुके परिवार.
0: हे गाणं आपल्याला स्वतःला आवडतं की
1: आपण मॅडमला तर खूप इंटरेस्ट आहे, म्हणजे फक्त ते बोलत नाही तुमच्यासोबत.
0: पण पुढच्या वेळी जेव्हा फोन लावतील तर तेव्हा आम्हाला त्यांच्याशी बोलायला निश्चित आवडेल. ऐका आपल्या आवडीचं हे गीत आपल्या रेडिओ सेटवर.

रसिकांनो, आजच्या आपल्या स्वरसंवाद या कार्यक्रमाची वेळ आता होत आलीये. आज आमच्या ज्या श्रोत्यांची या कार्यक्रमात फरमाईश पूर्ण झालीये, त्या श्रोत्यांनी येत्या 2 आठवड्यांपर्यंत फोन करू नये. आपल्या इतरही श्रोता मित्रांना आपल्या स्वरसंवाद या फोन इन कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी त्यांनी द्यावी. रसिकांनो, स्वरसंवाद कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग केलं जातं दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळात, आणि याचं प्रसारण केलं जातं दर शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत. यासाठी आमचा नवीन दूरध्वनी क्रमांक नोट करून घ्या. क्रमांक असा आहे 0721-2-99-10-38. नवीन दूरध्वनी क्रमांक परत एकदा 0721-2-99-10-38. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा टिपून घ्या, तो असा आहे 0721-2-99-10-38. तर रसिक श्रोते हो, आम्ही आपल्या सोबत संवाद साधायला आणि आपल्या मनातली गाणी जाणून घ्यायला उत्सुक आहोत. तेव्हा आठवणींनी आकाशवाणी अमरावतीच्या स्वरसंवाद कार्यक्रमात फोन करा, संवाद साधा आणि मनातली गाणी आपल्या प्रियजनांसमवेत मित्रांसमवेत ऐका. आता मात्र आपल्या रेडिओ मैत्रिणीला अवंती मोरेला अनुमती द्या. आपण सगळे स्वस्थ मस्त आणि आनंदी राहा. नमस्कार. श्रोतेहो, आजच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधला होता.

0: कीर्ती मोरे यांनी. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य दिलं होतं गणेश देशमुख यांनी. निर्मिती सहाय्य अवंती मोरे यांचं होतं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे.
1: कार्यक्रम स्वर संवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवा वजणू. स्वर हा संवादाचा व्हावा इंद्रधनु. स्वर संवाद पुनीन कार्यक्रम स्वर संवाद.
2: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलं. ते म्हणतात नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.
3: काय म्हणतो? अरे बाबा काय म्हणतोयस तू?
4: अरे तो असाच बोलतो. गुटका सुपारी खूप खायचा तो, त्यामुळे असं झालं. त्याचे घशाचं ऑपरेशन झालं त्यामुळे तो असाच बोलतो.
3: असं का? तुम्हाला या भाषेत बोलायचं नसेल तर गुटखा तंबाखू धूम्रपान यापासून दूर राहा. पान बिडी सुपारी गुटखा यासारख्या तंबाखूजन्य पदार्थांपासून कॅन्सर होतो. कॅन्सर हा मानव जातीसाठी धोकादायक आहे. व्यसनांपासून दूर राहा. आकाशवाणी अमरावतीतर्फे

0: पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 MHz. दुपारचे 12 वाजलेत आणि आता वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत अस्मिता वाहिनीवरून.

0: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी तुमची सखी मदालसा कानडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. मैत्रिणींनो, कुटुंब म्हटलं की वाद आले, भांडणं आली आणि थोडीशी नोकझोकही आली, पण त्यातही गंमत असते बर का मैत्रिणींनो. कशी ती ऐकायची आहे? चला तर मग ऐकूया हलकं फुलकं ही आपली कौटुंबिक श्रुतिका. या श्रुतिकेची संकल्पना आहे नयन पवार यांची आणि या श्रुतिकेचं लेखन केलं आहे वैजयंती नांदगावकर यांनी. यात सहभागी झाले आहेत नयन पवार, वैजयंती नांदगावकर, स्मिता नामदे आणि निकिता फफाळ.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भोजन, आला गेला पै पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार. रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने.

0: होऊया जरा हलका फुलका हलका फुलका हलका फुलका राहुल ए राहुल एवढा उन्हाचा कुठे बाहेर निघालास तू
1: राजजी आद्वेतचे बाबा आहेत ना तर त्यांना बरं नाहीये ग
0: काय झालं त्यांना
1: ते आजारी आहेत वाटत आणि त्यांच्या गोळ्या आणायच्यात मेडिकल वरून
0: बर
1: मग आद्वेत म्हणे की बाबा नेमकी माझी गाडी बंद पडली तर तो मला म्हणे की तू तुझी गाडी देतोस का मला
0: मग
1: मी म्हटलं आता बाबांजवळ तुझ्या कोणीच नाही तर तू बाबांजवळ थांबानी मी तुला गोळ्या आणून देतो
2: अरे हो त्याची आई आणि आजी बाहेर गावी गेल्यात ना अद्वैत आणि त्याचे बाबा दोघच आहेत ना घरी
3: बरं झालं दादुड्या तू गोळ्या आणून देतो म्हंटलास
0: हो रे राहुल अडी अडचणीच्या वेळेस धावून जाणं यालाच शेजार धर्म म्हणतात गुणाचं ग बाळ माझ
2: अरे राहुल बाहेर सूर्य आग ओकतोय डोक्याला उपरण बांधून जा आणि पाण्याची बाटली पण असू देत सोबत
1: अगाई गाडीवर तर जायचंय ना मला आणि किती वेळ लागणार आहे
2: अरे पण म्हणून काय झालं
1: पण मी काय एवढा नाजूक आहे का आता आणि किती तरी मी भर उन्हामध्ये मित्रांसोबत क्रिकेट खेळलोय ना या रियासारखं मी काही एवढा नाजूक नाही
0: हो भर उन्हात क्रिकेट खेळायचास आणि नंतर तुझा ताप निस्तरायला आईला मनस्ताप द्यायचास
2: नाहीतर काय ए दादुड्या उगच हुशार का मारू नकोस हा आई म्हणते ना तसं उपरण बांधून जा डोक्याला
1: आता मी काय शेतात काम करायला चाललोय का म्हणून उपरण बिपरण बांधून जायला आणि तसे ते घातले की केस बिघडतात ग
0: अरे राहुल तुझं डोकं महत्वाचं आहे की डोक्यावरचे केस
3: जाऊ दे गाजी त्याला जास्त केस महत्वाचे वाटतात त्याच्या डोक्यातच येत नाही तर कशाला तू डोकं लावतेस उगाच
1: आजी डोंट वरी बस मैं बस यू गया और यू आया
2: हा म्हणे यू गया आणि यू आया अरे राहुल अरे राहुल रा गेला बाई हा ऐकायचं नावच नाही काय म्हणावं बाईया पोराला
3: अग आई या दादुड्याने पाण्याची बाटली पण नेली नाही बघ
2: काय बाई हे पोरग
0: रिया तू काय कर जरा लिंबू सरबत बनवून ठेव उन्हातून आल्यावर ते पिलं म्हणजे त्याला जरा बरं वाटेल आताच गेलाय ना उन्हामध्ये तो
2: ना आणि हे बघ ते लिंबू सरबत बनवून झालं की फ्रीज मध्ये ठेव आणि त्या टोपल्यामध्ये कुरड्या आणल्यात ना भरून गच्ची भरून त्या डब्यात भरून ठेव
3: बर
0: अगं रश्मी निशेच्या लग्नाच्या निमित्तानं छबुताई आली आणि 10-12 दिवस थांबली ते बरंच झालं बरं का एका दृष्टीने
2: कसं काय ते
0: अगं वाळवणाचं करायला मदत झाली नाही का तिची
2: अरे हो हो नाही त्या तांदळाच्या खिचीचे पापड फार छान करतात मला काही ते जमत नाही
3: पण म्हणून काही पुष्पाजीनं तुला नावं नाही ठेवलीत उलट खिशी घ्यायला शिकवलं आणि मला पण शिकवलं तिने
0: गुणाची ग माझी बाई छान केलेस हो तू ते पापड आणि तुला सांगू का हे वाळवणाचं काम काही एकटी दुकटीच नाही बरं यासाठी मदतीला 4 हात लागतातच
2: हो ते तर आहेच
0: तुला सांगते रिया आमच्या लहानपणी ना गावाकडे आमचं एकत्र कुटुंब होत 4 काका त्यातल्या दोघांची लग्न झाली होती बर का 2 आत्या होत्या आम्ही चौघं भावंड आई बाबा आजी आजोबा काकाची म्हणजे मोठ्या काकाची 3 मुलं आणि मधल्या काकाला 2 मुली आम्ही सगळे मिळून उन्हाळ्याच्या दिवसात हे वाळवण्याचं काम करायचो बघ
3: बापरे काय फुटबॉल आणि क्रिकेट टीम एकत्र केली होती काय तुम्ही काय धम्माल येत असेल ना
0: मग रिया काही विचारू नकोस बघ आमचा मोठा चौसोपी वाडा होता दगडी बांधकाम होत त्यावेळेस ते
2: अगो बाई म्हणजे ते पडवी माझघर असं होतं का सगळं
0: हो अगदी बरोबर बघ रश्मी तसाच वाडा होता बर का रिया समोर पडवी आणि पडवीत झोपाळा पण बांधलेला होता
3: अय्या झोपाळा किती छान
0: आणि बर का रिया येता जाता आम्ही मुलं त्या झोपाळ्यावर झोके घेत बसवू हा पण दुपारी 3 ते 4 या वेळेत मात्र आम्हाला झोपाळ्यावर बसायची परवानगी नसायची बर का
3: ती का बर
0: अगं रश्मी ती आमच्या आजोबांची विश्रांतीची वेळ आमच्या आजोबांना त्या झोपाळ्यावर डोक्याखाली उशी तक्क्या असं घेऊन त्यावेळेला आराम करायची बर का दुपारच्या वेळेत
2: अच्छा म्हणजे दिनक्रम अगदी काटेकोर होता म्हणायचा त्यांचा
0: मग आमच्या आजोबा अगदी कडक शिस्तीचे बघ भल्या पहाटे उठायचे
2: अगो बाई
0: आणि बर का रिया आम्हाला सुद्धा सकाळी उशिरापर्यंत झोपू द्यायची परवानगी नव्हती बर का
2: नाहीतर ही मुलं सुट्टी म्हटलं की उशिरापर्यंत झोपण्याचा परवानाच मिळाल्यासारखी वागतात
3: काय गाई ही आई ना कुठूनही फिरून माझ्या झोपेवरच येते ए आजी पडवी नंतर काय
2: म्हणतो झोपत नाहीस का जास्त वेळ झोपतेस ना
0: जाऊ दे रश्मी बर रिया पडवी नंतर ना माझ घर त्यानंतर मधलं अंगण
2: अच्छा
0: हा मागच्या बाजूला साठवणीची खोली होती त्या खोलीच्या बाजूला बाळंतिणीची खोली होती बर का

0: नंतर स्वयंपाकघर आणि स्वयंपाकघराच्या बाजूला वरती माळवदार जाण्यासाठी जिना होता.
1: माळवद?
0: हा, म्हणजे जशी गच्ची तुमची.
1: होय.
0: हा, आणि कुणी आलं गेलं, पाहुणा रावळा आला तर दोन खोल्या होत्या बघ बांधलेल्या. सगळी लहान मुलं माझघरात झोपायची आणि त्यांच्या बाजूला घरातल्या बायका.
1: अहो आई, घरात इतकी सगळी माणसं म्हटल्यावर वाळवण्याचंही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात करावं लागत असेल ना.
0: मग एवढ्या तेवढ्याने भागतय होय. चांगलं 9-9, 10-10 किलोच करावं लागायचं बघ आम्हाला.
1: बर अग आजी, इथं आपण 5-6 माणसापुरतच करतो तरी बऱ्यापैकी मोठ्या पातीला ते शिजवावं लागतं. मग इतक्या माणसांसाठी करायचं म्हणजे बरीच मोठी पातीली लागत असेल ना ग.
0: हो, हे भलं मोठं भगुणं लागायचं बघ आम्हाला.
1: भगुणं?
0: हे काय आता?
1: अग भगुणं म्हणजे पातीलं, हो नाही?
0: हो, त्या भगुण्याच्या बुडाला मातीनं सारवावं लागायचं बघ. मग मागच्या अंगणात चूल पेटवून त्यावर ते पातीले ठेवायचं. त्यात मग कुरड्याचा चीक बनवायचा, तांदळाचे पापड करायचे असले की तांदळाच्या खिशीचा घाटा शिजवायचा, असं सगळं चालायचं बघ आमचं.
1: पण माती का लावायची गाठजी?
0: अग तो ची किंवा तो तांदळाचा घाटा जो घ्यायचो ना, मग तो खाली त्या पातेल्याच्या बुडाला लागू नये किंवा ते करपलं जाऊ नये म्हणून त्या भांड्याला माती लावावी लागायची बघ. आणि बर का, त्या वाळवण्यासाठी खास मचाण बांधली जायची.
1: मचाण का बर बांधायची ती?
0: अगं म्हणजे मग गुरांनी खाऊ नये, धूळ काडी कचरा उडू नये म्हणून असायचं हे सगळं. मग गव्हाचं काड त्यावर ठेवून त्यावर कुरड्या घालायच्या.
1: गव्हाचं काड?
0: रश्मी, जसं ज्वारीचं कणीस असतं की नाही, तशा गव्हाच्या ओंब्या असतात. वाळलेली पानं कडवा म्हणून गुरांना खायला घातली ना की उरलेल्या काड्या म्हणजे काड.
1: अच्छा.
0: हा,
1: त्यावर का म्हणून कुरडाया किंवा वाळवण करायचं?
0: अग म्हणजे त्यावर ते चिटकून बसत नाहीत ना, वाळलं की पटकन निघतात. आणि बर का रश्मी आणि रिया, हे सगळं करायला भल्या पहाटे लवकर उठायचो आम्ही. सूर्य उगवायच्या आत वाळवण घालून झालेलं असायचं बघ आमचं.
1: सूर्य उगवायच्या आत?
0: मग रे, म्हणजे सूर्याच्या पहिल्या किरणाच्या उष्णतेपासून ते वाळायला सुरुवात व्हायची बघ.
1: ए आजी, त्या कुरड्या अर्ध्या उरल्या अर्ध्या वाळलेल्या खायला किती छान लागतात ना. पण आई मला खाऊनच देत नाही ग, लगेच ओरडते.
2: ए, मी कितीही नाही म्हंटल तरी माझी नजर चुकून तू आणि तुझा दादुड्या ते खातात ना.
0: अग रश्मी, तीच तर खरी गंमत असती का या वयात. बर का रिया, घरातली वडील मंडळी बायका कामात गुंतल्या की आम्ही सगळी भावंड हळूच असं उद्योग करायचो बघ. अर्ध्या ओल्या खारोड्या पापड्या कुरड्या यांची चव काही औरच आहे बघ.
2: हो, ते तर आहेच म्हणा.
1: आणि आजी, तुम्ही सगळी भावंड एकत्र म्हणजे नुसती धमाल मस्ती अशी मज्जाच असेल ना.
0: हो ग, इतकी धमाल की विचारूच नकोस. खेळ तर असे खेळायचो आम्ही एके, आट्या पाट्या म्हणू नको, लगोरी काय, दगड का माती, हत्तीची सोंड, लंगडी, चिरक्या, शिवणा पाणी, आंधळी कोशिंबीर, असे कितीतरी खेळ खेळायचो. तुम्हाला तर त्यातले काही माहिती पण नसतील बघ.
2: पण आई, काही म्हणा, एकत्र कुटुंबात ही गोष्ट फार चांगली असते ना, की सर्वांसोबत राहणं, एकमेकांसोबत जुळवून घेणं, खेळणं, आपापसातले वाद मिटवून पुन्हा एकत्र येणं. मला काय वाटतं ना की व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ना एकत्र कुटुंब पद्धतीत असं असलं ना की ते जास्त छान. नाहीतर काय, आजकाल क्लासेस लावायला लागतात बघा व्यक्तिमत्व विकासासाठी.
0: खरंय बघ रश्मी. आणि रिया, उन्हाळ्याच्या दिवसात ना आम्ही मधल्या अंगणात अंथरून टाकून झोपायचो बघ. रात्रीचा चंद्राच्या चांदण्यांचा शीतल प्रकाश. अगं लाईट का नाईट का लॅम्प कुठला तो तुमचा?
2: लाईट लॅम्प.
0: हा, त्याची गरजच नव्हती कारण चांदण्यांचा प्रकाशच इतका छान असायचा. रश्मी तुला सांगते, आम्ही असं झोपायचो ना अंगणामध्ये आणि मग ते चांदण्यांकडे बघत बसायचो. मग आकाशात चांदण्यांचं एक प्रश्नचिन्ह दिसायचं आम्हाला.
2: बर, प्रश्नचिन्ह?
0: हा. मग आमची आजी सांगायची, अरे ते सप्तर्षी आहेत.
2: सप्तर्षी?
0: हा, त्यांची अशी गोष्ट आहे असं म्हणून आमची आजी गोष्ट सांगायला सुरुवात करायची.
2: म्हणजे एका मागून एक गोष्टींचा पाऊस पडत असेल, नाही का?
0: हो ग, आजीच्या तोंडून गोष्टी ऐकण्यातली मजाच काही वेगळी होती ग. आणि बर का रिया, तुझा दादुड्या जसा तुझ्या खोड्या काढतो ना,
1: हो
0: तसा माझा मोठा भाऊ हळूच भूताखेतांच्या गोष्टी करायला सुरुवात करायचा. इतका रंगवून रंगवून सांगायचा तो की असं वाटायचं त्याच्या गोष्टीतली ती हाडळ आपल्या छातीवरून बसती की काय बाई.
2: आई, म्हणजे भीतीने पाचावर धारण बसत असेल ना.
0: हो. म
1: म्हणजे काय ग आजी, पाच भूत येत होती का?
0: काय बाई हिरिया, अगरिया, पाच भूत येत नव्हती.

0: होती ग मग पाचावर धारण बसत असेल म्हणजे खूप भीती वाटत होती आम्हाला
1: हो का असे
0: तुला सांगते ना मला तर जाम भीती वाटायची
2: बर
0: मग अंधार पडल्यावर सोबत कोणीतरी असल्याशिवाय मी एकटी बाहेरच जायची नाही बघ
2: अजूनही घाबरता अंधाराला
0: घाबरत होते ग तेव्हा आता जसं जसं वय वाढलं मोठी होत गेले तसं तसं हे सगळं आपल्या मनाचेच खेळ आहेत हे कळत गेलं
1: भूत भीत काही नसतं आजी तुमच्या अंगणात झाडे लावली असतील ना ग तुम्ही तुला तर फुलझाडांची किती विशेष आवड आहे
2: तसा विषय बदलतीये बघा
1: नाही ग आई असं काही नाही
2: हो म्हणून लाईट गेल्यावर आई आधी मेणबत्ती लाव बॅटरीचा उजेड लाव
1: ए बघ ना आजी
0: जाऊ दे ग रश्मी बर रिया आमच्या अंगणात किनी चारही बाजूंनी झाड लावलेली होती बघ कडुनिंब होता आंबा पेरू चिकू अशी फळ झाड होती आणि त्याशिवाय गुलाब जाई जुई मोगरा झेंडू अशी फुलझाड देखील होती बर का त्यामुळे कसं आम्हाला घरची फळं खायला मिळायची आणि देवपूजेसाठी भरपूर फुलं मिळायची या झाडांमुळं भर उन्हातही आम्हाला गारवा मिळायचा कडुलिंबाची छाया तर अतिशय शीतल असते त्यामुळं कितीही ऊन असू दे त्याच्या खाली बसलं की खूप छान वाटायचं बघ अगदी तुमचं ते कूलर आहे ना तसं आमचं नैसर्गिक कूलर होतं बघ ते झाड म्हणजे
3: किती ऊन आहे बाय
0: आला बघ राहुल
2: बापरे केवढा घामेजलाय
3: रिया अगं तो कूलर लाव बघ आधी आणि फिरव जरा माझ्याकडं खूप प्रचंड ऊन आहे बाहेर आणि जरा थोडा अगं फ्रीज मधलं पण पाणी द्या दमल्यासारखं वाटतंय मला
2: अरे राहुल तू आत्ताच उन्हातून आलास ना आणि लगेच थंडगार पाणी काय पितोस रे फ्रीज मधलं कूलर समोरही लगेच जाऊ नको चूप बस तू आधी माझं ऐक लगेच बदललेलं तापमान शरीराला सहन होत नाही लगेच कूलर समोर बसू नकोस 5 मिनिटं थांब आणि नंतर कूलर लाव आणि डायरेक्ट कूलरच्या समोर नको बसू तो थोडं बाजूला बस
0: आणि मग पाणी पिरे राहुल थांब जरा 5 मिनिट
1: अरे दादुड्या तरी तुला आई म्हणली होती ना की डोक्याला उपरनं बांधून जा ऐकलं नाहीस तू उन्हानं तुझे गाल बघ कसे टोमॅटो सारखे झाले आहेत ना
2: काय आणि किती गरम झालायस डोक्यावर बर्फ ठेवला तर लगेच पाणी होऊन जाईल
3: खरंच बा हा उन्हाळा ना माणसाला अगदी जीव घेणार बा काही म्हणजे आपण या उन्हानी अख्खा माझा अहंकार पार वितळवला
1: थांब थांब रे दादुड्या लिंबू सरबत आणते मी तुझ्यासाठी ते प्यायलास ना म्हणजे तुला बरं वाटेल मगाशीच बनवून ठेवलंय मी ते सरबत
3: किती छान वाटलं बघ हे सरबत प्यायल्यावर खरंच खूप छान केलं होतं बरं का सरबत अगं संपलं पण अजून जरा थोडं मिळालं असतं ना तर जरा बरं झालं असतं ग
1: हा बर दादुड्या तुला आवडलं ना सरबत मी आणखी घेऊन येते तुझ्यासाठी पण मला सांग तू की उन्हाळ्यात कशी काळजी घ्यायची
3: आज जो अनुभव आला ना त्याच्यावरून तर नक्कीच मला असं वाटतं की उन्हाळ्यामध्ये आपण भरपूर पाणी प्यायला पाहिजे मी तुम्हाला सांगतो बा ऊन बघता 12 ते 4 दरम्यान बाहेर जाणं टाळावं माणसानी आणि केस डोक्यावर राहो ना राहो पण उन्हाळ्यामध्ये डोक्यावर टोपी नक्की घातली पाहिजे
2: आली ना ग आली आली
3: आणि सर्वात महत्वाचं जे आहे ना मी ते मगाशी नाही का ते कॉटन ब्लेंड मिक्स शर्ट घालून गेलो ना ते नका घालू बा
2: सुती कपडे वापरा
3: सुती कपडे घाला आणि आपण गावाकडचं जरी वाटलो खेड्यातला वाटलं तरी चालेल पण डोक्यावर उपरणं राहू द्या बा सर्वात महत्वाचं माहिती का की असं छान कूलर समोर बसून एकदम पाय पसरून वगैरे निवांत ताक लिंबू पाणी आणि नारळ पाणी एक एक घोट घ्यावं जेणेकरून छान पोट थंडगार राहावं आणि लहान बहिणीनी अशीच माझी सेवा करावी लिंबू पाणी आणून द्यावं
0: अरे राहुल पण यात सगळ्यात महत्वाचं काय माहिती का हट्टीपणा करू नये आणि
4: ऑफिसची वेळ ताईचा क्लास
5: मुलाचे ट्युशन सासूबाईंचं भजन आला गेला पई पाहुणा सण वार साऱ्यांचीच उस्तवार रोज ती धांदल रोज तीच गडबड वेळा पाळण्याची रोजचीच धडपड करता येईल ते करावं तितकं नको मनावर ओझ इतकं
4: चला जगूया मस्त मजेने
5: होऊया जरा हलक फुलक
6: हलक फुलक

0: हल्को फुल्को
1: हल्को फुल्को ही कौटुंबिक श्रुतिका तुम्ही ऐकलीत. या श्रुतिकेची संकल्पना आहे नयन पवार यांची. या श्रुतिकेचं लेखन केलं होतं वैजयंती नांदगावकर यांनी आणि यात सहभागी झाले होते वैजयंती नांदगावकर, नयन पवार, स्मिता नामदे आणि निकिता फफाळ. मैत्रिणींनो, आता वळूया आजच्या आपल्या रेसिपीकडे. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक पटकन होणारी चटणी सांगणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये छोटे छोटे कांदे बाजारात येतात आणि त्या कांद्याची स्वतःची आपली एक चव असते आणि हे कांदे टाकून एक चटणी आपल्याला बनवायची आहे. ती कशी? तर यासाठी आपल्याला लागणार आहे ओलं खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि अर्थातच हे छोटे छोटे कांदे आणि त्याबरोबर डाळ्या, म्हणजे डाळवं जे आपण चिवड्यामध्ये वापरतो, आणि थोडेसे भाजलेले शेंगदाणे. तर आता मिक्सरमध्ये ओलं खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर, डाळवं, शेंगदाणे आणि चवीपुरतं मीठ आणि या छोट्या कांद्यांचे थोडेसे तुकडे, असं करून आपल्याला ही चटणी मिक्सरमधनं फिरवायची आहे. आणि ही चटणी एकजीव झाली की त्यावर आता आपल्याला फोडणी करायची आहे. तर फोडणी करताना सुद्धा कढईत तेल घेतलं की पहिल्यांदा मोहरी, जिरं, थोडासा हिंग घातला की त्यानंतर याच फोडणीमध्ये आपल्याला पुन्हा या छोट्या छोट्या कांद्यांचे उभे काप करून टाकायचे आहेत. आणि कांद्याने थोडासा रंग बदलला की गॅस आपल्याला बंद करायचा आणि ही फोडणी त्या खोबऱ्याच्या चटणीवर ओतायची आहे. मैत्रिणींनो, ही चटणी डोशाबरोबर तुम्ही खाऊ शकता, पराठ्याबरोबर खाऊ शकता किंवा धपाट्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या कांद्यांची गोडी काही वेगळीच असते आणि त्यामुळे या चटणीला एक वेगळी चव येते. ही चटणी तुम्ही नक्की करून बघा बरं का मैत्रिणींनो.

0: भोसले यांनी गायलेलं मपा भावे यांचं गीत तुम्ही ऐकलत. या गीताला संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी. मैत्रिणींनो, आज आहे 8 मे आणि 8 मे हा दिवस जगभरात जागतिक रेडक्रॉस दिन म्हणून साजरा केला जातो. रेडक्रॉस या संस्थेचे संस्थापक हेनरी ड्युनॉन्ट यांचा 8 मे हा जन्मदिवस आणि म्हणून या दिवशी रेडक्रॉस दिन साजरा केला जातो. हेनरी ड्युनॉन्ट यांना शांततेचा पहिला नोबेल पुरस्कार मिळाला होता. रेडक्रॉस ही संस्था आरोग्य सेवा, रक्ताची उपलब्धता आणि मानवी मदत पुरवण्याचं कार्य करणारी एक महत्वाची संस्था आहे आणि याचं जाळं जगभरात पसरलेलं आहे. गरजूंची मदत करणं हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. यासारख्या अनेक संस्था आपल्या देशात काम करत आहेत आणि म्हणूनच मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर हेडगेवार रुग्णालयात दत्ताजी फाले रक्तपेढीच्या कन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांच्याशी. डॉक्टर मंजुषा कुलकर्णी या जनकल्याण ब्लड सेंटर चेनच्या सेक्रेटरी म्हणूनही कार्यरत आहेत. शिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेडिकल फाउंडेशनच्या त्या व्हाईस प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी पण आहेत. जनकल्याण ब्लड सेंटरच्या अंतर्गत स्वयंसेवी रक्तदान चळवळीविषयी त्यांनी अनेक नॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये प्रेझेंटेशन्स दिलेले आहेत. त्या अनेक पुरस्कारांनीही सन्मानित आहेत. मैत्रिणींनो, आज जसा रेडक्रॉस दिन आहे तसाच थॅलसेमिया दिन किंवा थॅलसेमिया डे म्हणूनही साजरा केला जातो 8 मे. या दोन्ही दिनांचं औचित्य साधून आपण डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांच्याशी संवाद साधतोय. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार.
0: डॉक्टर, तुम्ही हेडगेवार रुग्णालयाच्या दत्ताजी भाले रक्तपेढीशी संलग्न आहात अनेक वर्षांपासून. तेव्हा आजच्या दिवसाचं म्हणजे रेडक्रॉस दिनाचं आणि थॅलसेमिया डेचं काय महत्व आहे तुम्ही काय सांगाल?
1: रेडक्रॉस दिवस हा एका अर्थाने आरोग्य संघटना जी आहे, रेडक्रॉस संघटना, त्यांच्या माध्यमातून चाललेलं आरोग्य विषयक काम ते लोकांपर्यंत पोचावं आणि लोकांनी त्यानिमित्ताने रक्तदानासारख्या विषयामध्ये यावं, आरोग्य संघटनेत काम करावं. कारण ही तशी सेवाभावी संस्था आहे, रेडक्रॉस ही सेवाभावी संस्था आहे, त्यामुळे सगळेच काम करणारे तिथे स्वयंसेवी लोक आहेत. त्यामुळे आपणहून ज्यांना काहीतरी स्वतः केलं पाहिजे असं वाटतं अशा लोकांची ही संघटना आहे. त्या दिनाच्या निमित्ताने अनेकांनी त्याच्यामध्ये सहभाग देऊन समाजासाठी काही ना काही आपला वाटा उचलावा, त्यासाठी खरं म्हणजे दिवस साजरे करायचे असतात.
0: मानवी आरोग्याशी जोडली गेलेली ही एक चळवळ आहे की जेणेकरून स्वेच्छेने सगळ्यांनी यात आपापला वाटा उचलला पाहिजे. खरं तर याच उद्देशाने ही संस्था सुरू झाली होती.
1: याच उद्देशाने ही संस्था सुरू झालेली आहे आणि त्यामुळे स्वाभाविक थोडस रेडक्रॉस सोसायटीमध्ये असं म्हणतात की 5 C माणसांनी त्याच्यामध्ये जपावे आणि त्या माध्यमातून काम करावं. त्यात त्यांनी 5 C मध्ये काय म्हणलेलं आहे की आपण कॉम्पॅशनेट असावं, क्रिएटिव्ह असावं, कोलॅबोरेटिव्ह असावं, क्रेडिबल असावं आणि कमिटेड असावं. आणि मग असे सगळे गुण असताना आपण या समाजासाठी काहीतरी करावं म्हणून या स्वयंसेवी संघटनेचं सदस्य लोकांनी व्हावं यासाठीचा खरं म्हणजे हा प्रसार.
0: मॅडम, ही संस्था सुरू झाली त्यामागचा उद्देश म्हणजे खरं तर संकल्पना काय होती?
1: मुळामध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये ही संघटना तशी भारतामध्ये सुरू झाली, त्यामुळे जखमी सैनिकांना मदत करणं हा खरं पहिला त्यातला मूळ उद्देश होता. रक्त पेढ्या सुरू करणं ह्याच्या मागे सुद्धा तीच भूमिका होती. पण मग हळूहळू स्थायी स्वरूपात पण आरोग्याचं काम काही ना काही लागतंच, त्यामुळे हळूहळू ती संघटना मोठी झाली आणि आता त्या पद्धतीने त्यांचं काम चालतं आहे. म्हणजे असं म्हणता येईल की भारतात 1200 वर इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे ऑफिसेस आहेत, कार्यालय आहेत आणि त्याच्या माध्यमातून काम चालतं
0: ठिकठिकाणी. आपण जर आता आपल्या जिल्ह्याचा विचार केला, संभाजीनगर जिल्ह्याचा, तर किती त्या संस्था इथे कार्यरत आहेत?
1: महाराष्ट्रामध्ये असं म्हणता येईल की रक्त पेढ्या या रेडक्रॉस संघटनेच्या माध्यमातून 13 ठिकाणी चालतात आणि पूर्ण भारतामध्ये 100 वर रक्तपेढ्या रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून चालतात आणि त्या माध्यमातून मुख्य काम होतं. गुजरातमध्ये तर रेडक्रॉस सोसायटीचं प्रचंड काम आहे की जो आजचा आपला दुसऱ्या दिवसाचा औचित्य तुम्ही सांगितलं की हा थॅलेसेमिया डे पण आहे, तर गुजरातमध्ये रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून रक्तपेढी तर चालतेच मोठ्या प्रमाणावर अहमदाबादमध्ये, पण त्याच्याबरोबर हा जो थॅलेसेमिया आहे तो प्रिव्हेंट करण्याचं

0: काम पण मोठ्या प्रमाणावर चालतं. किती मोठ्या प्रमाणावर, तर पूर्ण गुजरात मधले सॅम्पल्स ते थॅलेसिमियाचे तिथल्या लॅबोरेटरीमध्ये आणून टेस्ट करतात. आणि पुढच्या पिढीमध्ये हा, कारण हा जनुकीय आजार आहे थॅलेसिमिया, पुढच्या पिढीमध्ये तो होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणावर तिथे काम केलं जातं. तर मग ते कसं करायचं, तर दोन टप्प्यामध्ये ते केलं जातं. एक तर सगळ्या गर्भवती मातांची तपासणी, थॅलेसिमिया मायनर आहे का नाही यासाठी, म्हणजे तिथून आपण मूल थॅलेसिमियाचं जन्माला येणार नाही याची काळजी घेऊ शकतो. जर माता थॅलेसिमिया मायनर निघाली तर मग त्या मुलाच्या पित्याचं पण थॅलेसिमियाची टेस्ट केली जाते. ती जर नॉर्मल आली, सामान्य आली, तर काही करायची गरज नाही. पण जर ती पण मायनर आली तर मात्र आपल्याला त्या बाळातला थॅलेसिमिया मेजर नाही ना हे पाहावं लागतं. कारण 25% शक्यता प्रत्येक बाळामध्ये थॅलेसिमिया मेजर होण्याची असते. मग तो थॅलेसिमिया मेजर होऊ नये म्हणून त्या गर्भवती महिलेच्या पोटातलं पाणी तपासून, त्यांचं जेनेटिक टेस्टिंग करून, जर ते बाळ सामान्य असेल किंवा थॅलेसिमिया मायनर असेल, मायनर हा तसा आजार नाहीये, तो फक्त कॅरी करतो, त्यामुळे स्वाभाविकपणे तो आपल्याला तिथे थांबवता येऊ शकतो. हा एक झाला एका अर्थाने मूल जन्माला येऊ नये याची काळजी घेण्याचा पहिला मार्ग, की गर्भवती महिलांची तपासणी. पण मोठ्या प्रमाणावर काय करता येईल, तर सर्व कॉलेजवरील विद्यार्थ्यांची यासाठी तपासणी करणं. तुम्हाला आठवत असेल काही वर्षांपूर्वी निगेटिव्ह रक्तगट असला की काय असा एक प्रश्न साधारणपणे लग्न करताना बऱ्याच जणांचा असायचा. पण आता शास्त्र इतकं प्रगत झालंय की त्याला काही फार अडचण नाहीये. निगेटिव्ह माता असेल आणि वडिलांचं ग्रुप पॉझिटिव्ह असेल तरी हे पहिल्या ह्याच्यात काही अडचण येत नाही. नंतर आता औषधी पण निघालेली आहेत, त्यामुळं अँटीडी देऊन आपण ते आजार नाही होणार याची काळजी घेऊ शकतो. तसंच थॅलेसिमियाच्या बाबतीत पण प्री मराटल काउन्सिलिंग या अर्थाने सर्व विद्यार्थ्यांची तपासणी अशी गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात रेडक्रॉसच्या माध्यमातून केली जाते. आणि सगळ्या विद्यार्थ्यांची तपासणी केल्यामुळे त्याच्यातला अवेअरनेस वाढतोय आता, की थॅलेसिमिया मायनर लग्न 100% करू शकतो. नॉर्मल माणूस थॅलेसिमिया मायनरशी लग्न करू शकतो, पण दोन मायनरचं एकत्र जर लग्न झालं तर थॅलेसिमिया मेजर मूल जन्माला येण्याची शक्यता असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कॉलेजबहीन मुलांमध्ये याच्याविषयीचा अवेअरनेस करणं आणि त्याची तपासणी करणं असा मोठा प्रोजेक्ट गुजरातमध्ये रेडक्रॉसच्या माध्यमातून चालतो. मागच्या वर्षी मी पाहिलं तेव्हा साधारणपणे 500 थॅलेसिमिया मेजर मूल जन्माला येणार नाहीत असं काम निश्चितपणे त्यांना करता आलेले. म्हणजे इतक्या जणींची तपासणी केल्यानंतर असं झालं की 500 जणींच्या तपासणीमध्ये ते होणारं मूल थॅलेसिमिया मेजर आहे असं लक्षात आलं आणि त्याचं बर्थ आपण प्रिव्हेंट करू शकलो.
1: मॅडम, हा सुद्धा एक आजार रक्ताशी निगडीत आजार आहे. तर तुम्ही इतक्या वर्षापासून पॅथॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहात, तर पहिल्यांदा रक्त म्हणजे नेमकं काय ते आपल्या मैत्रिणींना सांगा.
0: रक्त तसं खरं म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यांनी रक्त पाहिलेलंही असतं. आपल्या शरीरात एक द्रव आहे एका अर्थाने जो सगळ्या शरीरभर फिरत असतो. आणि सगळ्या शरीरभर फिरत असताना हे नेमकं काय करतं, तर त्याच्यातल्या अनेक वेगवेगळ्या ज्या पेशी आहेत त्याच्या पेशींच्या माध्यमातून आपली रक्ताभिसरण संस्था नीट राहते आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्या सगळ्या अवयवांना रक्त पुरवठा, अन्न पुरवठा होतो असं आपण म्हणू. हे काम मूळ खरं म्हणजे रक्ताचं आहे.
1: याच्यामध्ये कुठकुठले घटक असतात रक्तामध्ये?
0: रक्ताचे तसे दोन म्हणता येतील भाग. एक सेल्युलर भाग म्हणजे ज्याच्यामध्ये आपण पेशी असं म्हणू. तीन प्रकारच्या पेशी रक्तामध्ये असतात. ज्याला लाल रक्त पेशी आपण म्हणतो की ज्याच्यामुळे साधारणपणे रक्ताचा रंग लाल असतो. दुसऱ्या पांढऱ्या रक्त पेशी आपण म्हणू. आणि तिसऱ्या प्लेटलेट्स किंवा बिंबिका ज्याला मराठीमध्ये म्हणतात. आता या प्रत्येक पेशीचं कार्य वेगळं वेगळं आहे. आणि राहिलेला आहे तो मग द्रव भाग. त्या द्रव भागामध्ये मग प्रोटीन्स आहेत, बाकीचे केमिकल्स आहेत. पण मूळ ह्या तीन पेशींच्या कार्यामध्ये लाल रक्त पेशींचं मुख्य काम जे आहे ना, ते आपण जो श्वास घेतो त्यातला ऑक्सिजन या लाल रक्त पेशींच्या द्वारे आपल्या सगळ्या अवयवांना पोहोचवला जातो. आणि तिथे तयार होणारा कार्बन डायऑक्साईड पुन्हा फुफ्फुसातून या रक्ताभिसरण संस्थेतून बाहेर पडतो. हे लाल रक्त पेशींचं काम झालं. पांढऱ्या रक्त पेशी काय करतात, तर कुठलाही प्रतिकार करण्याची पहिलं काम कोण करतं, तर पांढऱ्या रक्त पेशी करतात. म्हणजे आपण असं म्हणतो की ताप आला आणि पांढऱ्या रक्त पेशी वाढल्या. त्या का वाढल्या, तर त्यांना त्या आलेल्या तापाला जो कोण विषाणू जीवाणू आपल्या शरीरात गेला त्याला प्रतिकार करायचाय, त्याला येऊ नाही द्यायचंय. मग हे काम मूळ त्या पांढऱ्या रक्त पेशींचे. आणि प्लेटलेट्स ज्याला बिंबिका म्हणतात, आता डेंग्यूमुळे प्लेटलेट्स सगळ्यांना खूप माहिती झालेली आहे. त्यामुळे रक्त वाहायला लागलं की गोठवण्याचं पहिलं कोण येतं, तर प्लेटलेट येते आणि तिथे रक्तस्राव थांबवण्यासाठी मदत करते.
1: मॅडम, ह्या याच्यावरूनच रक्तगट कसे पडतात मग?
0: रक्तगट हा लाल रक्त पेशींवर आपल्या काही अँटीजन्स की ज्याला आपण प्रतिजन

0: असं म्हणू मराठीमध्ये, पण अँटीजन हा शब्द जास्त सोपा वाटतो कधी कधी. अँटीजन्स असतात त्याच्यावरनं आपले रक्तगट ठरतात. सगळ्यांना माहिती असलेल्या दोन रक्तगट सिस्टीम्स आहेत, पण असे वेगवेगळे साधारणपणे 45 प्रकारचे वेगवेगळे अँटीजन्स आपल्या लाल रक्तपेशींवर असतात, पण त्या सगळ्यांनाच तितकं महत्व नाही आहे, कारण त्याच्यामुळं जे रक्तसंक्रमण आपण करतो त्याच्यात खूप अडचणी येत नाही. त्यामुळं मेजर कोणते दोन रक्तगट आहेत, तर एक एबीओ ग्रुप म्हणतो आपण आणि दुसरा आरएच ग्रुप म्हणतो. मग हे ठरतात कशावरनं, तर हे त्या लाल रक्तपेशींवर असलेल्या प्रतिजनावरनं, अँटीजनवरनं ठरतात. मग ए बी हे दोन अँटीजन्स आहेत. लाल रक्तपेशीवर जर ए अँटीजन असेल तर त्याचा रक्तगट ए असतो, बी असेल तर त्याचा रक्तगट बी असतो, आणि दोन्ही अँटीजन असतील तर त्याचा रक्तगट ए बी असतो. पण कधी कधी हे दोन्ही अँटीजन नसतात तर त्याचा रक्तगट ओ असतो. ही झाली एबीओ रक्तगट सिस्टीम. अशीच आरएच सिस्टीम जी साधारणपणे सगळ्यांना माहिती असते की आरए पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. आपण 85% लोक तर साधारणपणे आरएच पॉझिटिव्हच असतात, बाकीचे 15% लोक वेगवेगळ्या प्रकारचे आरएच निगेटिव्ह असतात.
1: पण ह्याच्यामध्ये पण ते एक कॅटेगरी आहे की हा डोनर आहे आणि तो रेसिपियंट आहे, ते काय असतं नेमकं?
0: तर त्याच्यामध्ये आपण असं साधारणपणे असं म्हटलं जातं की ओ निगेटिव्ह हा युनिव्हर्सल डोनर आहे. ह्याला युनिव्हर्सल डोनर का म्हणतात? तो या राहिलेल्या सातही रक्तगटाच्या लोकांना आणि ओ निगेटिव्हला सुद्धा, म्हणजे सगळ्या रक्तगटांना त्याचं रक्त चालू शकतं. आणि युनिव्हर्सल रिसिपियंट कोण आहे? तर ए बी पॉझिटिव्ह आहे, की ज्याला पण बाकीच्या कुठल्याही रक्तगटाचं रक्त चालू शकतं. त्यामुळे त्यांना तसं म्हटलं जातं, पण शक्यतोवर त्या रक्तगटाचं रक्तच आपण रुग्णांना
1: देऊ शकतो. म्हणजे आरएच फॅक्टर काय असतो?
0: आरएच फॅक्टर हा पण एक प्रतिजन आहे, म्हणजे अँटीजनच आहे. तो डी अँटीजन म्हणतात त्याला. तो जर आपल्या लाल रक्त पेशींवर असेल तर आपण त्याला आरएच पॉझिटिव्ह आहे असं म्हणतो, आणि जेव्हा तो ऍबसेंट असतो, अँटीजनच नाही आहे रेड सेलवर, त्याला आरएच निगेटिव्ह म्हणलं जातं.
1: मॅडम, आपल्या शरीरासाठी रक्त निर्मितीची किती गरज असते?
0: आपल्या शरीरातल्या सगळ्याच पेशी या आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत त्याच राहत नाहीत, त्यामुळं त्यांना प्रत्येकाला त्याचं हाफ लाईफ आहे. त्यामुळे रक्तनिर्मिती सतत होत राहिली पाहिजे. मग ही रक्तनिर्मिती सतत का झाली पाहिजे? तर आपल्या लाल रक्तपेशींचं जर आपण पाहिलं तर त्यांचं आयुष्य 120 दिवसांचं असतं. त्यामुळे 120 दिवसांनी तयार झालेली रक्तपेशी जाणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया सतत चालू राहिली पाहिजे, की जेणेकरून आपल्या शरीरामध्ये लाल रक्तपेशी तयार होण्याची. तसंच पांढऱ्या रक्तपेशींचं पण आहे, तसंच प्लेटलेट्सचं पण आहे. त्यांचं पण लाईफ खूप कमी आहे, म्हणजे लाल रक्तपेशींपेक्षाही त्यांचं लाईफ अजून कमी आहे. म्हणजे प्लेटलेट्स असं म्हणता येईल की 10-12 दिवसांचंच लाईफ आहे, पांढऱ्या रक्तपेशींचं 2 दिवसांचंच लाईफ आहे. त्यामुळे हे सतत डिस्ट्रॉय होत असल्यामुळे पुन्हा पुन्हा निर्मिती त्याची होण्याची गरज आहे.
1: आणि त्यावरच आपलं शरीर खरं तर चाललेलं असतं. त्याच पद्धतीने ते झालं पाहिजे, नाहीतर काहीतरी अडथळा आला समजा, म्हणजे एखादी आपत्कालीन परिस्थिती आली, रक्त तयार होत नाही, अशाही बरेच केसेस तुमच्या समोर येत असतील.
0: हा, रक्त तयार होत नाही असे काही आजार आहेत की ज्याच्यामध्ये एक अप्लास्टिक अॅनिमिया नावाचा आजार असतो, की ज्याच्यामध्ये सगळ्याच प्रकारच्या पेशी कमी झालेल्या असतात. जसं रक्त तयार न होण्याचा किंवा बिघड असलेलं रक्त तयार होण्याचे पण काही जनुकीय आजार आहेत, की ज्याच्यामध्ये थॅलेसिमिया हा एक आजार आहे, की रक्त तयार होतं का? तर होतं, पण जो त्यांच्याकडे हिमोग्लोबिनचा पार्ट तयार होतो ना, त्याचं लाईफ फार नसतं, आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे त्यांच्यामध्ये जे नॉर्मली आपल्यामध्ये जे हिमोग्लोबिन असतं ते त्याच्यात नसतं, आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्याला त्यांना सतत बाहेरून रक्त द्यावं लागतं. त्यांच्याकडची रक्त निर्मिती पुरेशीच
1: नसते. बरोबर. मॅडम, मघाशी तुम्ही सांगितलं की युद्धाच्या काळामध्ये लोकांना गरज म्हणून किंवा मदत म्हणून रक्तपेढ्या सुरू झाल्या, पण ऍक्च्युअल याचं जाळं पसरायला कशी सुरुवात झाली सगळीकडे? आपल्या देशाचा विचार केला तर तुम्ही,
0: तसं भारताचा विचार केला तर पहिली रक्त केंद्र आपलं कलकत्त्याला सुरू झालं. साधारणपणे 1920 मध्ये असं म्हणता येईल कलकत्त्याचं आपलं रक्त केंद्र सुरू झालं, आणि मग हळूहळू त्याचा प्रसार सगळीकडेच होत राहिला. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये पण आपल्याकडे रक्त केंद्र सुरू झालं. मुंबईमध्ये पहिलं रक्त केंद्र सुरू झालं. हळूहळू याचा विस्तार होत गेला. नुसता विस्तार असं नाही, सुरुवातीला रक्त केंद्र सुरू झाली तेव्हा फक्त ग्रुप आणि क्रॉस मॅच एवढाच विषय होता. हळूहळू रक्तातनं संक्रमित होणारे आजार लक्षात यायला लागले. 80च्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की HIV रक्तातून जाऊ शकतो असं लक्षात आलं. मग त्याची तपासणी आली. त्याच्या आधी हिपॅटायटीस बी नावाचा, काविळ ब ज्याला आपण म्हणू, त्याची तपासणी आली. मग कालांतराने असं लक्षात आलं की काविळ क नावाचा, म्हणजे हिपॅटायटीस सी हा

0: संक्रमण रक्तात जाऊ शकतो, मग त्याची तपासणी आली. त्यामुळे आता नुसतं रक्त संक्रमण रक्तदान असं नाही राहिलं, सुरक्षित रक्तदान आणि सुरक्षित रक्त संक्रमणाला खूप जास्त महत्व आलं. आणि मग जशी जशी ती सुरक्षिततेची कल्पना आपली वाढत गेली, जसं जसं संशोधन होत गेलं, तसं ते अधिक सुरक्षित करण्याकडे सगळ्याच रक्त केंद्रांचं काम झालं. त्यामुळे आता आता तर मोठ्या प्रमाणात म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला शासनाची पण रक्त केंद्र आहेत आणि काही चॅरिटेबल इन्स्टिट्यूटची पण रक्त केंद्र आहेत,
1: तिथे संकलन केलं जातं आणि त्या त्यावेळी ते पुरवलंही जातं रक्त. मॅडम, ही झाली आत्ताच्या काळातली म्हणजे अलीकडच्या काळामधली गोष्ट, पण याच्या पूर्वी जेव्हा रक्तपेढ्या नव्हत्या तेव्हाही लोकांना गंभीर आजार होत होते, त्यावेळी कशा पद्धतीने काम चालत होतं दवाखान्यांमधनं?
0: म्हणजे साधारणपणे मी म्हणलं ना 1920 पासून पण तेव्हा थोडस असं डायरेक्टेड डोनेशन होतं, म्हणजे रक्तगट माहिती आहे तर या पेशंटचा पण रक्तगट माहिती आहे, डोनरचा पण रक्तगट माहिती आहे. ब्लड बँकिंग एवढं डेव्हलप झालेलं नव्हतं, म्हणजे जोपर्यंत कायदा अस्तित्वात आला नाही आपल्याकडे तोपर्यंत ब्लड बँकिंग एवढं डेव्हलप झालं नव्हतं. पण रक्त जमा करून दुसऱ्याला देण्याची प्रक्रिया निश्चितपणे होती की जे ग्रुप करायचं, क्रॉस मॅच करायचं आणि आवश्यकता तपासण्या करून रुग्णाला द्यायचं, ही प्रक्रिया 1920 पासून आपल्या देशामध्ये चालू आहे.
1: त्याच्यानंतर हळूहळू याचा प्रचार आणि प्रसार दोन्ही व्हायला सुरुवात झाली, त्यानंतर रक्तपेढ्या निर्माण झाल्या आणि लोकांना त्याची मदत मिळू लागली. मॅडम, रक्तदानाचं खूप महत्व आत्ताच्या काळामध्ये तर खूप आहे, पण रक्तदान सगळ्यांनी करावं का कोणी कोणी रक्तदान करावं आणि त्याची किती गरज आहे?
0: तसं रक्तदान महिला आणि पुरुष दोघं पण करू शकतात, पण त्याचे निकष आहेतच, म्हणजे वयाची पण त्याला मर्यादा आहे, 18 वर्ष पूर्ण ते 65 पर्यंत कुणीही रक्तदान करू शकतं. पण मग वजन किती आहे, तर 45 किलोपेक्षा जास्त वजन असलं पाहिजे. मग त्यानंतरचे काही गोष्टी येतात की ज्या आम्ही तपासतो, हिमोग्लोबिनचं प्रमाण, कारण शेवटी असं आहे रक्तदात्याची पण सुरक्षितता पाहिली पाहिजे, त्यामुळे हिमोग्लोबिनचं त्यांचं प्रमाण किती आहे हे पण पाहणं जरुरी आहे. त्याच्याशिवाय रक्तदात्याला डायबेटीस, हायपरटेन्शन असे काही आजार नाही आहेत ना, हे पण पाहणं जरुरी आहे. हे कशासाठी पाहायचं, तर रक्तदात्याला सुद्धा रक्तदानानंतर त्रास नाही झाला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. आणि काही गोष्टी पेशंटच्या सुरक्षिततेसाठी आहेत, जे आपण हे रक्त ज्याला रुग्णाला देणार आहोत त्याच्यासाठी. मग त्यांना कधी टायफॉइड झाला होता का, कधी मलेरिया झाला होता का, कधी आजारी पडले होते का, अशा काही गोष्टी आहेत की ज्याला आपण इन्फेक्टिव्ह इलनेस म्हणू, त्याची पण आपण रुग्णांची रक्तदात्याची चौकशी करतो, जेणेकरून रुग्णाला काही त्याच्यापासून त्रास होणार नाही. आणि मग काही आजार तर असे आहेतच कॅन्सर सारखे की ज्याच्यामध्ये रक्तदान करूच नाही शकत.
1: म्हणजे मी आता त्याच मुद्द्याकडे येणार होते की काही काही गंभीर आजार असे आहेत जे एखाद्या माणसाला ते असतील तर त्याने रक्तदान केलेलं चालत नाही, असे कोणते आजार आहेत?
0: असं कॅन्सर सारखा आजार आहे का, ह्याच्यामध्ये कसं आहे की काही टेम्पररी गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे रक्तदान करता येत नाही, म्हणजे एखाद्याचं हिमोग्लोबिन कमी आहे, वाढू शकतं ना काही दिवसांनी, काही प्रयत्न केले तर वाढू शकतं, आहारात सुधारणा केली तर, त्यामुळे तो एक टेम्पररी आहे. किंवा मला काही दिवसांपूर्वी ताप आला होता तर माझी औषधी संपली, अँटीबायोटिक्स असतील तर ते संपले, त्याच्यानंतर 15 दिवसांनी मी पुन्हा रक्तदान करू शकते, असे टेम्पररी आहेत. पण ज्याच्यातनं करताच येत नाही असे कॅन्सर सारखे आजार नक्की आहेत की ज्यांना रक्तदान कधीच करता येत नाही, किंवा ज्याचं बायपास झालेलं आहे, मेजर काही आजार आहे, मेंदूचं काही ऑपरेशन झालेलं आहे, असे काही मेजर गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये रक्तदान त्यांना नाहीच करता येत.
1: मॅडम, रक्तदानाची आत्ता समाजामध्ये किती गरज आहे?
0: रक्तदानाची गरज तर भरपूर आहे, म्हणजे असं म्हणतात की किती जणांनी रक्तदान करावं, तर आपल्या लोकसंख्येच्या 1% लोकांनी रक्तदान केलं पाहिजे, तेवढी गरज आहे. आणि असं म्हणतात की साधारणपणे तेवढी नाही पूर्ण होत, जेवढी गरज आहे तेवढे रक्तदाते येत नाहीत, अशी आत्ताची परिस्थिती आहे. स्टॅटिस्टिक्स असं सांगतं की साधारणपणे आपली गरज आहे त्याच्यापेक्षा रक्तदान हे कमी संख्येने होतं.
1: तर लोकांनी याकडे वळावं यासाठी शासनातर्फे काही प्रयत्न केले जातात का, किंवा रक्तपेढ्यांच्या मार्फत काही प्रयत्न केले जातात का?
0: रक्त पेढ्यांचं हे कामच आहे की स्वेच्छा रक्तदान वाढवणं, कारण सुरक्षित रक्तदानाची सुरुवातच स्वेच्छा रक्तदात्यापासून होते. आणि काही वर्षांपूर्वी पेड ब्लड डोनेशन असा एक विषय होता, तो आता अगदी कायद्याने पण बंद झालाय आणि कुठल्याच अर्थाने ते आता होत नाही तसं. त्यामुळे 100% स्वच्छ रक्तदान हे शासनाने उचललेलं एका अर्थाने पाऊल आहे. मग शासनाने त्याच्यामध्ये काय केलं, तर नॅशनल ब्लड पॉलिसी तयार केली, आपल्या प्रत्येक स्टेट्समध्ये राज्य रक्त संक्रमण परिषद चालते, त्यांच्या माध्यमातून खूप प्रचार प्रसार होतो, पोस्टर्स काढली जातात, रक्तदान दिवस, रक्तदाता दिवस हे साजरे केले जातात की जेणेकरून लोकांना

0: रक्तदानाविषयीची माहिती होत राहावी आणि लोकांनी रक्तदान करत राहावं. रक्तपेढ्या पण हे काम सतत करत राहतात. मग आता हे कसं करायचं? तर साधारणपणे असं म्हणता येईल की एकतर वैयक्तिक संपर्क हा एक विषय असतो. म्हणजे मी आमच्या रक्त केंद्राचं उदाहरण दिलं तर कसा वैयक्तिक संपर्क ठेवायचा लोकांशी? तर अगदी 93 पासून आम्ही जेव्हा पोस्ट कार्ड होते ना, रक्तदात्यांना वाढदिवसाची पत्र पाठवायचो.
1: बर,
0: आपण त्यांच्याकडनं जे काय फॉर्म भरून घेतो त्याच्यात त्यांचं डेट ऑफ बर्थ असते, मग स्वाभाविकपणे त्यांना ते पत्र पाठवायचं. म्हणजे असं वैयक्तिक संपर्काच्या माध्यमातनं. आता ते बदललं, आता पोस्ट कार्ड नाही राहिले, आता मेसेजेस जातात किंवा आमच्या रक्त केंद्रात तर आमच्याकडे सेवाव्रती येऊन फोन सुद्धा करतात. म्हणजे एका अर्थाने त्यांनी कनेक्टेड राहिलं पाहिजे, त्यांना आठवण राहिली पाहिजे रक्तदानाची, असा एक विषय. दुसरा, मोठ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून, ज्याला आपण वातावरण निर्मिती म्हणतो, मग रॅलीजच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या स्पर्धा घेण्याच्या माध्यमातून असेल, की ज्याला पोस्टर स्पर्धा म्हणता येईल, निबंध स्पर्धा म्हणता येईल, घोषवाक्य स्पर्धा आहे, रांगोळी स्पर्धा आहे, म्हणजे हा विषय देऊन. म्हणजे आम्ही एके वर्षी तर गणेशोत्सव देखावा स्पर्धा पण घेतली. म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून स्पर्धेच्या निमित्ताने लोक त्याचा अभ्यास करतात आणि त्या स्पर्धेत भाग घेतात, आणि एका अर्थाने कुठेतरी काही जणांच्या मनामध्ये त्याचं जागरण होतं आणि रक्तदान वाढतं. म्हणजे त्यामुळे अशा अर्थाने प्रत्येक संधी की ज्याच्यातून आपल्याला रक्तदान प्रबोधन करता येईल, हे रक्त केंद्रांचं काम पण आहे.
1: म्हणजे प्रत्येक माध्यमांचा उपयोग तुम्ही हा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी करता. मॅडम, रक्तपेढीमध्ये ऍक्च्युअल रक्ताचं संकलन कसं केलं जातं?
0: आपण पाहिलं की आपण आधी रक्तदाता च्या निकषाला जर पात्र झाला तर स्वाभाविकपणे त्याची एक कन्सेंट घेतली जाते आणि त्याच्यानंतर रक्त संकलन केलं जातं. त्याच्या ठरलेल्या 350 ml किंवा 450 ml अशा दोन प्रकारच्या बॅग्स असतात की ज्याच्यामध्ये ते रक्त गोठू नये म्हणून आणि अधिक दिवस टिकावं म्हणून काही द्रव घातलेले असतात. मग त्यामध्ये रक्तदात्याने काही खाल्लेलं असेल, त्याची झोप पण चांगली झालेली असेल, तर अशा वेळेस त्यांचा हात एकदा ब्लड प्रेशर पाहून जिथून आपल्याला रक्त घ्यायचं स्वीकारायचं आहे त्या व्हेनचा सर्व भाग स्वच्छ करून त्यातनं रक्त घेतलं जातं. याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये काचेच्या बॉटल्स होता, आता प्लास्टिक बॅग झाल्यात. त्या प्लास्टिक बॅगच्या माध्यमातून आपण 350 ml रक्त घेतलं तर मग त्यानंतर आपण त्याचे वेगवेगळे रक्त घटक पण बनवू शकतो प्लास्टिकच्या बॅग्समुळे.
1: मॅडम, असं म्हणतात की एखाद्याने जर नियमित रक्तदान केलं तर त्याला कधी भविष्यात रक्ताची गरज पडली तर त्याला फ्रीमध्ये ते उपलब्ध करून मिळतं का?
0: हो.
1: किंवा त्याच्या फॅमिली मेंबर पैकी कुणी आजारी असेल?
0: आता याच्यामध्ये शासकीय रचनेमध्ये तर सगळ्यांना सेवा शुल्क लागत नाही, आम्ही त्याला कॉस्ट म्हणत नाही, मी शक्यतो टाळते ती, कारण प्रोसेसिंग कॉस्ट आहे. जे काय खर्च असतो सगळ्या रक्त केंद्रांचा तो त्या तपासण्या करणं, साठवणं, ती बॅग वापरणं, बाकी सगळे ओव्हरहेड्स याच्यासाठीचा लागणारा खर्च असतो. त्यामुळे ते जे काय सेवा शुल्क आहे ते पण शासनाने त्याचे नियम घालून दिलेले आहेत, त्याच्यापेक्षा जास्त घेता येत नाही असं आहे. त्यामुळे शासकीय रक्त केंद्रांमध्ये तर त्याला शुल्क लागतच नाही, पण अन्य चॅरिटेबल रक्त केंद्रांमध्ये पण, म्हणजे आमच्या रक्त केंद्राचं उदाहरण दिलं तर आम्ही डोनरला स्वतःला लागलं तर त्याला विना सेवा शुल्क देतो. कागदावर लिहिलेलं असतं की 2 वर्षापर्यंत तुम्हाला लागलं तर, पण आता आम्ही पाहतोय की ज्यांनी आमच्याकडे 35-40 रक्तदान केलंय, दुर्दैवाने आता त्यांना बायपास लागतंय, 15-15 वर्ष झाली आहेत, पण आम्ही तरीही देतो. म्हणजे शेवटी रक्तदात्यांनी रक्तदान केलं म्हणून कुणाचा तरी जीव वाचला होता, तर रक्त केंद्रांनी तेवढं त्यांच्यासाठी केलं पाहिजे असं वाटतं. म्हणून केवळ तो एक विश्वास समाजामध्ये त्या विषयाचा असावा म्हणून आपण हे विना सेवा शुल्क देतो. काही जण म्हणतात सुद्धा की आम्ही भरू शकतो पैसे किंवा आमचा इन्शुरन्स आहे, पण आपण रक्त केंद्राच्या माध्यमातून तसं करतो, नातेवाईकांना थोडी सवलत देतो.
1: हा, बरोबर. मॅडम, रेशो जर पाहिला म्हणजे रक्त तुमच्याकडे येणं, रक्त संकलन करणं आणि रक्ताची मागणी, एकूण रुग्णालयाचा व्याप बघता किती आहे आणि ते मिळालेलं रक्त तुम्हाला पुरतं का रुग्णांसाठी?
0: दत्ताजी भाले रक्त केंद्राचा आपण विचार केला ना तर आम्ही फक्त हेडगेवार रुग्णालयापुरतं नाही चालवत. आमचं 20% रक्त हेडगेवार रुग्णालयात वापरलं जातं, बाकी 80% रक्त अन्य रुग्णालयांमध्ये, संभाजीनगर शहरातल्या आणि काही तालुक्यांमधल्या पण रुग्णालयांमध्ये आपण रक्त पुरवठा करतो. पुरतं का? तर बहुतेक वेळा ठीक परिस्थिती असते, फक्त दिवाळीच्या काळामध्ये आणि मे जून मध्ये मात्र रक्ताचा तुटवडा प्रचंड जाणवतो, मागणी खूप वाढलेली असते आणि तुलनेने रक्तदान कमी होतं, त्यामुळे त्या काळामध्ये थोडीशी अडचणी येते.
1: म्हणजे त्याचं कारण काय की त्या काळामध्येच का अडचण जाणवते?
0: त्या काळामध्ये अडचण जाणवण्याची 2-3 कारण आहेत. आता दिवाळीचा विचार केला तर असं होतं की आपले बरेच कॅम्प इंडस्ट्रीज मध्ये होतात, मग इंडस्ट्रीजना त्या काळामध्ये टार्गेट्स असतात, मग ते स्वाभाविकपणे तिथली रक्तदान शिबिरं त्या काळामध्ये होत नाहीत. सुट्ट्या

0: असतात, कॉलेजेस बंद असतात, त्यामुळे स्वाभाविकपणे त्या काळामध्ये थोडंसं रक्तदान कमी होतं. आणि म्हणून आम्ही बऱ्याचदा असं म्हणतो लोकांना की तुम्ही या काळामध्ये रक्तदान करा, म्हणजे मग ती जी काय अडचण तेव्हा होते ती होणार नाही. आणि मे जूनच्या काळामध्ये पण हीच कारणं आहेत, सुट्ट्या असतात, लोक प्रवासाला गेलेले असतात आणि उन्हाळा असल्यामुळे बऱ्याच जणांना ते कम्फर्टेबल पण वाटत नाही, ही पण त्यातली गोष्ट आहे. पण त्यामुळे एक त्या काळामध्ये थोडीशी अडचण येते, पण तरीही लोकांची गरज पुरवता येते, कारण आपण जर कॉल केलं डोनर्सना तर डोनर्स येतात,
1: ही एक समाधानाची बाब आहे त्याच्यामध्ये. मॅडम, आपण भारतीय स्त्रीचा जर विचार केला तर तिच्या अंगात म्हणजे शरीरामध्ये मुळातच रक्ताची कमतरता खूप फासते, म्हणजे अॅनिमिक कंडिशन खूप असते स्त्रियांची, आणि दुसरं म्हणजे थॅल्सेमिक कंडिशन पण असते, याचं कारण काय असावं?
0: एक गोष्ट आहे की फिजिओलॉजिकली महिलांचं हिमोग्लोबिनचं प्रमाण पुरुषांपेक्षा कमी असतं, म्हणजे पुरुषांचं समजा 12 ते 16 असेल तर महिलांचं साधारणपणे 11.5 ते 13.5 इतकंच असतं. ही फिजिओलॉजिकल गोष्ट आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे. आणि अन्यही काही गोष्टी, म्हणजे प्रेग्नन्सी आहे, डिलिव्हरी आहे, मासिक पाळी आहे, या सगळ्या कारणांनी रक्तस्राव पण महिलांना होत असतो, आधीच कमी असतं शरीराची जी रचना आहे त्याच्यामध्ये, आणि यामध्ये रक्तस्राव पण होत असतो. आणि काही गोष्टी अशा आहेत की भारतीय महिलांची जी मानसिकता आहे ना, स्वतःच्या खाण्यापिण्याकडे त्या थोडेसे दुर्लक्ष करतात, त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचं स्वतःच हिमोग्लोबिन चांगलं नाही राहत. मला बऱ्याचदा महिला म्हणतात काय खाल्लं पाहिजे, मी म्हणते तुम्हाला सगळ्यांना कळतं काय खाल्लं पाहिजे, ते मुलांना देतोच ना आपण, त्याची तब्येत नीट राहावी, त्याचं हिमोग्लोबिन नीट राहावं, याची काळजी प्रत्येक आई घेते, पण ते ती तिच्यासाठी घेत नाही. त्यामुळे खरं म्हणजे आपल्या महिलांमध्ये न्यूट्रिशनल अॅनिमिया थोडासा जास्त असतो. थॅलेसिमियाचा विषय कसा आहे, तो महिला काय, मुलगा काय, मुलगी काय, त्याच्यामध्ये ते काही डिफरन्शिएट करत नाही, तो जनुकीय आजार असल्यामुळे ज्याला झाला तो त्याला झाला असं होतं. म्हणजे
1: बरोबर, म्हणजे ते बाय बर्थच त्यांना मिळालेलं असतं असं म्हटलं तरी हरकत नाही. मॅडम, रक्तदानामध्ये महिलांचा सहभाग किती असतो, तुमचा काय अनुभव आहे?
0: साधारणपणे 4 ते 5% महिला असतात रक्तदानामध्ये, येतात तशा बऱ्याच, पण हिमोग्लोबिनच्या कारणाने बऱ्याच जणी नाकारल्या जातात, त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचं प्रमाण थोडंसं कमी आहे. पण येत नाहीत का तर अजिबात येत नाहीत असं नाहीये, महिला नक्की पुढाकार घेतात, पण फिटनेसचा थोडीशी अडचण असते. त्यामुळे कुठलीही महिला रक्तदानाला आली की मी तिला म्हणते रक्तदानासाठी तर धन्यवाद म्हणते, पण फिटनेस चांगली आहे त्याच्यासाठी पहिलं अभिनंदन करते तुमचं.
1: खरंय, खरंय, अगदी खरंय. मॅडम, जाता जाता आपल्या मैत्रिणींना तुम्ही काय सल्ला द्याल?
0: रक्तदान करण्यासाठीच म्हणून नाही, पण आपण आपल्या आरोग्याकडे नक्की लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे आपण रक्तदानास पात्र झालो म्हणजे काय झालं, तर आपलं स्वतःचं आरोग्य खूप चांगलं आहे असं झालं. मग काय करायला पाहिजे आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी? एक पहिला आहार असतो, की 2 टोकाचे आपल्याकडे भारतीय महिलांमध्ये विषय असतात, एक तर उपास तापास असतात किंवा मग थोडंसं फॅड असतं, फिट राहायचं, रोड राहायचं, बारीक राहायचं, या दोन्हीही कारणांनी हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं. म्हणजे एक तर व्रतवैकल्य किंवा फास्ट फूडचा जमाना, अशा 2 गोष्टींमुळे दोन्ही वयाच्या महिलांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी राहतं. त्यामुळे आपल्या आहारावर लक्ष दिलं पाहिजे, सकस चौरस आहार जे आपल्या लहानपणापासून आपण करत आलेलो आहे, वरण भात, भाजी पोळी, कोशिंबिरी, हे सगळं खरं म्हणजे आपल्या आहारात असलं पाहिजे आणि ते आपण नियमितपणे स्वतःसाठी पण घेतलं पाहिजे. दुसरं आहे व्यायाम, काही ना काहीतरी व्यायाम आपण केला पाहिजे, चालणं असेल, फिरणं असेल, पळणं असेल, काही जणांना शक्य असेल तर योगासनं केली पाहिजेत, कुठला तरी व्यायाम आपण नक्की केला पाहिजे. मैदानी खेळ जर शक्य असतील तर ते पण करायला हरकत नाही, पण एक कुठलं तरी आपल्या शरीराला व्यायाम नक्की पाहिजे आहे. तसंच जसं हे शारीरिक स्वास्थ्य आहे ना, तसं आपलं मानसिक स्वास्थ्य पण महिलांनी चांगलं ठेवलं पाहिजे, की ज्याच्यामध्ये समाधानी असणं हेच खरं म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि समाधानी तुम्ही असाल तर बाकी शारीरिक आरोग्यावर खूप परिणाम होतो. मानसिक आरोग्याचा परिणाम शारीरिक आरोग्यावर होत असल्यामुळे मानसिक आरोग्य पण आपलं आपण चांगलं ठेवलं पाहिजे, आणि ते दुसऱ्या कोणावर अवलंबून नाही आहे, ते स्वतःवरच अवलंबून आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे ज्याही कुठल्या मार्गांनी आपल्याला, पुन्हा एकदा असं म्हणता येईल की मेडिटेशन कुणाला आवडत असेल तर मेडिटेशन, कुणाला कदाचित भजन गाणी याच्यानी समाधान मिळत असेल तर ते, कुठल्या का कारणांनी जे आपल्याला आवडतं, रुचतं, ज्याच्याने खरोखर आपण शांत राहू शकतो, असं आपलं मानसिक आरोग्य महिलांनी निश्चितपणे चांगलं ठेवलं पाहिजे. महिलांनी कुटुंबाबरोबर स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून ती त्या कुटुंबाचा एक भाग असे आहे आणि ती स्वतः आरोग्य राहिलं तर ते सगळं कुटुंब

0: खरंच आरोग्य संपन्न राहू शकतं,
1: कुटुंबाचा डोलारा ती सांभाळू शकते. मॅडम, रेडक्रॉस सोसायटीचं जे उद्दिष्ट आहे की गरजूंना मदत करणं, यासाठी आपण एक चांगलं नागरिक म्हणून काय करायला हवं?
0: रेडक्रॉस सोसायटीनेच असं म्हणलेलं आहे बरं का की 5 C असे म्हणलेले आहेत त्यांनी, की काय असलं पाहिजे म्हणजे तुम्ही एखादं काम स्वयंसेवी करू शकता किंवा रेडक्रॉस सोसायटीत येऊन तुम्ही काही करू शकता. तर त्यांनी जे 5 C म्हणलेले आहेत ना, ते आपणच एक क्रिएटिव्ह असलं पाहिजे, कोलॅबोरेटिव्ह असलं पाहिजे म्हणजे लोकांना सहकार्य आपण केलं पाहिजे, क्रेडिबल असलं पाहिजे म्हणजे

0: रेड क्रॉस सोसायटीत येऊन तुम्ही काही करू शकता. तर त्यांनी जे 5 C म्हणलेले आहेत ना, ते आपणच एक क्रिएटिव्ह असलं पाहिजे, कोलॅबोरेटिव्ह असलं पाहिजे म्हणजे लोकांना सहकार्य आपण केलं पाहिजे, क्रेडिबल असलं पाहिजे म्हणजे आपण पण विश्वासपात्र असलं पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण कमिटेड असलं पाहिजे की जेणेकरून आपण एखादं काम आपण हाती घेतलं आहे तर अतिशय तन मन धन अर्पण आपण ते केलं पाहिजे. अशी साधारण 5 C मध्ये रेडक्रॉसची सोसायटीची कल्पना आहे की आपण सर्वांनी त्याच्यामध्ये काम करावं.
1: मॅडम, इतक्या महत्वपूर्ण अशा विषयावर आज तुम्ही आमच्याशी संवाद साधला, आज इथे आलात, त्यासाठी आकाशवाणीच्या वतीने आणि आपल्या समस्त मैत्रिणींच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
0: मॅडम, हे कामच आहे आपलं सगळ्यांचं. पुन्हा एकदा सांगेन की थॅलेसिमिया पेशंटना दर महिन्याला रक्त लागतं, त्यामुळे रेडक्रॉस सोसायटीच्या वतीने आणि सगळ्या रक्त केंद्रांच्या वतीने मी असं आवाहन करीन की थॅलेसिमियाचा रक्तपालक आपल्याला होता येईल का याचा पण विचार करावा. त्यांना नेहमीच रक्त लागतं, मग आपण 4 महिन्यांनी रक्त देऊ शकतो तर आपण देऊ शकतो का त्याच्यासाठी, असा विचार सगळ्या महिलांनी करावा असं मी सगळ्यांना आवाहन करते.
1: मैत्रिणींनो, 8 मे या जागतिक रेडक्रॉस आणि थॅलेसेमिया दिनाच्या अनुषंगाने रक्तदान हे जीवनदान याविषयी छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाच्या दत्ताजी भाले रक्तपेढीच्या कन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात.

0: बरे तर मैत्रिणीनो, आज मी तुमची सखी मदालसा कानडे इथेच तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. मैत्रिणीनो, आजच्या या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
1: वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: त्यावेळी प्रत्यक्ष मला वाटतं नारायण मडगावकर गोविंद मडगावकर सोडलं तर त्यावेळी प्रत्यक्ष पाहून लिहिलेलं तसं कोणी नाहीये माझ्या माहितीत. तर मला गॅझेटमधनं हा सगळा शोध लागला. ती म्हणजे चावचाऊ सारखं पुस्तक म्हणजे एवढी प्रवास वर्णन तर जबरदस्तच. त्यातनं जे मुंबई समजत जाते ना ते काय ऐतिहासिक संदर्भ नव्हे पण तेव्हाचे मुंबईचे वर्णन त्यात येतात. मला ती कल्पना करायची सवय डोळ्यासमोर उभं करायचं चित्र ते वाचत असतानाच.
1: श्रोते हो, अज्ञात मुंबई ही मालिका दिनांक 10 मे पासून सुरू होतीये. याच अनुषंगानं अज्ञात मुंबई या पुस्तकाचे लेखक नितीन साळुंखे यांची शैलेश माळोदे यांनी घेतलेली विशेष मुलाखत जरूर ऐका येत्या शनिवारी म्हणजेच 9 मे रोजी सकाळी 7:30 वाजता आकाशवाणीच्या FM रेनबो चॅनलवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरही.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. श्रोतेहो, आता आनंद घ्या विविध भारती प्रसारण सेवेचा मुंबई केंद्रावरून.

0: अभिनेत्री मीना कुमारी पर फिल्माया गया गाना है। साथ ही हमारे लिखते हैं कि जिसे विवाह या परिणय सूत्र भी कहा जाता है, शादी ये मानव समाज का एक अत्यंत महत्वपूर्ण और पवित्र स्तंभ है। ये केवल दो व्यक्तियों का मिलन नहीं बल्कि दो परिवारों, संस्कृतियों और विचारधाराओं का संगम है। भारतीय परिवेश में तो शादी को 7 जन्मों का बंधन माना जाता है जो
1: तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यात भारत भक्कम आधारस्तंभ असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन। तारा या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची उड्डाण चाचणी यशस्वी। राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर। पश्चिम बंगालमध्ये विधानसभा विसर्जित आणि अमेरिकेकडून इराणच्या लष्करी तळांवर हल्ले। जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यात भारत एका भक्कम आधारस्तंभासारखी भूमिका बजावत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलंय। जयशंकर यांनी सुरीनाममध्ये विविध क्षेत्रातल्या प्रतिनिधींना संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते। आंतरराष्ट्रीय समृद्धीत भारत महत्वाचं योगदान देत असल्याचंही त्यांनी सांगितलं। प्रगतीची संकल्पना ही सीमांपलीकडे गेली पाहिजे, त्याला अनुसरूनच भारताची औद्योगिक आणि आर्थिक प्रगती केवळ देशापुरती मर्यादित नसून ती जागतिक स्थैर्याचं एक महत्वाचं साधन आहे असं त्यांनी सांगितलं। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं यावर्षीच्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत व्यक्त केलेल्या अंदाजानुसार 2026 मध्ये जगभराच्या वास्तव सकल देशांतर्गत उत्पादनात भारत 17% योगदान देण्यासाठी सज्ज असून जगातली सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताचं स्थान कायम राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं। संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO आणि भारतीय हवाई दलानं संयुक्तपणे विकसित केलेल्या तारा या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची यशस्वी उड्डाण चाचणी काल झाली। ओदिशातल्या समुद्र किनाऱ्याजवळ झालेल्या या परीक्षणानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO आणि हवाई दलाचं अभिनंदन केलंय। मध्यम पल्ल्याची ही शस्त्र प्रणाली अचूक लक्ष नसलेल्या शस्त्रांना त्यांचं लक्ष निश्चित करण्यासाठी मदत करते, त्यामुळे कमी किमतीच्या शस्त्रांची उपयुक्तता वाढून जमिनीवरील लक्ष टिपण्यासाठी त्याचा उपयोग करता येऊ शकणार आहे। NPS म्हणजेच राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर पोहोचली आहे। या योजनेत जमा झालेला निधी 16 कोटींवर पोहोचलाय। याशिवाय असंघटित क्षेत्रातल्या नागरिकांसाठी असलेल्या अटल पेन्शन

0: योजनेतली नोंदणीकृत सदस्य संख्या सुद्धा 8,96,00,000 पोहोचली आहे. बचत खातं किंवा पोस्टात खातं असलेल्या कोणत्याही व्यक्तीला ही योजना लागू आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आज आणि उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईतल्या अंधेरी रेल्वे स्थानक उपटपाल कार्यालयाचं उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते आज होईल. उद्या पुण्यात डीवाय पाटील विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला ते प्रमुख पाहुणे म्हणून तसंच पुण्यभूषण पुरस्कार सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार आहेत. देशातील सरकारी धान्यसाठा 6,40,000 टनापेक्षा जास्त असून हे प्रमाण आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असलेल्या साठ्याच्या तिप्पट असल्याचं ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं. गहू आणि तांदळाचा अतिरिक्त साठा देशातल्या कल्याणकारी योजना आणि सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी अखंड पुरवठा सुनिश्चित करत असल्याचं जोशी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. तात्काळ आरोग्य सेवांसंबंधी प्राथमिक आरोग्य सेवकांना देण्यात येणाऱ्या सर्वंकष प्रशिक्षणाचा आरंभ केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांच्या हस्ते झाला. आरोग्य सेवेचा दर्जा वाढवण्यासाठी तसंच उच्च तर आरोग्य सेवांवरचा भार कमी करण्यासाठी उत्तम प्रकारे प्रशिक्षित असणाऱ्या खात्रीशीर आरोग्य सेवक उपलब्ध असायला हवेत असं आरोग्य मंत्रालयानं याबाबत माहिती देणाऱ्या निवेदनात म्हटलंय. हा उपक्रम म्हणजे फक्त आरोग्य सेवेबाबतचं प्रशिक्षण नसून भारताच्या सार्वजनिक आरोग्य सेवेत धोरणात्मक गुंतवणूक असल्याचंही आरोग्य मंत्रालयानं नमूद केलंय. भारतात सार्वजनिक प्रसारण सेवेचा प्रारंभ झाल्याला यंदा 90 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. 23 जुलै 1936 या दिवशी स्थापन झालेल्या ऑल इंडिया रेडिओ या सेवेचं नामकरण नंतर आकाशवाणी असं करण्यात आलं. दिल्लीच्या आकाशवाणी भवनापासून या निमित्त विशेष मॅरेथॉन काढण्यात आली. प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं या उपक्रमात सहभागी झाले. महासंचालक राजीव कुमार जैन म्हणाले,
1: ब्रॉडकास्टर होने के नाते जब इस तरह का कार्यक्रम हम करते हैं तो इसका संदेश दूर दूर तक सुदूर प्रदेश तक पहुंचता है और ये बहुत बड़ा उदाहरण होगा.
2: देश भर में जो हमारे 232 मुख्य केंद्र हैं उन पर ये आयोजन इस महीने आयोजित होगा और ये उत्सव है. हम देश की सेवा में जो आकाशवाणी का योगदान रहा है उस योगदान को सेलिब्रेट कर रहे हैं.
0: आकाशवाणी मुंबईच्या वतीनं यानिमित्त काल सूरसंध्या कार्यक्रम झाला. पद्मविभूषण डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादनाचा आनंद श्रोत्यांनी लुटला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना जारी झाल्यानंतर आणि सभागृहाचा कालावधी काल संपुष्टात आल्यानंतर राज्यपाल RN रवी यांनी विधानसभा विसर्जित केली आहे. याबरोबरच ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालचं सरकारही बरखास्त झालं आहे. नवीन सरकार स्थापनेसाठी आता बहुमत प्राप्त भाजपा दावा करेल. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेता निवडीसाठी आज कोलकात्यात बैठक होत असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा निरीक्षक म्हणून बैठकीला उपस्थित आहेत. ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी सहनिरीक्षक आहेत. नवीन मुख्यमंत्र्यांचं नाव या बैठकीत ठरेल आणि उद्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल. आसाममध्ये नवनिर्वाचित भाजपा सरकार सत्ताग्रहणासाठी सज्ज असून येत्या 12 मे रोजी मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल. केरळमध्ये मुख्यमंत्री पदासाठीच्या उमेदवाराची निवड करण्यासाठी UDFमध्ये चाचपणी सुरू आहे. अमेरिकेनं इराणच्या लष्करी तळांवर हल्ले केल्याचं वृत्त आहे. इराणनं होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिकेच्या 3 युद्धनौकांवर हल्ले केले होते. त्याचं प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले केल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणची राजधानी तेहरानच्या पश्चिम भागात आणि दक्षिण इराणमधल्या बंदर अब्बास जवळ स्फोटांचे मोठे आवाज ऐकू आल्याचं वृत्त इराणमधल्या माध्यमांनी दिलं आहे. अमेरिकेनं इराणच्या तेलवाहू जहाजावर हल्ला केला, त्यामुळे हा संघर्ष सुरू झाला असून इराणनंही प्रत्युत्तरात क्षेपणास्त्र आणि ड्रोननं अमेरिकी जहाजांना लक्ष्य केल्याचं IRGC या इराणच्या लष्करी संघटनेनं म्हटलंय. दरम्यान संघर्ष वाढवण्याची अमेरिकेची इच्छा नाही, मात्र आपल्या लष्कराच्या संरक्षणासाठी आपण सज्ज असल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. इराणला कधीही अण्वस्त्र सज्ज देश होऊ न देण्याच्या मुद्द्यावर अमेरिका आणि युरोपीय महासंघ परस्परांसोबत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. ट्रम्प यांनी युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर

यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली, त्यानंतर समाज माध्यमावरून त्यांनी ही माहिती दिली. यावेळी पश्चिम आशियातल्या परिस्थितीवरही चर्चा झाल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. दरम्यान उर्सुला वॉन डर लेयन यांनीही इराणकडे अण्वस्त्र नसावीत ही भूमिका मांडली. प्रादेशिक स्थैर्य आणि जागतिक सुरक्षेच्या दृष्टीनं इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम हा मोठा धोका असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सरसकट लागू केलेलं 10% जागतिक शुल्क अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयानं बेकायदेशीर ठरवून रद्द केलंय. त्यामुळे अमेरिकेच्या व्यापारविषयक धोरणाला मोठा धक्का बसलाय. 1974 व्यापार कायद्याच्या कलम 122 अंतर्गत हे शुल्क योग्य ठरण्यात प्रशासन अपयशी ठरलं. व्यवहाराचं संतुलन साधण्यावर संकट आल्यानं हे शुल्क लागू केल्याचा युक्तिवाद ट्रम्प प्रशासनानं केला होता. मात्र तो सिद्ध करण्यात प्रशासन अयशस्वी ठरल्यानं हे शुल्क रद्द करायचा निर्णय न्यायालयानं घेतला आहे. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्स सोबत होईल. दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 सामना सुरू होईल. दरम्यान स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 9 धावांनी विजय मिळवला. पावसाच्या व्यत्ययानंतर 19 षटकांचा झालेल्या या सामन्यात बंगळुरूचा संघ 210 धावांचं विजयी लक्ष गाठताना निर्धारित 19 षटकात 6 बाद 203 धावाच करू शकला. लखनौच्या वतीनं मिशेल मार्श याने 111 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याला सामनावीराच्या किताबानं गौरवलं गेलं. नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतर प्रयत्न प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरातील नारेगाव इथनं काल अटक करण्यात आली. नाशिक पोलीस पथकानं छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या मदतीनं ही संयुक्त कारवाई केली. ईडी म्हणजे सक्तवसुली संचालनालयानं गेम्स क्राफ्ट टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि त्यांच्या सहकारी संस्थांवर पैशांच्या बाबतीतली फसवणूक आणि अफरातफर यासाठी गुन्हा दाखल केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यात भारत भक्कम आधारस्तंभ असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. तारा या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची उड्डाण चाचणी यशस्वी. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा विसर्जित आणि अमेरिकेकडून इराणच्या लष्करी तळांवर हल्ले. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: इस गीत के साथ ही आज का सदाबहार नगमे ये कार्यक्रम संपन्न होता है।
1: आप सुन रहे हैं विविध भारती देश
2: कार्यक्रम।
3: दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर। यंदाही उत्तीर्णांमध्ये मुलींचं प्रमाण जास्त। राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्च मध्ये 17 लाखांवर। मुंबईतल्या पुनर्विकास कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करावी असे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश। नाशिकमधल्या TCS धर्मांतर प्रकरणी आरोपी निदा खानला अटक। आणि प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं निधन। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला। राज्यात यावेळी 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली। राज्यातून या परीक्षेसाठी 15,55,000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। यंदाच्या निकालात 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत। यात सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातले आहेत। कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 97.62% लागला तर कोल्हापूर विभाग 95.47% दुसऱ्या स्थानावर आहे। छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 88.41% लागला आहे। इतर विभागीय मंडळांची उत्तीर्णांची टक्केवारी याप्रमाणे: मुंबईत 94.97%, पुणे 94.24%, नाशिक 90.53%, नागपूर 89.7%, लातूर 88.42% आणि अमरावती 90.5%। 10वीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली असून 94.96% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत तर उत्तीर्ण मुलांची टक्केवारी 89.56% आहे। यंदा 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवून विशेष यश संपादन केलं आहे। यामध्ये सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातले आहेत। विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी उद्यापासून येत्या 23 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार। रेल्वे गाड्या संबंधित सुरक्षितता देणारी अत्याधुनिक कवच ही प्रणाली उत्तर रेल्वेच्या महत्त्वाच्या मार्गावरच्या रेल्वे मार्गांवर कार्यान्वित करण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे। फिरोजपूर मार्गावरच्या 1,478 किलोमीटर मार्गावर ही 362 कोटी रुपयांच्या खर्चाची तर जम्मू रेल्वे मार्गावर 466 किलोमीटर मार्गावर 121 कोटी खर्चाची कवच प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे। कवच ही स्वदेशी प्रणाली 2 रेल्वे गाड्यांमधल्या टकरीला प्रतिबंध करण्यासाठी विकसित करण्यात आली आहे। संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO आणि भारतीय हवाई दलानं संयुक्तपणे विकसित केलेल्या

0: संस्थेच्या या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची यशस्वी उड्डाण चाचणी काल झाली. ओदिशातल्या समुद्र किनाऱ्याजवळ झालेल्या या परीक्षणानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ आणि हवाई दलाचं अभिनंदन केलं आहे. मध्यम पल्ल्याची ही शस्त्र प्रणाली अचूक लक्ष नसलेल्या शस्त्रांना त्यांचे लक्ष निश्चित करण्यासाठी मदत करते, त्यामुळे कमी किमतीच्या शस्त्रांची उपयुक्तता वाढून जमिनीवरील लक्ष टिपण्यासाठी त्यांचा उपयोग करता येऊ शकेल. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आज आणि उद्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईतल्या अंधेरी रेल्वे स्थानक उप टपाल कार्यालयाचं उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते आज होणार आहे. पुण्यात उद्या डीवाय पाटील विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून तसंच पुण्यभूषण पुरस्कार सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार आहेत. भारतात सार्वजनिक प्रसारण सेवेचा प्रारंभ झाल्याला यंदा 90 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. 23 जुलै 1936 या दिवशी स्थापन झालेल्या ऑल इंडिया रेडिओ या सेवेचं नामकरण नंतर आकाशवाणी असं करण्यात आलं. दिल्लीच्या आकाशवाणी भवनापासून या निमित्त विशेष मॅरेथॉन काढण्यात आली. प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे अधिकारी तसंच कर्मचारी मोठ्या संख्येनं या उपक्रमात सहभागी झाले. महासंचालक राजीव कुमार जैन म्हणाले,
1: ब्रॉडकास्टर होने के नाते जब इस तरह का कार्यक्रम हम करते हैं तो इसका संदेश दूर दूर तक सुदूर प्रदेश तक पहुंचता है और ये बहुत बड़ा उदाहरण होगा.
2: देशभर में जो हमारे 232 मुख्य केंद्र हैं उन पर ये आयोजन इस महीने आयोजित होगा और ये उत्सव है. हम देश की सेवा में जो आकाशवाणी का योगदान रहा है उस योगदान को सेलिब्रेट कर रहे हैं.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. NPS म्हणजे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर पोहोचली आहे. या योजनेत जमा झालेला निधी 16 लाख कोटींवर पोहोचला आहे. याशिवाय असंघटित क्षेत्रातल्या नागरिकांसाठी असलेल्या अटल पेन्शन योजनेतली नोंदणीकृत सदस्य संख्या सुद्धा 8 कोटी 96 लाखांवर पोहोचली आहे. बचत खाते किंवा पोस्टात खाते असलेल्या कोणत्याही व्यक्तीला ही योजना लागू आहे. मुंबईत सध्या सुरू असलेल्या पुनर्विकास कामांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं राज्य सरकारला दिले आहेत. महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा आणि पुनर्विकास कायदा गेली 5 दशकं अस्तित्वात असूनही सध्या मुंबईत झोपडपट्टी सुधारणा तसंच शहर नियोजन अतिशय ढिसाळ पद्धतीनं सुरू आहे असं नमूद करत खंडपीठानं सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याच्या बाबतीत सध्याची वैधानिक यंत्रणा अपुरी पडत असल्याचं निरीक्षणही खंडपीठानं नोंदवलं आहे. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं आज पुणे इथे अल्पशा आजारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. KPIT टेक्नॉलॉजीजचे ते सहसंस्थापक आणि अध्यक्ष होते. 3 दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या कारकिर्दीत पंडित यांनी भारतासह परदेशात तंत्रज्ञानावर आधारित मोबिलिटी सोल्युशन्स आणि शाश्वतता उपक्रमांना पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. व्यवसायाव्यतिरिक्त ते अनेक नागरी शैक्षणिक आणि धोरणात्मक संस्थांशी संबंधित होते. नाशिकच्या TCS कंपनीतलं धर्मांतर प्रकरण आरोपी फरार आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर नगरातल्या नारेगाव इथं काल अटक करण्यात आली. नाशिक पोलीस पथकानं छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या मदतीनं ही संयुक्त कारवाई केली. दरम्यान या सर्व प्रकरणाची SIT चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं पालकमंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. निदा खान हिला आज न्यायालयात हजर करण्यात येत आहे. मुंबईत गोरेगाव इथं एका कार्यक्रमात 2 विद्यार्थ्यांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी विशेष न्यायालयानं काल आयोजकांना

0: एफ एम बँड 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाईन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 666 55 381.

कॅफे मॅन 101.5 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. श्रोतेहो, सायंकाळचे 5 वाजत आहेत. आता ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत, तोवर प्रतीक्षा करावी.

0: नमस्कार, मी गौरी देशमुख. ऐकूया काही ठळक घडामोडी. राज्य शिक्षण मंडळाने फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यात यावेळी 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 97.62% लागला, तर मुंबई विभागात 94.97% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदा 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवून विशेष यश संपादन केलं आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी उद्या शपथ घेतील, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज कोलकात्यात पत्रकार परिषदेत केली. निवडून आलेल्या आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं शहा यांनी सांगितलं. शपथविधी उद्या सकाळी 11 वाजता होईल. नाशिकच्या धर्मांतर प्रयत्न प्रकरणातली फरार आरोपी निदा खान हिला न्यायालयानं 11 मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. निदाला छत्रपती संभाजीनगरात नारेगाव इथं काल अटक करण्यात आली. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं आज पुणे इथं अल्प आजारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. ते KPIT टेक्नॉलॉजी कंपनीचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष होते. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 516 अंकांची घसरण झाली आणि तो 77,328 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 150 अंकांची घसरण नोंदवत 24,176 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606-55381.
1: FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण देऊन केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, सायंकाळचे 5:03 आणि 47 सेकंद झाली आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

0: आज के छाया गीत में बस इतना ही। दीजिए इजाजत नेहा आगरकर देसाई को, नमस्कार।
1: FM बँड 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र।
2: बदला बदला सवय बदला,
3: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
2: बदला बदला सवय बदला, आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला। जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा। RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा।

0: घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. नागपूर विभागाचा निकाल 89.7% आणि नागपुरात 31 मे ते 7 जून दरम्यान खासदार क्रीडा महोत्सव. आता सविस्तर बातम्या. एल निनोसच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जलसंधारण आणि जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गतची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुंबईतील वर्षा निवासस्थानी मृद आणि जलसंधारण विभागाच्या आढावा बैठकीत त्यांनी भूजल पातळी खालावलेल्या भागांना प्राधान्य देण्याला सांगितलं. जलयुक्त शिवार 2.0 अंतर्गत मंजूर झालेल्या 1,44,000 अधिक कामांपैकी 1,10,000 कामं पूर्ण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. गाळमुक्त धरण अभियानाअंतर्गत 477.73 लाख घनमीटर गाळ काढण्यात आल्यानं मोठ्या प्रमाणात पाणीसाठा पुनर्स्थापित झाला आहे. विदर्भातील मालगुजारी तलावांची दुरुस्ती जूनपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत 22,000 कामं पूर्ण झाली असून 57 अमृत सरोवरांची निर्मिती सुरू असल्याचं बैठकीत सांगण्यात आलं. आकाशवाणीच्या 90व्या स्थापना दिनानिमित्त आज दिल्लीसह विविध शहरांमध्ये मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं. आकाशवाणी, दूरदर्शन आणि प्रसार भारतीचे कर्मचारी या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. दिल्ली इथं प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांची उपस्थिती होती. आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत असल्याचं गौरव द्विवेदी यांनी सांगितलं.
1: इस साल 90 वर्ष पूरे करने के उपलक्ष्य में विभिन्न कार्यक्रम आकाशवाणी में आयोजित किए जा रहे हैं. हमारे पूरे देश में जितने भी स्टेशन हैं, जो देश में फिटनेस की एक मूवमेंट माननीय प्रधानमंत्री जी के आह्वान पर आरंभ हुई, उसका संदेश भी लोगों तक ले जाने के लिए ये उस कड़ी में एक कदम था कि आकाशवाणी से जैसे आपका लगाव पिछले 9 दशकों से बना हुआ है, आने वाले समय में भी वैसे ही बना रहे.
0: जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यात भारत एक भक्कम आधारस्तंभासारखी भूमिका बजावत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. जयशंकर यांनी सुरीनाममध्ये विविध क्षेत्रातल्या प्रतिनिधींना संबोधित केलं, त्यावेळी ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय समृद्धीत भारत महत्वाचं योगदान देत असल्याचं ते म्हणाले. प्रगतीची संकल्पना ही सीमापलीकडे गेली पाहिजे, त्याला अनुसरूनच भारताची औद्योगिक आणि आर्थिक प्रगती केवळ देशापुरती मर्यादित नसून ती जागतिक स्थैर्याचं एक महत्वाचं साधन आहे, असं ते म्हणाले. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना एनपीएसच्या लाभधारकांची संख्या मार्च महिन्यात 2,17,00,000 पोहोचली आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या नियमांखालील या योजनेत सुमारे 16 लाख कोटी रुपयांपर्यंतच्या ठेवी पोहोचल्या. अटल पेन्शन योजनेचंही 8,93,00,000 अधिक लाभार्थी आहे. मे 2015 सुरू झालेल्या या योजनेचा उद्देश असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा व्यवस्था निर्माण करणे हा आहे. एम्स नागपूर इथं ICD-10 मृत्यू नोंद कोडिंग विषयक 4 दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. 5 ते 8 मे दरम्यान आयोजित या कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्र शासनाच्या स्टेट ब्युरो ऑफ हेल्थ इंटेलिजन्स अँड व्हायटल स्टॅटिस्टिक्स, टाटा मेमोरियल सेंटर आणि एम्स नागपूरच्या फॉरेन्सिक मेडिसिन विभागाच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आलं. उद्घाटन प्रसंगी एम्स नागपूरचे कार्यकारी संचालक डॉ प्रशांत जोशी यांनी मृत्यू कारण नोंदणी प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी अशा प्रशिक्षणांची गरज अधोरेखित केली. या प्रशिक्षणात ICD-10 कोडिंग, MCCD पद्धती, कायदेशीर चौकट आणि डिजिटल सराव सत्रांचा समावेश आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी इथं 12 मे रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं हा मेळावा होणार आहे. 2 नामांकित कंपन्यांमधील 50 पदांसाठी IIT पदविका आणि पदवीधर उमेदवारांची भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांना महास्वयं पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करून आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीला उपस्थित राहावं लागेल, असं आवाहन सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी केलं आहे. पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी काळजी घेत कर्करोग विषयक जनजागृती करण्याच्या उद्देशानं द कॅन्सर केअर फाउंडेशन आणि जर्नलिस्ट क्लब ऑफ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं 10 मे रोजी मोफत कर्करोग तपासणी आणि आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं. हे शिबिर नागपूर प्रेस क्लब सिव्हिल लाईन्स इथं 10 ते 4 वाजेपर्यंत पार पडणार आहे. या शिबिरामध्ये कर्करोग, स्तनाचा कर्करोग, फुफ्फुसांचा कर्करोग आणि अंडाशयाच्या कर्करोगाची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. या शिबिराचे मुख्य संरक्षक प्रदीप कुमार मैत्र तसंच समन्वयक अब्दुल गफूर पाशा यांनी पत्रकार परिषदेत शिबिराची माहिती दिली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. महाराष्ट्र राज्य

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यात यावेळी 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. राज्यातून या परीक्षेसाठी 15,55,000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यंदाच्या निकालात 190 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहे. यात सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागाचे आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 97.62% इतका लागलाय, तर कोल्हापूर विभाग 95.47% दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबई 94.97%, पुणे 24%, नागपूर 89.7% आणि अमरावती 90.5% इतका निकाल लागला आहे. 10वीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली असून 94.96% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर उत्तीर्ण मुलींची टक्केवारी 89.56% आहे. यंदा अनेक विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवण्यात यश मिळवलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन 31 मे ते 7 जून 2026 दरम्यान नागपूर शहरात करण्यात आलंय. देशातील पहिला जमिनी स्तरावरील बहुविध प्रकारचा क्रीडा उपक्रम म्हणून या महोत्सवाकडे पाहिलं जातं. यंदा स्पर्धा केवळ नागपूर शहरातील स्थानिक खेळाडूंसाठी मर्यादित ठेवण्यात आले आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर सर्व मैदानी स्पर्धा रात्री फ्लड लाईट्स मध्ये खेळवण्याचा निर्णय आयोजकांनी घेतलाय. काही स्पर्धा सकाळच्या वेळेत होणार आहे. क्रिकेट आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्स सोबत होणार आहे. दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. दरम्यान स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनं रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरुवर 9 धावांनी विजय मिळवला. हवामान विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये आज उद्या आणि परवा वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट, तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आलाय. अमरावती बुलढाणा यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज ऑरेंज अलर्ट असून अकोला वाशिम नागपूर वर्धा चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. या दरम्यान मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं व्यक्त केली असून आज सर्वाधिक कमाल तापमान वाशिम जिल्ह्यात 42.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं, तर नागपुरात आज 39.4 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली भामरागड मार्गावरील तलवाडा गावाजवळ ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य ठार झालं, तर एक युवक गंभीर जखमी झाला. काल संध्याकाळी झालेल्या अपघातात महाकापडी इथल्या कुम्मा पुंगाटी आणि मिडको पुंगाटी यांचा मृत्यू झाला. पारायणार इथले आशिष महाका हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याला चंद्रपूर इथं उपचारासाठी हलवण्यात आलंय. चंद्रपूर तहसील कार्यालयाच्या वतीनं आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाची सुरुवात जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी विविध स्टॉल्सची पाहणी करून केली. नागरिकांना एकाच ठिकाणी शासकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं हे अभियान राबवण्यात येत आहे. चंद्रपूर तालुक्यातील हे 5वं शिबिर असून यापूर्वीच्या शिबिरांनाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळालाय. अमरावती महानगरपालिकेच्या हद्दीतील शासकीय जमिनीवरील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत असलेल्या निवासी अतिक्रमणांना नियमित करण्याच्या दृष्टीनं जिल्हा प्रशासनानं पाऊल उचललंय. महानगरपालिका क्षेत्रातील मारुतीनगर सातुर्णा आणि महाजनपुरा या भागातील 77 कच्चे बांधकाम असलेल्या घरकुलांना मालकी हक्काचं वाटप करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जलसंधारणाची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर. राज्य शिक्षण मंडळानं घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. नागपूर विभागाचा निकाल 89.7% आणि नागपुरात 31 मे ते 7 जून दरम्यान खासदार क्रीडा महोत्सव. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:58 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत सुमारे 93% विद्यार्थी उत्तीर्ण. 179 विद्यार्थ्यांना 100% गुण. यंदा कमी पावसाचा अंदाज असल्यानं जलसंधारण तसंच जलयुक्त शिवारची कामं युद्ध पातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पदभरतीत 70% स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचे राज्य सरकारचे आदेश. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं निधन. आणि बुलढाणा अमरावती यवतमाळमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यात यावेळी 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ऐकूया याची तपशीलवार माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: 10वीच्या

0: साठी यंदा राज्यातून एकूण 15,55,000 हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाच्या निकालात 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. यात सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातले आहेत. कोकण विभागाचा निकाल याहीवेळी सर्वाधिक 97.62% लागला, तर कोल्हापूर विभाग 95.47% दुसऱ्या क्रमांकावर आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 88.41% लागला आहे. इतर विभागीय मंडळांची उत्तीर्णांची टक्केवारी याप्रमाणे आहे. मुंबई 94.97%, पुणे 94.24%, नाशिक 90.53%, नागपूर 89.7%, लातूर 88.42% आणि अमरावती 90.5%. 10वीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली असून 94.96% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर उत्तीर्ण मुलांची टक्केवारी 89.56% आहे. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी उद्यापासून येत्या 23 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे.
1: यंदाच्या हंगामात कमी पावसाचा अंदाज असल्यानं जलसंधारण तसंच जलयुक्त शिवारची कामं युद्धपातळीवर पूर्ण करावीत. भूजल पातळी कमी झालेल्या ठिकाणी प्राधान्यानं कामं करून भूजल पातळी वाढवण्याचे प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मुंबईत मृद आणि जलसंधारण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जलयुक्तमधील राज्यस्तरीय आराखडे 15 मे पूर्वी मंजूर करण्यात यावेत, असंही त्यांनी सांगितलं. केंद्र शासनाच्या विकसित भारत जी रामजी योजनेमध्ये जलसंधारणाच्या कामांवर भर देण्यात आला आहे. त्याचा लाभ घेऊन राज्यातल्या जलसंधारणाची कामं पूर्ण करून घ्यावीत. जलसंधारण कामांतर्गत नाला खोलीकरणाची कामं करताना त्या ठिकाणी पुन्हा गाळ होऊ नये यासाठी बांबू लागवड करण्याचा विचार करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. राज्यातल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये पदभरतीत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यासंदर्भातलं धोरण राज्य शासनानं मंजूर केलं आहे. पदभरती करताना या बँकांनी जिल्ह्यातल्या मूळ रहिवासी अधिवास प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना 70% जागा राखीव ठेवाव्यात. उरलेल्या 30% जागांवरही जिल्ह्याबाहेरचे उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर त्या जागाही स्थानिक उमेदवारांमधून भराव्यात, असं राज्य सरकारने एका परिपत्रकाद्वारे नमूद केलं आहे. मुंबईत सध्या सुरू असलेल्या पुनर्विकास कामांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत. महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा आणि पुनर्विकास कायदा गेली 5 दशकं अस्तित्वात असूनही सध्या मुंबई झोपडपट्टी सुधारणा तसंच शहर नियोजन अतिशय ढिसाळ पद्धतीने सुरू आहे, असं नमूद करत खंडपीठानं सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याच्या बाबतीत सध्याची वैधानिक यंत्रणा अपुरी पडत असल्याचं निरीक्षणही खंडपीठानं नोंदवलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं आज पुणे इथं अल्पशा आजारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. ते KPIT टेक्नॉलॉजीचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष होते. 3 दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या कारकिर्दीत पंडित यांनी भारतासह परदेशात तंत्रज्ञानावर आधारित मोबिलिटी सोल्युशन्स आणि शाश्वतता उपक्रमांना पुढे नेण्यात महत्वाची भूमिका बजावली. व्यवसायाव्यतिरिक्त ते अनेक नागरी, शैक्षणिक आणि धोरणात्मक संस्थांशी संबंधित होते. TCS धर्मांतर प्रकरणातल्या आरोपी निदा खानला नाशिक न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या नारेगाव इथून पोलिसांनी तिला अटक केली. स्थानिक नगरसेवक मतीन माजिद पटेल यांनी निदा खान हिला आश्रय दिल्यामुळे त्याला सह आरोपी करण्यात आल्याची माहिती नाशिकचे

आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली आहे. निदा खानवर धर्मांतर प्रकरणी गुन्हा दाखल आहे. नाशिक रोड न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ती फरार होती. पुणे तसंच नाशिक पोलिसांनी काल तिला छत्रपती संभाजीनगर इथून ताब्यात घेतलं. स्त्रिया आणि मुलांवरच्या अत्याचार प्रकरणातल्या दोषींना जामीन मिळू नये अशी शिफारस केंद्र सरकारला करणार असल्याचं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी आज सांगितलं. नुकत्याच घडलेल्या अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर विशेष जलदगती न्यायालय तज्ञांच्या सहकार्याने योग्य तपास अशा अनेक शिफारशी महिला आयोग करणार असल्याचं त्यांनी आज नवी दिल्ली इथं बोलताना सांगितलं. भारतात सार्वजनिक प्रसारण सेवेचा प्रारंभ झाल्याला यंदा 90 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. 23 जुलै 1936 या दिवशी स्थापन झालेल्या ऑल इंडिया रेडिओ या सेवेचं नामकरण नंतर आकाशवाणी असं करण्यात आलं. दिल्लीच्या आकाशवाणी भवनापासून यानिमित्त विशेष मॅरेथॉन काढण्यात आली. प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं या उपक्रमात सहभागी झाले. आकाशवाणी मुंबईतर्फे यानिमित्त पद्मविभूषण डॉक्टर एन राजम यांच्या मुलाखत आणि व्हायोलिन वादनाची विशेष मैफल आयोजित करण्यात आली होती. श्रोत्यांना 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर हा कार्यक्रम ऐकता येईल. मुंबईत अंधेरी रेल्वे स्थानकावरच्या नवीकरण केलेल्या टपाल कार्यालयाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते झालं. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्स बरोबर होणार आहे. दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. नाणेफेक जिंकून कोलकात्यानं प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे शुभेंदू अधिकारी उद्या शपथ घेतील. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या आज कोलकात्यात झालेल्या बैठकीत त्यांच्या नावावर एकमत झाल्याचं निरीक्षक या नात्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना निवडणूक आयोगाने जारी केल्यानंतर आणि विधानसभेचा कालावधी काल संपुष्टात आल्यानंतर राज्यपाल एन रवी यांनी आज विधानसभा विसर्जित केली. हवामान. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बुलढाणा, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांना आज तर यवतमाळ आणि चंद्रपूरला उद्या मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. गेल्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर आणि लांजा तालुक्यात काल संध्याकाळी अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. या पावसामुळे आंबा पिकाचं नुकसान झालं तसंच वीज पुरवठाही खंडित झाला होता. सांगली जिल्ह्यात मिरज, तासगाव आणि कवठे महाकाळ तालुक्यात आज दुपारी मेघगर्जनेसह पाऊस झाला. कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत सुमारे 93% विद्यार्थी उत्तीर्ण. 179 विद्यार्थ्यांना 100% गुण. यंदा कमी पावसाचा अंदाज असल्यानं जलसंधारण तसंच जलयुक्त शिवारची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पदभरतीत 70% स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचे राज्य सरकारचे आदेश. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं निधन. आणि बुलढाणा, अमरावती, यवतमाळमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: आवार माझं शिवार गरीब बांधवांसाठी असलेला कार्यक्रम आपण ऐकलात। ही आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आहे, तसंच FM 103.6 MHz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण उपलब्ध आहे। रात्रीचे ठीक 8 वाजत आहेत। आमची पुढील उद्घोषणा थोड्याच वेळात।
1: श्रोते हो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्स मध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात। 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी, तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲप वर वनिता मंडळ।
2: श्रोते हो, आकाशवाणी @90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
1: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर N राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत।
2: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो

0: 107.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही सूरगौरव संध्या। माझा आभार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या विषयावर प्रमोद पर्वते यांची मुलाखत, सोबतच ऐका प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे या मालिकेत मिरची उत्पादन आणि प्रक्रिया या विषयावर प्रगत शेतकरी गोपाल अग्रवाल यांची मुलाखत। हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 11 मे 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल।
1: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई। या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात।
0: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत। ही आहे अज्ञात मुंबई।
1: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची।
0: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत।
1: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर।
2: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो। याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत।
3: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर। माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, पासून विचार करायचा असतो खरं।
2: उद्योग मंत्र मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 11 मे रोजी 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। वनिता मंडळ।
4: गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास।
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, रात्रीचे 8:05 होत आहेत। आता राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील।
5: आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पश्चिम बंगाल मध्ये भाजपचे शुभेंदु अधिकारी यांचा उद्या मुख्यमंत्री म्हणून शपथविधी। तामिळनाडू मध्ये बहुमताचा आकडा जुळवण्यात अभिनेता जोसेफ विजय यांच्या पक्षाला यश। राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत सुमारे 93% विद्यार्थी उत्तीर्ण, 179 विद्यार्थ्यांना 100% गुण। आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामपोसा यांच्या विरोधात महाभियोग चालवण्याला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी। पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विधिमंडळ पक्षाचे गटनेते शुभेंदु अधिकारी यांनी राज्यपाल RN रवी यांच्याकडे आज संध्याकाळी सत्ता स्थापनेचा दावा सादर केला। उद्या सकाळी 11 त्यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार आहे। भाजपा विधिमंडळ पक्षाच्या आज कोलकात्यात झालेल्या बैठकीत त्यांच्या नावावर एकमत झाल्याचं केंद्रीय निरीक्षक या नात्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। त्यावेळी त्यांनी बंगालच्या मतदारांचे आभार मानले।
6: हम सब भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं का दायित्व है कि हर नई सुनार बांग्ला के लक को लेकर हम चले और बंगाल की जनता की अपेक्षाओं को पूर्ण करें। और हम सबका दायित्व है कि मोदी जी ने जो वादा दिया है बंगाल की जनता को, इसको पूरा करने के लिए हम हमारा सर्वश्रेष्ठ बंगाल की जनता को समर्पित करें।
5: पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारात तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हत्या आणि तोडफोडीच्या घटनांची CBI चौकशी करण्याची मागणी तृणमूल काँग्रेसचे नेते सौगत राय यांनी केली आहे। न्यायालयाच्या देखरेखीखाली

0: ही चौकशी व्हावी असं रॉय म्हणाले. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर झालेल्या हिंसाचारात पक्षाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते बळी पडल्याचा दावा रॉय यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना केला. शुभेंदू अधिकारी यांचे सचिव चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा निषेध करत गेल्या 3 दिवसात तृणमूलच्या 3 कार्यकर्त्यांची हत्या झाल्याचं रॉय म्हणाले. या सर्व हत्या भाजप समर्थित गुंडांनी घडवून आणल्याचा आरोपही रॉय यांनी केला आहे. पुदुचेरीमध्ये ऑल इंडिया एनआर काँग्रेस पक्षाचे एन रंगासामी यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली. त्यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. एन रंगासामी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. तमिळनाडूमध्ये अभिनेते जोसेफ विजय यांच्या तमिळगा वेत्री कळगम पक्षाला बहुमताचा आकडा गाठण्यात यश आलं आहे. थोड्याच वेळापूर्वी राज्यपालांची भेट घेऊन त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा सादर केला. काँग्रेस पाठोपाठ त्यांना भारतीय कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि इंडियन युनियन मुस्लिम लीगने बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. विजय यांच्या पक्षाचे 108, काँग्रेसचे 5 आणि इतर तिन्ही पक्षांचे प्रत्येकी 2 आमदार आहेत, त्यामुळे 234 सदस्यांच्या विधानसभेत त्यांना 119 आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यात यावेळी 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केली. ऐकूया याची तपशीलवार माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: 10वीच्या परीक्षेसाठी यंदा राज्यातून 55,55,000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाच्या निकालात 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. यात सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातले आहेत. कोकण विभागाचा निकाल याही वेळी सर्वाधिक 97.62% लागला, तर कोल्हापूर विभाग 95.47% दुसऱ्या क्रमांकावर आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 88.41% लागला आहे. इतर विभागीय मंडळांची उत्तीर्णांची टक्केवारी याप्रमाणे आहे. मुंबई 94.97%, पुणे 94.24%, नाशिक 90.53%, नागपूर 89.7%, लातूर 88.42% आणि अमरावती 90.5%. 10वीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली असून 94.96% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर उत्तीर्ण मुलांची टक्केवारी 89.56% आहे. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी उद्यापासून येत्या 23 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये पदभरती स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यासंदर्भातलं धोरण राज्य शासनानं मंजूर केलं आहे. पदभरती करताना या बँकांनी जिल्ह्यातल्या मूळ रहिवासी अधिवास प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना 70% जागा राखीव ठेवाव्यात. उरलेल्या 30% जागांवरही जिल्ह्याबाहेरचे उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर त्या जागाही स्थानिक उमेदवारांमधून भराव्यात, असं राज्य सरकारने एका परिपत्रकाद्वारे नमूद केलं आहे. हंता विषाणू संबंधित प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. अटलांटिक समुद्रात एका जहाजावर हंता विषाणू संसर्गाच्या नोंदवलेल्या प्रकरणांच्या सद्यस्थितीवर मंत्रालय बारकाईने लक्ष ठेवून आहे. या जहाजावर असलेल्या 2 भारतीय खलाशांमध्ये कुठलीही लक्षणं दिसून आलेली नाहीत, मात्र त्यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार जहाजावर हंता संसर्गबाधित 8 संशयित रुग्ण सापडले, त्यापैकी 5 रुग्णांना हंता विषाणूचा संसर्ग झाल्याचं प्रयोगशाळेच्या अहवालात स्पष्ट झालं असून 3 मृत्यूंचीही नोंद झाली आहे. या विषाणूची मानवाकडून मानवाकडे संसर्ग होण्याची शक्यता मर्यादित असल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे. या विषाणूंचा संसर्ग झालेल्या उंदरांमुळे याचा प्रसार होतो. मंत्री कुंवर विजय शाह यांच्यावर खटला चालवायला मंजुरी देण्याबाबत 4 आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश सरकारला दिले. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमी

लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर शाह यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाच्या अहवालानंतरही शाह यांच्या विरोधात खटला चालवायला राज्य सरकारनं मंजुरी दिलेली नाही. स्त्रिया आणि मुलांवरच्या अत्याचार प्रकरणातल्या दोषींना जामीन मिळू नये अशी शिफारस केंद्र सरकारला करणार असल्याचं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी आज सांगितलं. नुकत्याच घडलेल्या अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर विशेष जलदगती न्यायालय तज्ज्ञांच्या सहकार्याने योग्य तपास अशा अनेक शिफारशी महिला आयोग करणार असल्याचं त्यांनी आज नवी दिल्ली इथं बोलताना सांगितलं. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं आज पुणे इथं अल्पशा आजारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. केपीआयटी टेक्नॉलॉजीचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष होते. व्यवसाय व्यतिरिक्त ते अनेक नागरी शैक्षणिक आणि धोरणात्मक संस्थांशी संबंधित होते. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामफोसा यांच्या विरोधात महाभियोग चालवायला तिथल्या सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. रामफोसा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि बेकायदेशीरपणे संपत्ती जमवल्याचे आरोप आहेत. यापूर्वी त्यांच्या आस्थापनेत 5,80,000 अमेरिकन डॉलर्स आढळल्याचा अहवाल त्यांच्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी फेटाळला होता. मात्र आता त्यांना महाभियोगाला सामोरं जावं लागेल. बल्गेरियाच्या संसदेने आज रुमेन रादेव यांना नवीन प्रधानमंत्री म्हणून मान्यता दिली आहे. युरोपियन महासंघाच्या सदस्य देशातील राजकीय अस्थिरता संपवण्यासाठी आणि आर्थिक विकासाला चालना देण्याचा प्रयत्न म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. बल्गेरियाच्या संसदेत रादेव यांना 127 सदस्यांनी मतदान केलं. 70 सदस्यांनी विरोधात मतदान केलं तर 36 सदस्य तटस्थ राहिले. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात देशभरात भ्रष्टाचार विरोधात झालेल्या विविध आंदोलनांमुळे पुराणमतवादी सरकार कोसळलं होतं. शांघाय इथल्या तिरंदाजी विश्वचषक सामन्याच्या महिला रेकॉर्ड प्रकारात आज भारताच्या सिमरनजीत कौर हिनं उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. पहिल्यांदाच जागतिक स्पर्धा खेळणारी सिमरनजीतने चीन तैपेईच्या फॉंग युझ्यूवर 6-0 अशी मात केली. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्स बरोबर नवी दिल्लीत सुरू आहे. नाणेफेक जिंकून कोलकात्याने प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दिल्लीच्या 9 षटकात 2 बाद 77 धावा झाल्या होत्या. इंडोनेशियात माउंट डुकोनो ज्वालामुखीच्या उद्रेकात 3 जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना आज सकाळी घडली. यात जखमी झालेल्या 15 जणांवर उपचार सुरू आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे शुभेंदू अधिकारी यांचा उद्या मुख्यमंत्री म्हणून शपथविधी. तमिळनाडूमध्ये बहुमताचा आकडा जुळवण्यात अभिनेता जोसेफ विजय यांच्या पक्षाला यश. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत सुमारे 93% विद्यार्थी उत्तीर्ण. 179 विद्यार्थ्यांना 100% गुण. आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामफोसा यांच्या विरोधात महाभियोग चालवण्याला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.